श्रोतेहो सुप्रभात. एफएम बँडच्या 102.9 मेगाहर्झवर आकाशवाणीचे हे बीर केंद्र आहे. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 22 भाद्रपद शके 1948 अर्थात 13 सप्टेंबर 2026. आजच्या प्रसारण सभेत सर्व श्रोत्यांचं स्वागत. कार्यक्रमांना सुरुवात करत आहोत मंगल ध्वनीना.

सौर दिनांक 22 भाद्रपद शके 1948 अर्थात 13 सप्टेंबर 2026 आजच्या प्रसारण सभेत सर्व श्रोत्यांचं स्वागत. कार्यक्रमांना सुरुवात करत आहोत मंगल ध्वनीना.

आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 6 वाजता आहे. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो कार्यक्रमाच्या सुरुवातीला अपर्णा नेने यांच्या स्वरातील सुरेष्टकम आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमात त्यानंतर ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील पारंपरिक रचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

0: स्वतः अभ्यासापन अनुपमा देशपांडे यांच्या स्वरातील भक्तिरचना ऐकलीत. ही भक्तिरचना होती संत जनाबाई यांची, तर संगीत होतं वसंत प्रभू यांचं. श्रोतो, कार्यक्रमातील पुढची भक्तिरचना ऐकण्यापूर्वी ऐकूया जाहिरात संदेश.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना, मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
0: जाहिरात संदेश आता संपण्यात. श्रोतो, आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.

श्रोतेवाद्याचा पण लता मंगेशकर यांच्या स्वरातील संत तुकाराम यांची भक्तरचना ऐकलीत. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. कार्यक्रमात त्यानंतर ऐकूया अशोकजी परांजपे यांची भक्तरचना कमलाकर भागवत यांच्या संगीत नियोजनात. हा स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते मंगल प्रभात या कार्यक्रमात आता ऐकूया प्रल्हाद शिंदे यांना दत्ता पाटील यांच्या भक्तिरचनेसाठी. संगीत आहे मधुकर पाठक यांचं.

श्रोते आताच आपण अनुराधा पौडवाल यांच्या सुरातील भक्ती रचना ऐकलीत. संगीत होतं अरुण पौडवाल यांचं. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया समूह स्वरातील देशभक्तीपर गीत.

0: श्रोतेहो, कार्यक्रमाच्या शेवटी सोमेश्वरातील गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच आजचा मंगल प्रभात हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीच्या एफएम सेवेचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 6:40 झालेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्र कार्यक्रम कृषीवाणी. आजचा विषय आहे हुमणी अळीचं नियंत्रण आणि या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन आहे दिनेश प्रसाद माक्रिया यांचं. तर सादर करते योगीराज बच्चे.
1: शेतकरी बंधूंनो, हुमणी अळीचे प्रभावी व्यवस्थापन. हुमणीच्या जीवनक्रमामध्ये भुंगेरे, अंडी, अळी व कोश या चार अवस्था असतात. जून ते ऑगस्टच्या सुरुवातीच्या आठवडा या कालावधीत अंडी घातली जातात. ही अळी चंद्राकृती इंग्रजी सी आकाराची असून ती पिकांची मुळे कुरतडते. तसे ऊसाचे खोड आणि पेर खाते. मुळे कुरतडून खाल्ल्याने पिकांचे अन्न आणि पाणी घेण्याचे कार्यच बंद पडते. त्यामुळे पानांचा रंग पिवळा पडू लागतो आणि कालांतराने संपूर्ण बेटच वाळून जाते. हुमणी किडीचे बंदोबस्त करावायचे असल्यास याच्या तीन अवस्था जमिनीमध्ये व फक्त भुंगेरे हीच एक अवस्था थोड्या कालावधीसाठी जमिनीबाहेर असल्यामुळे जमिनीतच या किडींचा बंदोबस्त करण्यावर जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. कारण सध्याच्या प्रचलित कीडनाशकांना ही कीड दाद देत नाही. पहिल्या पावसाच्या सुरुवातीला सार्वजनिकरित्या गावोगावी संध्याकाळी पेट्रोमॅक्स दिवे किंवा प्रकाश सापळे रात्री 7:30 ते 8:30 यावेळेस यजमान पीक आणि बांधावरील झाडे यामध्ये कडुलिंब, बाबूळ, बोर या झाडाजवळ 7 ते 8 दिवस वापरावे. तसेच मोठ्या झाडाच्या फांद्या रात्रीच्या वेळी हलवून त्या झाडाखाली प्लास्टिक कागद ठेवून त्यावर पडलेले हुमणीचे भुंगेरे सामुदायिकरित्या गोळा करून केरोसिन मिश्रित पाण्यात टाकून मारावेत. सतत 3-4 वर्ष भुंगेरे गोळा केल्यास भुंगेऱ्यांनी अंडी घालण्यावर आणि हुमणीच्या अळ्या तयार होण्यावर नियंत्रण येईल. हा उपाय सर्व शेतकऱ्यांनी सामुदायिकरित्या मोहीम स्वरूपात केल्यास अंडी घालण्यापूर्वीच भुंगेऱ्यांचा नायनाट करणे शक्य होईल. कडुलिंब, बाबूळ, बोर या झाडांच्या डाळ्यावर कोणतेही आंतरप्रवाही कीटकनाशक फवारून हे डाळे जागोजागी शेताच्या बाजूला लावावे. त्याची पाने खाऊन भुंगेरे मरतील. जास्त नुकसानीच्या भागात बेटेच्या बेटे खोदून तेथील अळ्या गोळा करून माराव्यात. प्लास्टिकच्या भांड्यात 250 ग्रॅम भरडलेली एरंडी घ्यावी. त्यामध्ये 5 लिटर पाणी टाकावे आणि हे भांडे ऊसाच्या शेतात ठेवून द्यावे. एक आठवड्यात या भांड्यामध्ये शेताच्या परिसरातील हुमणीचे भुंगेरे मरून पडल्याचं आढळून येईल. फुले 265 यासारख्या हुमणीला कमी बळी पडणाऱ्या वाणांचीच निवड करावी. एप्रिल, मे किंवा सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात रात्री नांगरट टाळावी. हुमणीग्रस्त शेताची खोल नांगरट दिवसा केल्यामुळे हुमणीच्या अळ्या व कोश पक्ष्यांच्या भक्ष्यस्थानी पडतील अथवा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येऊन सुकून नष्ट होतील. हुमणीग्रस्त क्षेत्रात ऊसाचा खोडवा न घेता ऊस तोडणीनंतर सूर्यफुलाचं फेरपालट पीक घ्यावे. कारण या पिकाचे मूळ कठीण असल्याने हुमणीच्या अळ्यांना खाता येत नाही. हुमणीग्रस्त शेतामध्ये भुईमुख किंवा तागाचा सापळा पीक म्हणून उपयोग करावा. हुमणीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तिच्या नैसर्गिक शत्रूंचा महत्वाचा वाटा आहे. बगळा, चिमणी, मैना, कावळा, घार इत्यादी पक्षी, मांजर, रानडुक्कर, मुंगूस, कुत्रा इत्यादी प्राणी हुमणीच्या अळ्या आवडीने खातात. प्रादुर्भावग्रस्त

0: उसाच्या बेटाजवळ शेण खतातून मेटारायझियम एनिसोपली किंवा बिव्हेरिया पॅसियाना हे जैविक बुरशीनाशक वापरता येते. त्यासाठी झाडाच्या सावलीत गोंडपाट अंथरून त्यावर 100 किलो शेणखत किंवा गांडूळ खत पसरून त्यावर मेटारायझियम एनिसोपली किंवा बिव्हेरिया पॅसियाना ही बुरशी मिसळावी. त्यावर पाणी शिंपडून मिश्रण ओलसर करावं आणि हे मिश्रण 1 आठवडा गोंडपाठाने झाकून ठेवावं. त्यावर दररोज हलकं पाणी टाकावं. उभ्या उसामध्ये पहारीच्या सहाय्याने नाळ मारून 50 ते 100 ग्राम बुरशीचे मिश्रण अधिक 25 मिली दूध 10 लिटर पाण्यात मिसळून ऊस पिकास पाणी देऊन कच्चा वापसा आल्यानंतर बुरशीनाशकाची आळवणी करावी. रासायनिक खतांबरोबर निंबोळी पेंडीचा चुरा 2 टन प्रति हेक्टरी अथवा नीम कोटेड युरिया जमिनीत मिसळावा. यामुळे हुमणीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल. बरे तर शेतकरी बंधूंना आज एवढंच. नमस्कार, धन्यवाद.
1: श्रोतू, आत्ताच आपण होमी अळीचं नियंत्रण याविषयी दिनेश प्रसाद माकरिया यांनी सांगितलेली माहिती ऐकली. आणि याबरोबरच आजचा कृषीवाणी हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे. आकाशवाणीचे हे बीड केंद्र आहे. यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्य मंदन संपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्य मंदन संपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण मधुमेह हा आजार आणि त्याचे प्रकार याविषयी मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्य मंदन संपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण मधुमेहाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. मधुमेह काय आहे आणि त्याचे काय वेगवेगळे प्रकार आहेत याबद्दल आपण जाणून घेऊया. मधुमेह म्हणजे डायबेटीस, म्हणजेच आपल्या शरीरामधील रक्तातील साखरेची पातळी नॉर्मलपेक्षा जास्त होणे. हा आजार एक आपल्या जीवनशैलीच्या रिलेटेड आहे. चयापचय म्हणजेच आपल्या शरीरामधील जो काही बदल होतो आपल्या जीवनशैलीच्या मुळे, त्याच्यामुळे हा आजार होतो. आणि ह्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. टाईप 1 डायबेटीस हा जनरली लहान वयात होतो आणि टाईप 2 डायबेटीस हा नंतरच्या वयात येतो. टाईप 1 डायबेटीजमध्ये काय होतं, त्याच्यामध्ये आपल्या इन्सुलिन सिक्रेट करणाऱ्या ज्या सेल्स आहेत पॅनक्रियाजमधल्या, त्या ॲटोडिस्ट्रक्शन होतात, त्या पूर्णपणे नष्ट होतात आणि त्याच्यामध्ये इन्सुलिनची पूर्णपणे कमतरता असते. डायबेटीज किंवा मधुमेह हा इन्सुलिनच्या रिलेटेड आजार आहे, ज्याच्यामध्ये शरीरामधील इन्सुलिन एकतर पूर्णपणे कमी होतं किंवा इन्सुलिनचं काम कमी झालेलं असतं, त्याची इफिशियन्सी कमी झालेली असते. इन्सुलिनचं का महत्त्व आहे, आपल्या शरीरातील जेव्हा आपण जेवण घेतो किंवा अन्न घेतो आणि त्याचं ग्लुकोजमध्ये जे रूपांतर होतं ते पेशीला जेव्हा पाहिजे असतं तेव्हा इन्सुलिनची गरज लागते. इन्सुलिन नसेल तर रक्तातील साखर पेशींपर्यंत जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे डायबेटीज हा इन्सुलिनच्या संदर्भातला आजार आहे. आपण जरी त्याला समजत असलो हा साखरेच्या संदर्भात आहे, पण हा मूळ आजार होतो इन्सुलिनच्या डिफिशियन्सीमुळे किंवा इन्सुलिनच्या कार्यक्षमता कमी झाल्यामुळे. जसं आपण बघितलं, टाईप 1 डायबेटीजमध्ये इन्सुलिन सिक्रेट करणाऱ्या सेल्स पूर्णपणे नाहीशा झालेल्या असतात आणि

0: ज्याच्यामध्ये ॲब्सोल्यूट इन्सुलिन डिफिशियन्सी असते आणि अशा पेशंट्सला आयुष्यभर इन्सुलिन घ्यावं लागतं. ते कशामुळे होतं? हा एक जनरली ऑटोइम्युन डिसीज आहे, म्हणजेच आपल्या शरीरातील रोगप्रतिकार क्षमता, रोगप्रतिकार शक्ती जी आहे ती पॅनक्रियाजमधल्या बीटा सेल्सला समूळ नष्ट करते. टाईप 2 डायबिटीज हा जनरली इन्सुलिन रेझिस्टन्स, म्हणजेच इन्सुलिन आहे पण त्याची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे होतो. आणि त्याबरोबरच वाढणाऱ्या वयाबरोबर इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशी कमकुवत होतात. हे कशामुळे होतं? ह्याचे मेजर रिस्क फॅक्टर्स काय आहेत? एक तर वाढलेलं वजन, पोटावर साचलेली अतिरिक्त चरबी, त्याशिवाय फिजिकल इनॲक्टिव्हिटी म्हणजेच व्यायामाचा अभाव, फॅमिली हिस्ट्री, जेनेटिक ससेप्टिबिलिटी म्हणजेच जर पॅरेंट्सला असेल, घरच्या आईवडिलांना असेल तर मुलांना व्हायची शक्यता असते. वाढणाऱ्या वयाबरोबर डायबिटीज व्हायचा धोका वाढतो. अनहेल्दी डायटरी पॅटर्न्स म्हणजे जंक फूड्स खाणे किंवा प्रोसेस फूड खाणे, जास्त कॅलरी इनटेक असणे, अशा वेळेस डायबिटीज व्हायची शक्यता वाढते. याशिवाय जर बायकांमध्ये जर प्रेग्नन्सीमध्ये जर आधी झालेला डायबिटीज असेल तर टाईप 2 डायबिटीज होऊ शकतो. याबरोबरच ज्यांना बीपी आहे, हायपरटेन्शन, जास्त कोलेस्ट्रॉल आहे, असे सुद्धा रिस्क फॅक्टर्स आहेत. एक तिसरा प्रकार असतो जेस्टेशनल डायबिटीज मलायटस, म्हणजे गर्भावस्थेत होणारा डायबिटीज. तो कशामुळे होतो? जो काही आपला प्लासेंटा आहे त्याच्यामधून जे काही वेगवेगळे हार्मोन्स होतात त्याच्यामुळे शुगर वाढते. तर मुख्यत्वे हे तीन वेगवेगळे डायबिटीजचे प्रकार आहेत, टाईप 1, टाईप 2 आणि जेस्टेशनल डायबिटीज. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत मधुमेह हा आजार आणि त्याचे प्रकार याविषयी मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.
2: हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 2:05 6:50 होत आहेत. ऐकूया पुढील कार्यक्रम परिसर.
1: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिमंतिनी आजच्या भागामध्ये सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या भागात आपण ऐकणार आहोत वनस्पती पृथ्वीवरील जीवसृष्टीचा अधिष्ठान याविषयीचा भाग पहिला. लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. ऐकूयात भाग पहिला.
3: श्रोते हो नमस्कार. पहाटीची वेळ, पक्ष्यांचा किलबिलाट, पानांची सळसळ आणि झाडांच्या फांद्यांमधून डोकावणारी सूर्याची कोळी किरणे, या सुंदर दृश्यामागे एक अदृश्य शक्ती कार्यरत असते, ती म्हणजे वनस्पती. आपण कधी विचार केला आहे का पृथ्वीवरील जीवनाचा खरा आधार कोण? उत्तर अगदी सोपं आहे, अर्थातच वनस्पती. वनस्पती म्हणजे केवळ हिरवीगार झाडे नाहीत, त्या पृथ्वीवरील जवळजवळ प्रत्येक अन्न साखळीची सुरुवात आहेत. सूर्यापासून मिळालेली ऊर्जा वनस्पती प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून रासायनिक ऊर्जेत रूपांतरित करतात. कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि सूर्यप्रकाश यांच्या सहाय्याने त्या आपले अन्न तयार करतात आणि याच प्रक्रियेत वातावरणात ऑक्सिजन सोडला जातो. आपण श्वास घेतो, प्राणी श्वास घेतात, पक्षी, कीटक आणि सूक्ष्मजीव देखील श्वसन करतात. या सर्वांच्या जीवनामागे वनस्पतींचंही योगदान आहे. मित्र हो, एखाद्या जंगलात उभे राहून पहा, तिथे एक फक्त झाड नसते, ते कोणासाठी अन्न असते, कोणासाठी घर असते, कोणासाठी सावली असते, तर कोणासाठी जीवनाचा आधार असते. गवत खाणाऱ्या शाकाहारी प्राण्यापासून सुरुवात झालेली अन्न साखळी पुढे मांसाहारी प्राण्यांपर्यंत पोहोचते, म्हणजेच वनस्पतींमध्ये साठवलेली सूर्याची ऊर्जा संपूर्ण अन्न साखळीमध्ये प्रवाहित होते. धान्य, डाळी, फळे, भाज्या, तेलबिया, मसाले, चहा, कॉफी, औषधी वनस्पती आदी आपल्या दैनंदिन जीवनातील असंख्य गरजा वनस्पती पूर्ण करतात. इतकंच नाही तर कापूस, ताग, बांबू, लाकूड, रबर यासारख्या असंख्य नैसर्गिक संसाधनांचे मूळही वनस्पतींमध्येच आहे. वनस्पती आपल्याला अन्न देतात, प्राणवायू देतात, पण त्यांचे कार्य इथेच थांबत नाही. त्या वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि कार्बनचे संचयन करतात. म्हणूनच हवामान बदलाच्या आव्हानात वनस्पती आणि जंगलांचे महत्व अत्यंत मोठे आहे. आपण मनुष्य म्हणून कल्पना करा, जर पृथ्वीवर वनस्पती नसत्या तर ना अन्न साखळी राहिली असती, ना अनेक प्राण्यांचे अस्तित्व, ना पुरेसा ऑक्सिजन, ना हिरवाई, आणि कदाचित पृथ्वीवरील आजची जीवसृष्टी अस्तित्वात आली नसती. म्हणूनच वनस्पती म्हणजे पृथ्वीच्या जीवनचक्राचा पाया आहे. आपण एखादे झाड लावतो तेव्हा आपण केवळ एक रोपटे लावत नाही, तर आपण भविष्यातील अन्नाची शक्यता निर्माण करतो, अनेक जीवांना आश्रय देतो आणि जीवनाला श्वास देतो. म्हणून लक्षात ठेवूया की वनस्पती जगल्या तर जीवसृष्टी जगेल, वनस्पती समृद्ध झाल्या तर पृथ्वी समृद्ध होईल. वनस्पती पृथ्वीवरील जीवसृष्टीचे त्याचमुळे अधिष्ठान आहेत, त्यांचे संवर्धन

0: म्हणजे पृथ्वीवरील जीवनांचे संवर्धन. मित्र हो, आपण हे बऱ्याचदा ऐकतो परंतु कृतिशीलता याबाबत कमी पडते. आपण महाराष्ट्रातील काही उदाहरणं पाहूयात. पर्जन्य छायेच्या प्रदेशातील राळेगण सिद्धी येथे अण्णा हजारे यांनी माथा ते पायथा या पद्धतीने तीव्र उताराच्या डोंगरावरील पाणी, डोंगरावर लावलेल्या जंगली वृक्ष, बोर, बाभूळ, सीताफळ यांच्यासारख्या वृक्षांनी लागवड करून ते पाणी थांबवलं. गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या त्यातून कायम सुटलीस, त्याचबरोबर गावातील जमिनीतील भूजल पातळीतही वाढ झाल्यानं सिंचनाची व्यवस्था तिथल्या शेतकऱ्यांनी उभी केली. अवघ्या गावाच्या सहकार्याने वृक्ष लागवडीने राळेगण सिद्धीचं रूपांतर जगामध्ये राळेगण सिद्धीमध्ये झालं आणि ते आत्मनिर्भर सिद्धी गाव अवघ्या गावाचं आणि अवघ्या शहराचं आणि देशाचं एक आकर्षण केंद्र बनलं. हिवरे बाजार या छोट्याशा गावाला स्वयंपूर्ण बनवण्याचंही कार्य सरपंच पोपटराव पवार यांनी हिरवळीचं वनस्पतींचं आच्छादन वाढवून करून दाखवलं. महाराष्ट्राच्या या प्रेरक कथा आपल्याला कृतिशील करतील हा विश्वास मला वाटतो. चला आपणही आपल्या परिसराला पर्यावरण स्नेही बनवण्याचा संकल्प करूया. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमामध्ये वनस्पती पृथ्वीवरील जीवसृष्टीचं अधिष्ठान या विषयाचा भाग पहिला ऐकलात. लेखन निवेदन होतं प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोते हो, आजच्या भागामध्ये एवढंच. भेटूयात उद्याच्या कार्यक्रमामध्ये. टेक केअर अँड बाय बाय.
2: परिसर कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:10 यानंतर दिल्ली केंद्रावरून.
3: आकाशवाणीचे हे बीड केंद्र आहे. सकाळचे 6:55 झाली.
4: हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
5: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
4: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
5: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
4: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
5: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
6: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
4: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
6: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
3: श्रोते, आता ऐकूया आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे सकाळी 7:00 आपण ऐकणार आहात नमस्कार बीड हा कार्यक्रम. 7:10 प्रादेशिक बातम्या. आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर येथून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 भावधारा सुगम संगीत आपण ऐकू शकाल. 7:50 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल आपण ऐकाल. 7:55 भावधारा सुगम संगीत हाच कार्यक्रमाचा उर्वरित भाग आपण ऐकाल. सकाळी 8:00 समाचार प्रभात. 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आणि त्यानंतर 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:40 लोकसंगीत आपण ऐकू शकाल. सकाळी 9:00 विविध भारतीय राष्ट्रीय सेवा प्रसारण आपण ऐकू शकाल. सकाळी 10:00 वेळ असेल आपल्या आवडत्या कार्यक्रमाची, अर्थात आपकी पसंद या कार्यक्रमाची.

या विषयावर अंजली खोबरे, जानवी बागलाने आणि राजवीर ठोंबरे यांनी सादर केलेला संवादात्मक कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 11 वाजता गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकाल.

सकाळी 11:45 मिश्र संगीत आपण ऐकू शकाल, तर दुपारी 12 वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

नमस्कार बीड, आकाशवाणी बीड केंद्राच्या या विशेष कार्यक्रमात आपले स्वागत। सुरुवातीला पाहूया आजच्या ठळक घडामोडी। बीड जिल्ह्यात डीजेवर बंदी, गेवराई डीजे वाजविल्यामुळे गुन्हा दाखल। मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या 80 वारसांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 10 लाखाची मदत। बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे व्यवहार ठप्प, ग्राहकांची गैरसोय। बीड जिल्ह्यात अनेक भागात पावसाची हजेरी। बीड जिल्ह्यातील शाळांच्या दुरुस्तीच्या कामासाठी वित्त आयोग देणार निधी। आता ऐकूया ठळक घडामोडी। दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी गणेश मंडळांनी तयारी सुरू केली आहे। मात्र यंदाच्या गणेश उत्सवात डीजेचा दंदनाट ऐकू येणार नाही, यासाठी बीड पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे। डीजे वाजविण्यावर बंदी घालण्यात आली असून गणेश उत्सवात डीजे वाजविल्यास मंडळाचा पदाधिकाऱ्यांसह चालक मालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी दिली। तर बैलपोळ्याच्या मिरवणुकीत डीजे वाजविल्याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात डीजेच्या चालक मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मराठा आरक्षणासाठी आंदोलन चालू असताना राज्य सरकारकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत। बीड जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या 80 वारसांना प्रत्येकी 10 लाखाची मदत करण्यात आली आहे, तर 6 व्यक्तिगत वारसांना यष्टी महामंडळाच्या नोकरी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिली। बीड जिल्ह्यात सध्या कुणबी जात प्रमाणपत्रासाठी प्रशासनाकडून शिबिराचे आयोजन करण्यात आले असून आतापर्यंत 28 लाख अभिलेखांची तपासणी करण्यात आली असून जिल्ह्यात 2,10,931 जात प्रमाणपत्रे वाटप करण्यात आले असल्याचेही जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सांगितले। आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील बँक कर्मचारी संपावर गेले असून या संपामुळे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत। त्यातच बँकांना 3 दिवस सुट्टी असल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे। बँक कर्मचाऱ्यांसाठी 5 दिवसाचा आठवडा करावा या प्रमुख व इतर मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाला बीड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात प्रतिसाद मिळाला। अनेक दिवसांच्या खंडानंतर शनिवारी सायंकाळनंतर बीड जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली। पावसाअभावी खरीपाचे पीक सुकून जात असताना पाऊस पडल्याने शेतकरी सुखावला आहे। येत्या 2 दिवसात चांगला ते मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे। ग्रामीण भागातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या दुरुस्ती व मूलभूत सुविधांसाठी 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून खर्च करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे। यामुळे बीड जिल्ह्यातील 800 शाळांच्या खोल्यांची दुरुस्ती होणार आहे। ग्रामविकास सचिव चंद्रकांत फुलकुंडवार यांनी राज्यातील

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबत आदेश दिले आहेत. आता ऐकूया आजचा दिनविशेष. आजच्या दिवशी 1948 साली हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यासाठी भारतीय हैदराबादेत घुसले होते. याला ऑपरेशन पोलो असे नाव देण्यात आले होते. आजचा दिवस हा जगभरात आंतरराष्ट्रीय चॉकलेट डे म्हणून साजरा केला जातो. या माहितीबरोबर आजचा नमस्कार बीड हा कार्यक्रम इथे संपवत आहोत. नमस्कार. लेखन सौजन्य, उत्तम हजारे, पत्रकार बीड, तर सादर करते होते योगीराज बच्चे.

आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या. आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर येथून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

नद्या निर्झर आटल्या विहिरी, नद्या निर्झर आटल्या विहिरी, शुष्क केली सृष्टी सारी। मानवा मानवा काय तुझी करणी, नाही उरले कोठे पाणी, नाही उरले कोठे पाणी। हे आपलं भविष्य तर नाही ना।

0: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेला प्रारंभ. दिल्ली जाहीरनाम्याचा ब्रिक्स राष्ट्रांकडून एकमतानं स्वीकार. मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य न झाल्यास 15 सप्टेंबरला मुंबईकडे कूच. मनोज जरांगे यांचा इशारा. गणेशोत्सव काळात आंदोलन न करण्याचं राज्य सरकारकडून आवाहन. मराठवाड्यातील पीक परिस्थितीचा पाहणी अहवाल उद्या सादर करण्याचे प्रशासनाला निर्देश. कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या महिला तसंच पुरुष संघांची आज अंतिम लढत. महिलांच्या टी ट्वेंटी आशिया चषक स्पर्धेत आज भारत श्रीलंका अंतिम सामना. आणि मराठवाड्याच्या बहुतांश भागाला आज पावसाचा येलो अलर्ट. आता सविस्तर बातम्या. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेला कालपासून प्रारंभ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीसाठी उपस्थित जागतिक नेत्यांचं स्वागत केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित करताना भारताचं ब्रिक्स अध्यक्षपद हे मानवतेला प्राधान्य देणाऱ्या आणि लोकाभिमुख दृष्टिकोनावर आधारित असल्याचं नमूद केलं. पुढील 20 वर्षांसाठी एका नवीन दीर्घकालीन कार्यपद्धतीवर काम करण्याची गरज असून याची सुरुवात आपल्या स्वतःच्या कार्यपद्धतींमध्ये सुधारणा करण्यापासून केली पाहिजे असं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान या परिषदेत पंतप्रधान मोदी यांनी काल दिल्ली जाहीरनामा मांडला. सर्व ब्रिक्स राष्ट्रांनी तो एकमतानं स्वीकारला. या जाहीरनाम्यात सतत विकास, भूक आणि दारिद्र्य निर्मूलन, हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरं जाण्याच्या उपायांचा समावेश आहे. या संकल्पाचं मूर्त परिणामांमध्ये रुपांतर करणं ही सामायिक जबाबदारी असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी नमूद केलं.
1: न्यू दिल्ली डिक्लेरेशन हमारे साझा संकल्प को स्पष्ट दिशा देता है. अब हमारी जिम्मेदारी है कि इन संकल्पों को ठोस परिणामों में बदले.
0: ब्रिक्सच्या 20 दशकपूर्ती निमित्तानं सदस्य देशांच्या नेत्यांनी याप्रसंगी 2 स्मारक टपाल तिकीटही जारी केली. ब्रिक्स राष्ट्रप्रमुखांसह उपस्थित सर्व नेत्यांनी सामूहिकरित्या वृक्षारोपणही केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात ते ऐतिहासिक एशियाटिक सोसायटीला भेट देतील, तसंच नवी मुंबईत वाशी इथं आयोजित हिंदी राजभाषा संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आपल्या मागण्या मान्य न झाल्यास येत्या 15 सप्टेंबरला मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इथं काल मराठा बांधवांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी ही सूचना केली. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं. पाटोदा, श्रीगोंदा आणि हडपसर मार्गे 19 सप्टेंबरपर्यंत मुंबईत पोहोचण्याचं नियोजन असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान या प्रकरणी सरकारनं आक्रमक भूमिका न घेता संवादातून मार्ग काढावा असं आवाहनही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. ते काल लातूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सरकार संवाद साधण्यात कमी पडत असल्याची टीका

0: दरम्यान मुंबई उच्च न्यायालयानं दिलेले निर्णय लक्षात घेता सर्व आंदोलकांनी याची काळजी घ्यावी. मुंबईसह राज्यात गणेशोत्सव काळात कोणीही आंदोलन करू नये असं आवाहनही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. ते काल नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले आहेत असंही मंत्री बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केलं. मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी प्रांताधिकारी तहसीलदार यांनी पीक परिस्थितीची पाहणी करून उद्या सोमवारी अहवाल सादर करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. ते काल दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतलेल्या आढावा बैठकीत बोलत होते. विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांच्यासह विभागातील आठही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते. विभागात सरासरी पर्जन्यमानाच्या सुमारे 58% पाऊस झाला असून मोठ्या 11 प्रकल्पात 67%, मध्यम प्रकल्प 21%, तर रघुप प्रकल्पात 20% जलसाठा असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: सुरक्षित मातृत्व ही केवळ आरोग्य व्यवस्थेची नव्हे तर संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केलं आहे. त्या काल पुण्यात मुळशी इथं सिम्बॉयसिस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्राच्या माहेरवाशीण मातृत्व सेवेची नवी संकल्पना या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ केल्यानंतर बोलत होत्या. आशा कार्यकर्त्यांना विशेष प्रशिक्षण देऊन त्यांना माहेर दूत म्हणून सक्षम करण्याची संकल्पना या उपक्रमात आहे. सिम्बॉयसिस महिला वैद्यकीय महाविद्यालय तसंच सिम्बॉयसिस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्राच्या 900 खाटांच्या अत्याधुनिक रुग्णालयात माहेरवाशीण सेवा पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे. दुभंगलेले ओठ आणि टाळू या जन्मजात विकारानं ग्रस्त बालकांवर आता दर्जेदार तसंच सर्वसमावेशक उपचार मोफत उपलब्ध होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारानं राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र, बजाज फायनान्स आणि स्माईल ट्रेन इंडिया यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. हा करार 3 वर्षांसाठी लागू राहणार आहे. राज्यातील 15 मान्यताप्राप्त रुग्णालयात या व्याधींवर उपचार केले जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कुणबी मराठा जात प्रमाणपत्र वितरणासाठी आयोजित 11 विशेष मंडळस्तरीय शिबिरांमध्ये काल 67 अर्ज प्राप्त झाले. वंशावळ समितीच्या बैठकीत निर्णय झाल्यानंतर तातडीनं पुढील कार्यवाही करून अर्ज निकाली काढण्यात येणार आहेत. भारतीय जनता पक्षातर्फे येत्या 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर दरम्यान सेवा संकल्प अभियान राबवण्यात येणार आहे. धाराशिव जिल्ह्यात या अंतर्गत विविध सेवा आणि सामाजिक उपक्रमांबाबत तसंच अभियान यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांची भूमिका याबाबत जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी काल मार्गदर्शन केलं. माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते या बैठकीत उपस्थित होते. नांदेड इथं गोदावरी रिव्हरफ्रंटच्या कामाची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी काल पाहणी केली. नदीमध्ये सांडपाणी सोडलं जाणार नाही यासाठी राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्देशांचा विचार करून आवश्यक कार्यवाहीची गरज दानवे यांनी व्यक्त केली. हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं काल हिंगोलीचा विकास तुमसे ना हो पाएगा आंदोलन करण्यात आलं. सरकारच्या विविध विकास कामांचा वस्तुस्थितीदर्शक हिशोब जनतेसमोर ठेवल्याचा दावा आमदार अंबादास दानवे यांनी केला. लातूर शहरात राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वतीनं काल विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. एमपीएससीच्या अध्यक्षांनी तात्काळ राजीनामा द्यावा, आगामी परीक्षा पारदर्शक पद्धतीनं घेण्यात याव्यात, तसंच विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांकडे प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष द्यावं या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी काल लातूर जिल्ह्यात पिकांच्या स्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. पावसाअभावी उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असल्याचं या पाहणीतून दिसून आलं. सध्या जिल्ह्यात केवळ 14% पाणी साठा शिल्लक असल्यानं उपलब्ध पाणी प्रामुख्यानं पिण्यासाठी राखीव ठेवण्यासंदर्भात पावलं उचलल्याचं निलंगेकर यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जिल्हास्तरीय युवक महोत्सवाची काल सांगता झाली. जिल्ह्यातील 139 महाविद्यालयांनी यात सहभाग नोंदवला. विद्यापीठाच्या संघानं सांघिक चषकासह 18 पारितोषिकं पटकावली. महिला कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. चीनमधील मोकी इथं झालेल्या उपांत्य सामन्यात भारतानं दक्षिण कोरियाचा 5-1 असा पराभव केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात यजमान चीननं जपानला पराभूत करून अंतिम फेरी गाठली. आज भारत आणि चीन यांच्यात

0: स्पर्धेत पुरुषांच्या गटात आज भारत आणि दक्षिण कोरिया संघात अंतिम सामना होणार आहे. भारतीय संघ विक्रमी 6व्यांदा या स्पर्धेच्या विजेतेपदाचं लक्ष ठेवून अंतिम सामना खेळण्यासाठी उतरेल. महिला क्रिकेटमध्ये टी ट्वेंटी आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताचा सामना गतविजेत्या श्रीलंकेशी होणार आहे. दुबई इथं आज हा सामना होणार आहे. या स्पर्धेचं 7 वेळा विजेतेपद पटकावणारा भारतीय संघ यंदा साखळी फेरीत अव्वल स्थानावर आहे. भारत आणि अफगाणिस्तान पुरुष क्रिकेट संघातल्या टी ट्वेंटी मालिकेला आजपासून प्रारंभ होत आहे. आज सायंकाळी दिल्लीत पहिला सामना खेळवला जाईल. हवामान. मराठवाड्यात नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात आज हलक्या पावसाची शक्यता आहे. उर्वरित मराठवाड्यासह अहिल्यानगर, नाशिक आणि जळगाव जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर इथं मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात काल राष्ट्रीय लोक अदालत घेण्यात आली. यामध्ये मोटार अपघात नुकसान भरपाई तसंच भूसंपादन मावेजा मिळण्यासंबंधीची 1477 प्रलंबित प्रकरणं ठेवण्यात आली होती. त्यापैकी 145 प्रकरणं तडजोड होऊन निकाली काढण्यात आली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेला प्रारंभ. दिल्ली जाहीरनाम्याचा ब्रिक्स राष्ट्रांकडून एकमतानं स्वीकार. गणेशोत्सव काळात आंदोलन न करण्याचं राज्य सरकारकडून आवाहन. मराठवाड्यातील पीक परिस्थितीचा पाहणी अहवाल उद्या सादर करण्याचे प्रशासनाला निर्देश. आणि मराठवाड्याच्या बहुतांश भागाला आज पावसाचा येलो अलर्ट. याबरोबर हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 7:21 झाले.

0: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
1: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
0: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
1: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
0: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
1: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
2: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
0: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
2: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
3: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा, अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
4: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
3: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
5: जाहिरात संदेश आपण ऐकलेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्राचे कार्यक्रम.

आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. यानंतर ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत. दरम्यान वाद्यसंगीत

0: प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।
1: अभिजात मराठी आपली मराठी।
2: अभिजात मराठी
3: आपली मराठी।
2: अभिजात मराठी

0: श्रोतेहो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, राज्य मराठी विकास संस्था ही संस्था मराठी भाषा विभागांतर्गत काम करते, अनेक प्रकल्प राबवते. या संस्थेने आतापर्यंत जवळपास 30 वर्षात अनेक प्रकल्प यशस्वी केले आहेत आणि सध्याही त्यांचं काम चालू आहे. या प्रकल्पांपैकी वस्त्र निर्मिती माहिती कोश हा एक प्रकल्प आहे. या प्रकल्पाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याकडे योगेश सावंत सर, प्रकल्प सहाय्यक राज्य मराठी विकास संस्था मुंबई हे आलेले आहेत. सर नमस्कार, आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत.
1: नमस्कार सगळ्यांना.
0: सर, राज्य मराठी विकास संस्था वस्त्र निर्मिती माहिती कोश बनवला आहे, तर हा प्रकल्प जो आहे हा कधी त्यांनी सुरू केला आणि या मागची पार्श्वभूमी किंवा इतिहास काय आहे याविषयी जरा सांगा.
1: राज्य मराठी विकास संस्थेकडे हा 1997 पासून ह्या प्रकल्पाचं कामकाज झालं. त्यापासून ह्या खंडामध्ये वेगवेगळ्या टप्प्यामध्ये ह्या खंडाचं काम चालू आहे, माहिती कोशाचं काम चालू आहे. आणि ह्याच्यामध्ये दत्ताजीराव कदम तांत्रिक शिक्षण संस्था या संस्थेच्या सहकार्याने आपण हे काम करत असतो. मुळात वस्त्रनिर्मिती माहिती कोश हा कोश निर्माण करण्याची गरज का भासली, कारण भारतामध्ये भरपूर वर्षापासून वस्त्रोद्योग सुरू आहे. म्हणजे जर आपण आधी काळापासून बघितलं की मानवाच्या ज्या 3 मूलभूत गरजा आहेत त्या आहेत अन्न, वस्त्र, निवारा. तर त्यातला अन्नासाठी माणसाने शेती किंवा कृषी व्यवसाय चालू केला. त्याचबरोबर मग पुढची गरज झाली ती वस्त्रांची. तर वस्त्रोद्योगासाठी आधी काळामध्ये जसं माणूस झाडांची पानं किंवा वेली असं गुंफून वस्त्र तयार करायला लागला. नंतर जसं जसं तंत्रज्ञान वाढत गेलं किंवा माणसाची बुद्धिमत्ता वाढत गेली त्याप्रमाणे त्याने कापसापासून, त्यानंतर मग जनावरांच्या चांबड्यापासून, त्यानंतर रेशमापासून, म्हणजे असं वेगवेगळ्या टप्प्यामध्ये त्यांनी ही कला किंवा हा उद्योग मध्ये प्रगती साधत गेली. त्यानंतर आपण जसं पुढे पुढे जात गेलो की आधुनिक युग आलं, मग आधुनिक युगामध्ये नवीन तंत्रज्ञान आलं, मग आपण हातमागावरून आपण यंत्रमागावरती आलो. तर अशा प्रकारे वस्त्र निर्मितीमध्ये प्रगती होत गेली. आणि ही सर्व जे ज्ञान होतं हे सर्व ज्ञान आपल्या सर्वसामान्य लोकांना पर्यंत पोहोचावं यासाठी ह्या प्रकल्पाची आपण आखणी केली आहे.
0: ह्या प्रकल्पात तुम्ही म्हणालात मगाशी की डीकेटी म्हणजे दत्ताजीराव कदम तांत्रिक शिक्षण संस्थेची

0: मदत घेण्यात आली आहे, तर तांत्रिक माहितीची ही जी कमतरता आहे ती यामुळे भरून निघाली असं आपल्याला वाटतंय का?
1: हो नक्कीच, कारण जर आपण बघितलं तर इचलकरंजीला आपण मॅनचेस्टर ऑफ महाराष्ट्र असं म्हटलं जातं, आणि दत्ताजीराव कदम तांत्रिक शिक्षण संस्था या वस्त्रोद्योग निर्मितीमध्ये एक अग्रगणी संस्था आहे. त्या संस्थेबरोबर आपण सहकार्य करून हे आपण वस्त्र निर्मिती माहिती कोशाचं काम करतो आहे. तर आजपर्यंत कसं झालं आहे की वस्त्र निर्मिती संदर्भात परिपूर्ण माहिती कुठे उपलब्ध नाहीये, जी आहे ती इंग्रजीमध्येच उपलब्ध आहे, किंवा दुसरीकडे जर आपण बघितलं तर ललित लेखनामध्ये मिळू शकते आपल्याला किंवा साहित्यामध्ये, पण ती तेवढी अधिकृत मानली जात नाही. तर ह्यासाठी जर विद्यार्थ्यांना अधिकृत माहिती हवी असेल तर त्यांना संदर्भ साहित्य उपलब्ध व्हावं यासाठी आपण माहिती कोश तयार केला आहे. आणि जर
0: त्या कोशामध्ये काही विशिष्ट यंत्रांच्या आकृत्या किंवा असं काही आहे का?
1: नक्कीच, तर आपल्याला जसं हातमाग म्हटलं तर हातमागामध्ये जे भाग येतात, ताना येतो, बाना येतो, अडळी येते, तर ह्या सर्व बद्दल त्याच्यामध्ये आपण आकृत्यांसह सचित्र रंगीत चित्र असं आपण त्याच्यामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे.
0: सर, मग हे असे कोशाचे किती खंड आतापर्यंत प्रकाशित झालेले आहेत?
1: आतापर्यंत पूर्ण माहिती कोशाची एकूण व्याप्ती ही 9 खंडांची आहे. यामध्ये एकूण आतापर्यंत 8 खंड प्रकाशित झाले आणि शेवटचा जो खंड आहे या खंडाचं काम आता पूर्ण होऊन तो मुद्रणालयात गेला आहे.
0: मग हे जे 9 खंड प्रकाशित झाले तर याची मांडणी कशी आहे, म्हणजे टप्पे कसे, कारण एवढे 9 खंड म्हणजे एवढी माहिती काय आहे याविषयी जरा सांगा.
1: वस्त्र निर्मिती जी माहिती कोशाची जी प्रक्रिया आहे ती खूप मोठी आहे, जिला आपण म्हणू शकतो आता जसं 9 खंडामध्ये तरी आपण 9 खंड आपण कमीच केले तर त्याच्यामध्ये अजून खूप आपल्याला माहिती तयार करता येते. पण 9 जे खंड आहे त्याच्यामध्ये आपण पूर्ण शास्त्रोक्त पद्धतीने किंवा एका टप्प्याटप्प्याने कसा वस्त्र निर्मितीचा विकास होत गेला या प्रकारे आपण त्याची माहिती तयार केलेली आहे. त्यामध्ये पहिला जो खंड आहे तो आहे आपला तंतुनिर्माण, म्हणजे आपण सर्वात वस्त्र निर्मिती किंवा कपड्यांच्या बाबतीत सर्वात पहिला जो भाग येतो तो म्हणजे तंतू, ज्याला आपण इंग्रजीमध्ये फायबर असं म्हणू शकतो. तर सर्वात पहिलं तंतू म्हणजे काय, तो तंतू निर्माण कुठून होतो, तो आपल्याला कुठे उपलब्ध होतो, तर ह्या संदर्भातली सर्व माहिती आपण पहिला जो खंड आहे खंड 1 तंतू निर्माण त्याच्यामध्ये उपलब्ध करून दिली आहे. त्यानंतर तंतू आता आपल्याकडे आले, मग तंतूंचं वरती जी प्रक्रिया केली जाते म्हणजे तंतू एकमेकांमध्ये गुंफून आपण सूत तयार करतो, मग त्या सूत निर्माणामध्ये किंवा ते कसं निर्माण केलं जातं, मग त्याच्यावरती काय प्रक्रिया केली जाते, जर म्हणजे दोन तंतू जर आपण जोडले तर ते नुसते जोडून उपयोग नाही, त्यांना त्यांच्यामध्ये बळकटी यायला हवी, तर त्यासाठी काय प्रक्रिया केली जाते, ह्या सर्व संदर्भातली सर्व माहिती आपण सूत निर्माण या खंडामध्ये दिली आहे. आता तंतू झाला, तंतूपासून सूत तयार झाला, तर सूतांमध्ये प्रक्रिया करून आपलं कापड निर्माण होतं. मग वेगवेगळ्या कापड जे आपले जर तुम्ही बघितलं असत की मायक्रोनमध्ये कापड्स येतात, जर पण कपडे बघितलं त्याच्या एक खाली पट्टी असते 120-70, तर त्याच्यामध्ये त्याचा काय अर्थ होतो, तर ते कापड निर्माण ह्या खंडामध्ये आपण ती माहिती दिलेली आहे. आता कापड निर्माण झाला, आता पुढची प्रक्रिया काय, तर कापडापासून आपण आपले जे कपडे तयार करतो की वस्त्र प्रावरण, तर ते पुढचे जे 2 खंड आहेत 5वा आणि 6वा तो आहे फॅशन, फॅशनच्या संदर्भात. मग
0: तुमच्या
1: एकदम म्हणजे महिला वर्गाचा तो आवडीचा विषयच आहे फॅशनच्या संदर्भात. आणि दुसरा आहे 6वा खंड तो म्हणजे तांत्रिक वस्त्र. तांत्रिक वस्त्र म्हणजे काय की वेगवेगळ्या क्षेत्रात म्हणजे तुम्ही कृषी म्हणा, त्यानंतर अग्निसुरक्षा म्हणा, त्या अशा वेगवेगळ्या तांत्रिक क्षेत्रांमध्ये वस्त्रांचा वापर कसा केला जातो, म्हणजे आता तुम्ही जर बघितलं की कोविडच्या वेळी पीपीई किट्स खूप वापरण्यात आले, तर तो एक सुद्धा वस्त्र प्रावरणांचा किंवा कपड्यांचाच एक भाग आहे. हो, तर किंवा आपण जे मिलिटरीमध्ये किंवा अग्निसुरक्षामध्ये आपण जे कपडे वापरले जातात तर त्यांची कशी निर्मिती होते, त्यामुळे हल्ली एक नवीन संकल्पना आली आहे की रस्ते बनवताना सुद्धा वस्त्रांचा वापर केला जातो, किंवा धरणं बनवताना, शेततळी बनवताना त्यात जी तांत्रिक वस्त्र वापरली जातात, तर त्या संदर्भातली सर्व माहिती आपल्या 6व्या खंडामध्ये आली आहे. आता हे सूत पासून कापड, त्यानंतर 2 हे टप्पे, त्यानंतर 7वा खंड आला वस्त्रोद्योग व्यवस्थापन. तर आता फक्त तांत्रिक नॉलेज किंवा तांत्रिक ज्ञान असून उपयोग नाही की पुढे तुम्हाला जर ह्याच्यामध्ये व्यवसाय करायचा असेल तर त्या संदर्भातली माहिती तुम्हाला 7व्या खंडामध्ये आपण उपलब्ध

0: करून दिली आहे. आपला जो आठवा खंड आहे तो म्हणजे वस्त्रनिर्मिती किंवा वस्त्र संकल्पनेचा सांस्कृतिक आविष्कार. या खंडामध्ये आपण काय केलं आहे की आता आपल्याकडे सर्व प्रक्रिया आली, म्हणजे तांत्रिक ज्ञान आलं, त्यानंतर ते कुठे वापरायचं ते आलं, पण त्याचा इतिहास काय आहे. तर ह्या जो इतिहास आहे म्हणजे जो पूर्ण आधी काळापासून तो आतापर्यंत हा सर्व इतिहास आपण या खंडामध्ये मांडला आहे. आणि त्यात सुद्धा दोन भाग केलेले आहेत. एक आहे सांस्कृतिक आविष्कार म्हणजे ज्यामध्ये इतिहासाच्या संदर्भात आहे, आणि दुसरा आहे प्रादेशिक किंवा पारंपरिक वस्त्रकला. मग ती उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत जी भारताची आपली टोकं आहेत त्या सर्व राज्यांमध्ये कुठकुठल्या प्रकारची वस्त्रकला अवगत आहे ती आपण त्याच्यामध्ये दाखवली आहे. म्हणजे जसं की महाराष्ट्रामध्ये पैठणी आली, गुजरातमध्ये बांधणी आली, आंध्र प्रदेशच्या भागामध्ये इकत खूप वापरलं जातं, किंवा अजरक आलं, किंवा बनारसी साडी आली, बनारसी पल्लू आला, त्या संदर्भातली सर्व माहिती आपण त्या आठव्या खंडामध्ये आपण दिली आहे. आणि जो नववा खंड आहे तो ह्या सर्व खंडांचा एक परिपूर्ण त्यातल्या ज्या संज्ञा आहेत त्या स्पष्ट करण्यासाठी आपण नववा खंड म्हणजे परिभाषाकोश तयार केला आहे.
1: खूपच छान माहिती आणि खूप छान याचं आरेखन आहे. ऐकूनही मला खूप छान वाटतंय, कारण नक्की त्याचा उपयोग ऐकणाऱ्या श्रोत्यांना होईल, किंवा तुम्ही आता असं म्हणतायत की उद्योजकांना होईल, तर तो कशा प्रकारे होईल याविषयी जरा थोडक्यात सांगा.
0: उद्योजकांसाठी कसं होईल की आपला जो सातवा खंड आहे त्या सातव्या खंडामध्ये आपण पूर्ण वस्त्रोद्योगाबद्दल आपण माहिती दिलेली आहे. याच्यामध्ये वस्त्रोत्पादन कसं करायचं, कुठली वस्तू कशी निर्माण केली जाते, कोण बनवतं, त्यानंतर ह्या उद्योग स्थापन करायला तुम्हाला काय काय भांडवल लागतं, काय काय प्रक्रिया असतात, तर या संदर्भात सर्व माहिती ह्या खंडामध्ये आपण दिलेली आहे.
1: सर, आपण जी माहिती सांगत आहात तर आवाका खूप मोठा आहे त्या माहितीचा. आणि एकंदरीतच म्हणजे आम्हाला माहित नव्हतं की वस्त्रोद्योगामध्ये पण इतके शब्द असतील किंवा इतक्या प्रक्रिया असतील. तर हे सगळं होण्यासाठी किंवा त्याचा समावेश होण्यासाठी कोणकोणत्या संस्थांचं आपल्याला सहकार्य लाभलं किंवा व्यक्तींचं सहकार्य लाभलं याविषयी जरा सांगा.
0: हो नक्की. हा जेव्हा प्रकल्प सुरुवात झाली या प्रकल्पाची, तेव्हा मुख्य जी संस्था होती ज्याच्याकडे हे ज्ञान होतं तर ती होती दत्ताजीराव कदम तांत्रिक शिक्षण संस्था इचलकरंजी. तर ह्या संस्थेने त्यांच्याकडचे प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, अशी वस्त्रनिर्मिती क्षेत्रातली तज्ज्ञ व्यक्ती आपल्याला उपलब्ध करून दिली. त्यानंतर जसं जसं ह्या खंडाचा आवाका वाढत गेला तसं अन्य क्षेत्रातील किंवा अन्य संस्थांमधली जी तज्ज्ञ व्यक्ती आहेत त्यांची आपल्याला मदत झाली. जसं की अहमदाबाद रिसर्च आहे, अटिरा आहे, अहमदाबाद टेक्सटाईल इंडस्ट्री अँड रिसर्च असोसिएशन, किंवा मुंबईतली बिट्रा आहे, पुण्यामध्ये सॉप म्हणून स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी आहे. तर ह्या सगळ्या संस्थांचंही आपल्याला मोलाचं योगदान लाभलं आहे. त्यांनी त्यांच्याकडचे जे प्राध्यापक आहेत किंवा प्राचार्य आहेत तर ह्या सर्वांनी ह्याच्यामध्ये प्रकरणं लिहिली आहेत, किंवा ह्यामध्ये त्यांची जी क्षेत्र आहेत म्हणजे वस्त्रनिर्मितीमध्ये सुद्धा वेगवेगळे क्षेत्र आहेत, तर ते त्यांनी त्याबद्दलची त्यांच्याकडची जी परिपूर्ण माहिती होती किंवा संपूर्ण माहिती होती ती आपल्याला उपलब्ध करून दिली लेखनाच्या माध्यमातून.
1: सर खूपच छान, कारण इतक्या लोकांचा सहभाग असल्याशिवाय असे कोश परिपूर्णतेकडे वाटचाल करत नाहीत. पण आता ह्या कोशांना आपण डिजिटलायझेशन करतो कारण आधुनिकतेची ती अगदी गरज आहे, तर त्यासाठी त्याच्या उपलब्धतेबाबत म्हणजे नेमकं काय केलं गेलंय.
0: राज्य मराठी विकास संस्थेद्वारे जेवढी काही प्रकाशनं होतात त्याची आपण एक डिजिटल किंवा आपण ज्याला आपण म्हणू शकतो PDF ती आपण राज्य मराठी विकास संस्थेच्या संकेतस्थळावरती आपण उपलब्ध करून देतोय. ते राज्य मराठीचं विकास संस्थेचं संकेतस्थळ आहे RMVS-marathi.maharashtra.gov.in. राज्य मराठी विकास संस्थेच्या या संकेतस्थळावरती आपल्याला राज्य मराठी विकास संस्थेची सर्व प्रकाशनं त्याचबरोबर वस्त्रनिर्मिती माहिती कोश हे विनामूल्य स्वरूपात आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत. तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता, किंवा आपल्या माहितीमध्ये जी विद्यार्थी असतील किंवा उद्योजक असतील जे ह्या क्षेत्रामध्ये काम करतायत त्यांनाही तुम्ही नक्की उपलब्ध करून द्या.
1: श्रोते हो, वस्त्रनिर्मिती माहिती कोशाबाबत माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे राज्य मराठी विकास संस्थेचे योगेश सामंत सर आलेले होते. सर आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही वाट पाहत आहोत. आपण आमच्याशी नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210

0: aapilhi@gmail.com aapilhi@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी नवीन तज्ज्ञांसह आणि विषयासह. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
1: अभिजात मराठी, आपली मराठी.
2: अभिजात मराठी,
3: आपली मराठी.
2: अभिजात मराठी.

0: प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 7:40 झालेत.
2: हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो. 9595924559. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 9595924559.
4: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
4: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
1: प्रसारित करत आहोत कार्यक्रम भावधारा सुगम संगीत.

हिरवळीवर खेळताना सभोवार पाहावे तो दिसतात बहरलेली माणसांची अजब जंगले, उंच झाडे, खुजी झाडे, वाकडी झाडे, सरळ झाडे, यशाच्या झुंबराखाली डोलणारी नाचणारी, अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात, अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात, जयघोषाच्या जल्लोषातली हवाच सारी निघून जाते, शेंड्यावरती खांद्यावरती फांद्यावरती नाचवणारे क्षणात आपल्या पारावरही थोडी जागा देत नाहीत।

श्रोतेहो भावधारा सुगम संगीत या कार्यक्रमात आता ऐकूया पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीत आहे राम फाटक यांचं.

0: फोटो आताच आपण पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या सुरातलं गीत ऐकलं. आणि याबरोबरच आजचा भावधारा सुगम संगीत हा कार्यक्रम संपला. आकाशवाणीच्या एफएम सेवेचं हे भेट केंद्र आहे. सकाळचे 7:50 झालेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल.
1: नमस्कार श्रोते हो, नमस्कार. कॅन्सर बरा होऊ शकतो या कार्यक्रमात मी नितीन जावळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपल्याशी संवाद साधतायत गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड. श्रोते हो, शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत कॅन्सरचे सर्व प्रकारचे उपचार गरुड कॅन्सर हॉस्पिटलमध्ये मोफत केले जातात. आणि याशिवाय कॅन्सर संदर्भात आपल्याला आणखी काही माहिती हवी असेल किंवा मार्गदर्शन हवं असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर इथं. फोन नंबर आहे 0241-232-6775. 0241-232-6775. सर, मागच्या भागामध्ये तुम्ही लहान मुलांमध्ये आढळणारे जे कॅन्सर आहेत त्याबद्दल, श्रोत्यांच्या मनातले गैरसमज दूर केले, त्याबद्दलच्या उपचार पद्धतीबद्दल सुद्धा तुम्ही बोलत होतात, आणखी काय विस्तृत माहिती द्याल?
2: याच्यामध्ये ज्या कॅन्सरच्या पेशी ज्या रक्तामध्ये निर्माण झाल्या, तर रक्तामध्ये लाल पेशी असतात, तसेच पांढऱ्या पेशी असतात. ह्या वेगवेगळ्या पेशीपासून ज्या आजार तयार होतात त्या रक्ताचे वेगवेगळे आजार त्या ठिकाणी निर्माण होतात. आणि ह्या म्हणजे आपण त्याला ल्युकेमिया असं म्हणतो.
1: ल्युकेमिया
2: त्यातला अक्यूट ल्युकेमिया आहे, क्रॉनिक ल्युकेमिया आहे, हे आपल्याला बाळामध्ये दिसून येतात. त्याचबरोबर लिम्फॅटिक पेशी ज्या असतात, लिम्फॅटिक, त्याच्यामध्ये लिम्फोमाज आपल्याला दिसून येतात लहान मळा मुलामध्ये. तर ह्या गोष्टी ह्या वेगवेगळ्या पेशीपासून निर्माण झालेले हे कॅन्सर आणि जेनेटिक डिफेक्टमुळे झालेले हे कॅन्सर असतात. त्यामुळे त्याच्यावर उपचार करून ते लवकर निदान झालं तर ते बरे सुद्धा होऊ शकतात. अक्यूट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया असा आजार आहे की जो पूर्णपणे बरा होऊ शकतो. लहान लवकर निदान आणि पूर्ण उपचार हे सूत्र महत्वाचं आहे.
1: बरोबर.
2: तर त्याच्यामध्ये मग आता जे काही क्रॉनिक आजार असतात तर त्याच्यामध्ये थोडासा वेळ लागतो, कधी कधी ते बरे होऊ शकतात, होतही नाही. आणि त्याच्यामध्ये काही आजार असे आहेत रक्ताचे की ते बरेच होत नाहीत, पण त्यांना फक्त आयुष्य वाढतं त्यांचं मिळतात, असे काही पण आजार आहेत. त्यांना पुन्हा पुन्हा रक्त द्यावं लागतं आपल्याला,
1: रक्त बदलावं लागतं,
2: रक्त भरावं लागतं,
1: भरावं
2: कमी पडतं ते कॅन्सरमुळे. त्या पेशी लवकर लवकर नाहीशा होतात, त्यामुळे लाल पेशी त्या परत परत भराव्या लागतात, त्यामुळे सुद्धा रक्त भरण्याची प्रक्रिया चालू ठेवावी लागते. पण त्यांचं आयुष्य मग 20-25 वर्षापर्यंत जगतात, पण जगू शकतात. म्हणजे असं ट्रीटमेंट आता उपलब्ध आहेत आपल्याला.
1: आयुर्मान वाढतं, म्हणजे
2: आयुर्मान वाढतं.
1: ही एक चांगली म्हणजे बदल आहे आणि आशादायी असा बदल आहे कॅन्सरच्या या रुग्णांमध्ये, लहान मुलांच्या त्यातल्या त्यात. पण तरी सर, मला याबद्दल अजून असं विचारायचं आहे की समजा एखाद्या लहान मुलाला, नवजात बालकाला झाला कॅन्सर, तर पालकांनी त्याआधी काय काळजी घ्यावी किंवा झाल्यावर, लक्षात आल्यावर काय काळजी घ्यावी, याबद्दल काय सांगा?
2: अगदी महत्वाचं आहे, कारण कॅन्सरमध्ये लवकर निदान आणि ताबडतोब उपचार हे फार महत्वाचे आहे. मग कुठलंही वय असो, लहान मुलामध्ये सुद्धा त्यांच्यावर लक्ष ठेवणं अतिशय गरजेचं आहे. जर बाळाला भूकच लागत नसेल, त्याचं वजन वाढत नसेल, त्याचबरोबर त्याला रक्तस्राव कुठून होत असेल, लघवी वाटे, संडास वाटे किंवा मुखावाटे रक्तस्राव होत असेल तर ते बघायला पाहिजे. त्याचबरोबर त्याला परत परत आजार होत असेल ते बघायला पाहिजे. म्हणजे त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवणं हे पालकांचं सर्वात महत्वाचं कर्तव्य आहे. कारण पालक काही मुलगा काही सांगू शकत नाही, मूल स्वतः काही नाही सांगणार. पालक बाळांकडे, पालकांचं लक्ष असणं

0: आणि त्यांनी हे लक्षणं लवकर ओळखणं आणि मग तज्ञांकडून तपासून घेऊन त्याची शहानिशा करणं हे अतिशय गरजेचं आहे. असं झालं तर लवकर निदान होतं आणि पूर्ण उपचाराने बाळ बरं सुद्धा होऊ शकतं.
1: अरे वा. श्रोते हो, आपल्याशी संवाद साधत होते गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड. श्रोते हो, शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत कॅन्सरचे सर्व प्रकारचे उपचार गरुड कॅन्सर हॉस्पिटलमध्ये मोफत केले जातात. आणि याशिवाय कॅन्सर संदर्भात आपल्याला आणखी काही माहिती हवी असेल किंवा मार्गदर्शन हवं असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर इथं. फोन नंबर आहे 0241-232-6775, 0241-232-6775. भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. नमस्कार.
2: श्रोत्या, आताच आपण प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल ऐकलात. आकाशवाणीचे हे बीड केंद्र आहे. आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातलं बालकवी ठोंबरे यांचं गीत. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: presidents of Kazakhstan, Philippines, Egypt, South Africa and Burundi today on sidelines of BRICS summit. The West Bengal government approves DRDO's proposal to set up weapon and missile testing range in Purva Medinipur district of the state. IMD issues red alert for very heavy rainfall in Gujarat today. Alina Rybakina of Kazakhstan beats Belarusian Arina Sabalenka to win women's singles title of US Open tennis. And with that, we end the morning news. Have a nice day.
1: आकाशवाणी से पेश है खबरनामा।
2: साढ़े आठ वाजले आहेत, प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र।
3: आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेत नवी दिल्ली जाहीरनाम्याला एकमतानं स्वीकृती। सर्व प्रकारच्या दहशतवादाचा सामना करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा ब्रिक्स सदस्य देशांचा पुनरुच्चार। पश्चिम बंगालमध्ये क्षेपणास्त्र चाचणी केंद्र उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी। कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या विकासाचा वेग कमी करण्याचं तज्ज्ञांचं आवाहन। अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात एलेना रायबाकीना विजयी। आणि महिला टी ट्वेंटी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत श्रीलंका यांच्यात अंतिम लढत। आता सविस्तर बातम्या। 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी एकमतानं स्वीकारण्यात आलेल्या नवी दिल्ली जाहीरनाम्यामध्ये नेत्यांनी जागतिक पातळीवरील महत्वाच्या मुद्द्यांवर विविध देशांचे दृष्टिकोन आणि भूमिकांचा आदर करणाऱ्या बहुपक्षीय दृष्टिकोनाचा पुरस्कार केला आहे। शाश्वत विकास, भूक आणि गरिबीचं निर्मूलन तसंच हवामान बदलांना तोंड देण्यासाठी जागतिक पातळीवर करण्यात येत असलेल्या प्रयत्नांमध्ये योगदान देणं अशा या मुद्द्यांचा यामध्ये समावेश आहे। ब्रिक्स शिखर परिषदेमध्ये स्वीकारण्यात आलेला नवी दिल्ली जाहीरनामा सदस्य देशांच्या सामायिक संकल्पांसाठी स्पष्ट दिशा प्रदान करणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात नमूद केलं। या जाहीरनाम्यातील ठरावांचे प्रत्यक्ष परिणामांमध्ये रुपांतर करणं ही आता ब्रिक्स देशांची सामायिक जबाबदारी आहे असं ते म्हणाले।
4: आजची चर्चा से स्पष्ट है कि बदलते हुए विश्व का संचालन पुराने संस्थानों से नहीं किया जा सकता। रिप्रेजेंटेशन, रिस्पॉन्सिवनेस और रूल मेकिंग तीनों में सुधार आवश्यक है। आज एडप्ट किया गया न्यू दिल्ली डिक्लेरेशन हमारे साझा संकल्प को स्पष्ट दिशा देता है। अब हमारी जिम्मेदारी है कि इन संकल्पों को ठोस परिणामों में बदले।
3: पश्चिम आशियातील वाढत्या तणावाबाबतही ब्रिक्स सदस्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली। पश्चिम आशियामध्ये दीर्घकालीन शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यास मदत होईल असा दीर्घकालीन तोडगा काढण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून प्रयत्न वाढवण्याचं त्यांनी आवाहन केलं। गेल्या वर्षी 22 एप्रिलला जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याला नेत्यांनी तीव्र शब्दात निषेध केला। सर्व प्रकारच्या दहशतवादाचा सामना करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचा स्पष्ट पुनरुच्चार देखील ब्रिक्स सदस्यांनी केला। तत्पूर्वी काल दुपारी नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं 2026 ब्रिक्स शिखर परिषदेला सुरुवात झाली। दरवर्षी अध्यक्षपद बदलत असूनही या गटाची संस्थात्मक गती कायम राखली जावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रस्तावनापर भाषणात ब्रिक्स सातत्य आणि अंमलबजावणी यंत्रणा स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला। ते म्हणाले,
4: अब समय है कि हम ब्रिक्स में हमारी एकता और सहमति को वैश्विक मंच पर ठोस परिणामों में बदले। अगले 20 वर्षों के लिए हमें एक नए और एम्बिशियस एजेंडा पर काम करना होगा। इसकी शुरुआत हमें अपने खुद के वर्किंग सिस्टम से करनी होगी। ब्रिक्स की अध्यक्षता हर वर्ष बदलती है किंतु इसकी वजह से हमारा इंस्टीट्यूशनल मोमेंटम नहीं रुकना चाहिए।
3: ब्रिक्स देशांना पुढील 20 वर्षांसाठी नवीन आणि महत्वाकांक्षी कार्यसूचीवर काम करणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान म्हणाले। तसंच कठीण प्रसंगी मदत मिळवणं सुलभ व्हावं यासाठी संबंधित देशांचं सागरी प्रशासन आणि राजनैतिक दूतावास यांच्याशी संपर्क साधण्यासाठी नाविक आपत्कालीन सहाय्य जाळं स्थापन करण्याचा प्रस्तावही पंतप्रधानांनी मांडला। ब्रिक्स शिखर परिषदेसाठी नवी दिल्लीत आलेल्या विविध देशांच्या नेत्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल भारत मंडपम इथं विशेष सहभोजन समारंभाचं आयोजन केलं होतं। यावेळी नवरसा सामायिक भावनांत विश्व या नावाचा एक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला। या कार्यक्रमात ब्रिक्स देशातील विविध वाद्य सादर करण्यात आली तसंच भारताच्या शास्त्रीय नृत्यकला प्रकारांचं

सादरीकरण करण्यात आलं. ब्रिक्स परिषदेचा आज दुसरा आणि अंतिम दिवस आहे. अनुकूलन, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता, सर्वसमावेशक जागतिक विकासासाठी भविष्याची जडणघडण या विषयावर ही परिषद होत आहे. आज होणाऱ्या सत्रात सदस्य देशांसह बेलारूस, बोलिव्हिया, कझाकिस्तान, क्युबा, मलेशिया, नायजेरिया, थायलंड, युगांडा, उझबेकिस्तान आणि व्हिएतनाम हे 10 देश सहभागी होणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी कझाकिस्तान, फिलिपीन्स, इजिप्त, दक्षिण आफ्रिका आणि बुरुंडी या देशांच्या राष्ट्राध्यक्षांशी द्विपक्षीय संवाद साधणार आहेत. नायजेरिया आणि युगांडा या देशांच्या उपपंतप्रधानांबरोबरही ते बैठक घेणार आहेत. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात काल द्विपक्षीय बैठक झाली. भारत आणि चीननं आपल्या संबंधांकडे धोरणात्मक आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहण्याच्या आवश्यकतेवर दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 3 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते आज बीकेसीमध्ये एका पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहतील. एशियाटिक सोसायटीलाही ते भेट देणार आहेत. तसंच नवी मुंबईत उद्या होणाऱ्या 6व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनालाही शहा उपस्थित राहणार आहेत. याशिवाय गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ते लालबागच्या राजाचं दर्शनही घेणार आहेत. दरम्यान उद्यापासून सुरू होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मुंबई पुण्यासह सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. बाजारपेठांमध्येही पूजा साहित्य आणि सजावटीच्या साहित्याच्या खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. पश्चिम बंगालमध्ये शस्त्र आणि क्षेपणास्त्र चाचणी केंद्र उभारण्याच्या डीआरडीओच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प पश्चिम बंगालच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचा ठरेल. तसंच देशाच्या संरक्षण क्षेत्रातील चाचणी क्षमतांना बळकटी देईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पश्चिम बंगालमधल्या पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातल्या जुनपूर या किनारी गावात हे चाचणी केंद्र उभारण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील विकासाचा वेग काहीसा कमी करण्याचं आवाहन अँथ्रोपिक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डारिओ अमेडे यांनी केलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास सुरूच राहिला हवा, मात्र त्यातून निर्माण होणारे धोके गंभीर असून त्यावर आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यासाठी कंपन्या आणि सरकारांना वेळ देण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. उपन्यायचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन आणि एक्सएआयचे मुख्य इलॉन मस्क यांनीही अमोडे यांच्या आव्हानाला पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संभाव्य गैरवापराबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. आताच मजबूत सुरक्षा उपाय लागू केले नाहीत तर पुढील 6 ते 12 महिन्यात एआय इंटरनेटवर नियंत्रण मिळवण्यासही सक्षम होऊ शकतं अशी भीती व्यक्त होत आहे. नेपाळमधल्या पूर दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 1386 पोहोचली असून अजूनही सुमारे 5130 लोक बेपत्ता असल्याचं वृत्त आहे. सुरक्षा दलांकडून शोध आणि बचाव कार्य सुरूच आहे. आतापर्यंत 13,700 अधिक लोकांची सुटका करण्यात आली आहे तर 339 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात एलेना रायबाकिनानं आयर्ना सबालिंकाचा 6-4, 5-7, 6-2 असा पराभव केला. रायबाकिनाचं हे पहिलंच युएस ओपन विजेतेपद आहे. या विजयामुळे तिनं जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे. तत्पूर्वी अमेरिकेच्या ख्रिश्चन हॅरिसन आणि ब्रिटनच्या निल्स कुपस्की या जोडीनं जर्मनीच्या केविन क्राविट्स आणि टीम पुएट यांचा पराभव करून पुरुष दुहेरीचे विजेतेपद जिंकलं. तर पुरुष एकेरीची अंतिम फेरी आज रात्री न्यूयॉर्कमध्ये जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव आणि अमेरिकेचा बेन शेल्टन यांच्यात होईल. दुबईत आज होणाऱ्या महिलांच्या टी20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा सामना गतविजेत्या श्रीलंकेशी होणार आहे. हा अंतिम सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल. 7 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघानं अ गटामध्ये 3 विजय मिळवून अव्वल स्थान गाठलं आणि त्यानंतर उपांत्य फेरीत बांगलादेशचा 40 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. महिला आशिया चषकाच्या इतिहासात 7 विजेतेपदांसह भारत हा सर्वाधिक वेळा यशस्वी संघ ठरला आहे. तर श्रीलंकेनं याआधी 2024 अंतिम सामन्यात भारताचा पराभव करून आपलं पहिलं आशिया चषक विजेतेपद पटकावलं होतं. भारत अफगाणिस्तान यांच्यातील 3 सामन्यांच्या टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेला आज सुरुवात होणार आहे. पहिला सामना दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. दुसरा सामना मंगळवारी तर तिसरा आणि अंतिम सामना गुरुवारी होणार आहे. भारतीय संघाचं नेतृत्व श्रेयस अय्यर करणार आहे तर तिलक वर्मा याच्यावर उपकर्णधार पदाची जबाबदारी आहे. हवामान विभागानं आज देशातल्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेत नवी दिल्ली जाहीरनाम्याला एकमतानं स्वीकृती. सर्व प्रकारच्या दहशतवादाचा सामना करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा ब्रिक्स सदस्य देशांचा पुनरुच्चार. पश्चिम बंगालमध्ये क्षेपणास्त्र चाचणी केंद्र उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या विकास

0: चा वेग कमी करण्याचं तज्ज्ञांचं आवाहन. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात एलेना रायबाकीना विजयी. आणि महिला टी ट्वेंटी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत श्रीलंका यांच्यात अंतिम लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 8:40 झालेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम लोकसंगीत.

श्रोतेहो, आताच आपण शाहीर पांडुरंग वनमाळी आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील शाहीर पांडुरंग वनमाळी यांचंच गीत ऐकलं. संगीत होतं मधुकर पाठक यांचं.

रंजना शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील सदाशिव कामत यांचं गीत आताच आपण ऐकलं. संगीत होतं मधुकर पाठक यांचं. कार्यक्रमात त्यानंतर ऐकूया शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांना.

श्रुतीवत्थाचा आपण उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील राम ओगावकर यांचं गीत ऐकलं. संगीत होतं श्रीकृष्ण चंद्रात्रे यांचं. कार्यक्रमात त्यानंतर ऐकूया शाहीर निवृत्ती पवार आणि सहकाऱ्यांना.

ramé, ramé. काठीन घोंगडा घेऊन द्या की रे, मला बिजत्र लय होऊन द्या की, काठीन घोंगडा घेऊन द्या की रे.

0: ಬಾಳ್ಯ ಸಾರ ಗೋಪನ ಬಿರು ನರ್ಗರ पिकऊसाचं नदीच्या घाटी झाड हरिण अंगाची मोठी जात हापूस साखर गोटी है जात हापूस साखर गोटी रस गाड भारी चवदार गोपन फिरू गरघर
1: श्रोतो कार्यक्रमाच्या शेवटी शाहीर निवृत्ती पवार आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच आजचा लोकसंगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचे हे बीड केंद्र आहे. यानंतर ठीक 9 वाजता विविध भारतीय राष्ट्रीय सेवा प्रसारण आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.
0: गोपन फिरू गरघर

श्रोतो आपकी पसंद या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकत आहात लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांना पैसा सावन या चित्रपटासाठी. संतोष आनंद यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

श्रोते हो कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्यासा सावन या चित्रपटातले गीत आपण ऐकलं आणि या गीताला पसंती करणारे आमचे श्रोते होते बालीपीर बीडीतून शेख सागर भाई टायरवाले पठाण वाजेद खा शेख मोहम्मद नूर टेलीगल्ली बीडीतून श्री विघ्नेश्वर पवार आणि समस्त मित्रपरिवार तिरुपती नगर लातूर येथून संगीता जैन सूरज जैन पी आर जैन आणि समस्त जैन परिवार बीड जिल्हा रेडिओ श्रोता संघ अंबिका चौक विश्वनगर बीड येथून जनार्दन वेद पाठक सौमंगला नारायण आदित्य चिवमाऊ पियुष विटी वेद पाठक आणि समस्त वेद पाठक परिवार त्यानंतरचे आमचे श्रोते आहेत साई रेडिओ श्रोता संघ वडवणी तालुका वडवणी जिल्हा बीड येथून मनमताप्पा राजूरकर सौ लता राजूरकर माहेश्वरी महेश ऐश्वर्या संस्कार पारसाप्पा विमल शीतल आणि समस्त राजूरकर परिवार

श्रोते वानाडी या चित्रपटातलं गीत आपण ऐकत आहात आणि या गीताला पसंती करणारे आमचे श्रोते आहेत मायवीज मीडियातून किशोर उबाळे मंगला उबाळे सपना शीतल अभिजित उबाळे बाळराजे सचिन उबाळे आणि समस्त उबाळे परिवार सारस रेडिओ श्रोता संघ माजलगाव जिल्हा बीड येथून नारायण चिरके सौ चंबाबाई राहुल कृष्णा अक्षय मोरे करण गांगर्डे समर्थ उमरे आणि समर्थ चिरके परिवार कृष्णानगर येथून सीमाताई डोंगरदिवे रीमाताई दीक्षाताई राहुल डोंगरदिवे आणि समस्त डोंगरदिवे परिवार पाकिजा रेडिओ श्रोता संघ वैष्णव कॉलनी येथून मोहम्मद सादिक मुश्ताक अहमद मोहम्मद शाकीर मोहम्मद अलकमला खत्री मोहम्मद अल्तमशाह खत्री रमेश गौंड मोहम्मद शादाब खत्री आणि समस्त मित्र परिवार

श्रोतेहो आपण ऐकत आहात बेताब या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांना. ही गीतरचना आहे आनंद बक्षी यांची, तर संगीत आहे राहुल देव परमणे यांचं.

श्रोत्यो आपण ऐकत आहात बेताब या चित्रपटातलं हे गीत आणि या गीताला पसंती करणारे आमचे श्रोते आहेत गणेश पेठ पाठरती इथून अंबादास शिंदे सौ संगीता शिंदे अमोल अमृत सुवर्णा आणि समस्त शिंदे परिवार काळेगाव इथून श्री सुधाकर राजे जाधव श्री डॉक्टर प्रशांत राजे जाधव कुमारी संचित वायाळ कुमार प्रथमेश कुमारी प्रणाली कुमारी सानवी आणि समस्त देशमुख परिवार वागेश्वर रेडिओ श्रोता संघ वागाडी इथून बाबासाहेब काळे पांडुरंग अर्चना बद्रीनाथ वेदांत प्रेरणा आणि समस्त पठाडे परिवार

0: अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाइट्स, सोबत नवीन प्लारे घेऊन टाक. त्याच लोन मधून?
1: नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं.
0: वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
2: RBI सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.
3: श्रोतो, जाहिरात संदेश आताच आपण ऐकलात. आपण ऐकत आहात कार्यक्रम आपकी पसंत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.

श्रोतेहो आपण ऐकत आहात चांदनी या चित्रपटातले हे गीत. आणि या गीताला पसंती करणारे आमचे श्रोते आहेत विठ्ठल मंदिर चौक बीड येथून प्रकाश पगारिया, संतोष पगारिया, सरला प्रकाश, रामनिवास अग्रवाल, केशव पटेल, प्रवीण पटेल आणि समस्त अग्रवाल परिवार. मुक्काम पोस्ट बारोळा येथून सुनीताबाई घायाळ, दत्ता घायाळ, सानिका घायाळ आणि समस्त घायाळ परिवार. त्यानंतरचे आमचे श्रोते आहेत गौतम नगर येथून प्रभाकर जोंधळे, आरती जोंधळे आणि समस्त जोंधळे परिवार. वरुड जळुका येथून महेंद्र सरकटे, विजया सरकटे, मिलिंद सरकटे, स्वराज वानखेडे आणि समस्त सरकटे परिवार.

0: नौकरी में डाली।
1: अरे वाह अभिनंदन, आता भरपूर शॉपिंग
0: हो ताई। नवीन मोबाइल जीन्स जैकेट।
1: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च।
0: इंस्टंट कर्ज ही मिळतं ना।
1: आधी बजेट बनवायला शिक मग खर्च कर।
0: पण ताई,
1: हे बघ कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा, पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू।
0: हो ताई, पार्टी माझी, बजेट तुझं।
2: आद्य म्हणते
3: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल।
4: श्रोतो, जाहिरात संदेश आताच आपण ऐकलात। आपण ऐकत आहात कार्यक्रम आपकी पसंद आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून।
5: Nine, eight,

श्रोतेहो कार्यक्रमातली शेवटची गीतरचना आहे लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांच्या स्वरातली. चित्रपट आहे हम आपके है कोण. आणि या चित्रपटा या गीताला पसंती करणारे आमचे श्रोते आहेत मांजरी तालुका राहुरी येथून सौ सविता गोविंद पिसाळ, प्रतीक प्रथमेश जालिंदर पिसाळ, रमेश भाऊ थोरात, राजेंद्र शिवाजीराव मिसाळ आणि समस्त पिसाळ परिवार. बालमटाकळी जिल्हा अहिल्यानगर येथून नंदकुमार अद्वंत, उर्मिला, निलेश, मयुरी, कल्पेश, संगीता आणि समस्त अद्वंत परिवार. अतुल गौतमी धम्मादिना येथून अरुण काळे, ए डी कांबळे हे आमचे श्रोते आहेत. मुक्काम पोस्ट येळगोड या ठिकाणवरून तुषार कुरणे, प्रसिक कांबळे, ऐकता कांबळे, मेघना, उत्कर्षा, अरुण आणि समस्त मित्रपरी.

आणि या गीताबरोबरच आजचा आपकी पसंद हा कार्यक्रम संपला. आपकी पसंद हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आपकी पसंद हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून आपण ऐकलात. आकाशवाणीच्या एफएम सेवेचे हे बीड केंद्र आहे. सकाळचे 10:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम बाल जगात. श्रोतो बाल जगात या कार्यक्रमात गणेश उत्सवाची पूर्व

तयारी आणि इको फ्रेंडली गणपती या विषयावर अंजली खोबरे, जानवी बागलाने आणि राजवीर ठोंबरे यांनी सादर केलेला संवादात्मक कार्यक्रम. या कार्यक्रमाचं निवेदन आहे रणजित बागलाने यांचं, तर सादर करते योगीराज बच्चे.

0: नमस्कार बालमित्रांनो, बालजगत या कार्यक्रमात मी रणजित बागलाने आपण सर्वांचं स्वागत करतो। बालमित्रांनो, ढोलताशांचा गजर, मोदकांचा सुवास आणि मनामनात दाटलेला उत्साह, होय बरोबर ओळखलत, आपले लाडके बाप्पा लवकरच आपल्या घरी येत आहेत आणि सध्या सगळीकडे लगबग सुरू आहे ती गणेशोत्सवाची पूर्वतयारी। पण बालमित्रांनो, यंदाची आपली तयारी थोडी खास असणार आहे, कारण आपले बाप्पा निसर्गाचे रक्षक आहेत। म्हणूनच यंदा आपण त्यांचे स्वागत करणार आहोत इको फ्रेंडली, म्हणजेच पर्यावरणपूरक पद्धतीनं। प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी शाडूच्या मातीची मूर्ती, रासायनिक रंगाऐवजी नैसर्गिक रंग आणि प्लास्टिक ऐवजी कागद फुलांची सुंदर आरास। तर मग चला, आजच्या या भागात आपण जाणून घेणार आहोत की आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी आपण निसर्गाला हानी न पोहोचवता कशी सुंदर पूर्वतयारी करू शकतो। आजच्या आपल्या या संवादात सहभागी होत आहेत अंजली खोबरे मॅडम, जान्हवी बागलाने आणि राजवीर ढेंबरे। ऐकूयात त्यांचा संवाद।
1: नमस्कार माझ्या बालमित्रांनो, आकाशवाणीच्या या विशेष भागात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। मित्रांनो, सध्या हवेत छान गारवा आहे, सगळीकडे कसं उत्सवाचं वातावरण आहे का माहितीये? कारण आपले लाडके बाप्पा म्हणजे गणपती बाप्पा लवकरच आपल्या घरी येणार आहेत। मग काय, तुमची पूर्व तयारी सुरू झाली की नाही? आज आपल्या सोबत स्टुडिओ मध्ये तुमचे दोन मित्र आले आहेत, चला त्यांची ओळख करून घेऊया।
2: नमस्कार बालमित्र, मी चिंटू। बाप्पाच्या स्वागतासाठी मी तर खूपच उत्सुक आहे। आणि मी परी, तुम्हा सगळ्यांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा।
1: वा चिंटू आणि परी, तुमची तयारी कुठपर्यंत आली रे?
2: अरे वा, मी तर माझ्या घराची साफसफाई करायला आईला मदत केली आणि बाप्पासाठी छान रांगोळी कुठली काढायची त्याच्यासाठी मी प्रॅक्टिस करत आहे। आणि मी बाबांसोबत जाऊन छान रंगीत कागद आणि मखमली कापड आणलंय बाप्पाचा मखर सजवण्यासाठी।
1: अरे वा, तुम्ही तर अगदी आदर्श मुलांसारखी पूर्व तयारी सुरू केली आहे। चला तर मग बाप्पाच्या स्वागताचं एक छान गाणं ऐकूया आणि मग जाणून घेऊया की यावेळेचा आपला बाप्पा कसा असणार आहे।

0: गाणं आवडलं ना दोस्तांनो? बर परी, तू मगाशी म्हणलीस की तू मखर सजवण्यासाठी कागद आणि कापड आणलं, थर्मोकॉल किंवा प्लास्टिक का नाही आणलं ग?
1: बाल मित्र, माझ्या शाळेत बाईंनी सांगितलंय की थर्माकॉल आणि प्लास्टिक मुळे आपल्या पर्यावरणाला खूप इजा होते. ते पाण्यात विरघळत नाही आणि कचरा तसाच राहतो. म्हणून आम्ही या वेळेस इको फ्रेंडली म्हणजे पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करायचं ठरवलंय.
2: हो बालमित्र, आणि आमच्या घरी या वेळेस जी बाप्पाची मूर्ती येणार आहे ना, प्लास्टर ऑफ पॅरिसची नाही तर अगदी शुद्ध शाडूच्या मातीची आहे.
0: वा चिंटू आणि परी, मला तुमचा अभिमान वाटतोय. माझ्या बालमित्रांनो, जे मुलं हा कार्यक्रम ऐकत आहे त्यांना मी सांगू इच्छिते की शाडूच्या मातीचे गणपती का महत्वाचे आहेत. जेव्हा आपण प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती पाण्यात विसर्जन करतो तेव्हा ती पाण्यात विरघळत नाही. त्यामुळे नदी आणि समुद्रात राहणाऱ्या माशांना आणि इतर जलचरांना त्रास होतो, पण शाडूची माती अगदी सहज पाण्यात विरघळते.
1: हो, आणि आमच्या घरी तर आम्ही एक नवीनच शिकल लढवली आहे. आम्ही बाप्पाच्या मूर्तीमध्ये काही फुलांच्या आणि झाडांच्या बिया टाकल्या आहेत.
2: अरे वा परी, ते कसं काय?
1: जेव्हा आपण बाप्पाचं विसर्जन घरातच एका मोठ्या कुंडीत करू तेव्हा ती माती कुंडीतच राहील आणि काही दिवसांनी त्या बियांमधून छान हिरवेगार रोप बाहेर येईल, म्हणजे बाप्पा नेहमी आपल्या सोबतच राहतील.
0: किती सुंदर कल्पना आहे ही. यालाच म्हणतात खऱ्या अर्थाने बाप्पाची सेवा. बाप्पा तर निसर्गाचे देव आहे, मग आपण निसर्गाला त्रास देऊन कसं चालेल? बरोबर ना? बरं मुलांनो, बाप्पा येणार म्हणजे घरात भरपूर काम असतात. तुम्ही तुमच्या आई बाबांना कशी मदत करत आहात?
2: मी तर आईला मोदक बनवायला मदत करणार आहे. म्हणजे मोदक वाळायला मला नाही जमणार, पण मी आईला साहित्य आणून देणार आणि हो, मोदक खायला सगळ्यात पुढे असणार.
1: मी आणि माझी मैत्रीण मिळून घरगुती पद्धतीचे तोरण बनवत आहोत. जुन्या लग्न पत्रिका, रंगीत मणी आणि धागा वापरून आम्ही दरवाजासाठी छान तोरण बनवलंय. बाजारातून प्लास्टिकचे तोरण आणण्याची गरजच नाही पडली.
0: अति उत्तम. जुन्या गोष्टीचा असा पुनर्वापर करणं खूप गरजेचं आहे. चिंटू, तू घरातल्या रोषणाईसाठी काय केलंस?
2: आम्ही यावेळेस LED लाईटचा वापर करणार आहोत, ज्याने विजेची बचत होते.

0: आम्ही रात्री झोपताना आम्ही ते लाईट्स बंद करणार, जेणेकरून वीज वाया जाणार नाही.
1: खूपच छान विचार आहे तुमचे. मित्रांनो, गणेश उत्सवाची पूर्व तयारी म्हणजे फक्त खरेदी करणे नव्हे तर एकत्र येऊन आनंद घेणे, एकमेकांना मदत करणं आणि आपल्या निसर्गाची काळजी घेणं. चला या सुंदर गप्पानंतर आणखीन एक छानसं गाणं ऐकूया.

0: गाण्यानंतर पुन्हा एकदा स्वागत. तर माझ्या बालमित्रांनो, आज आपण चिंटू आणि परीकडून खूप छान गोष्टी शिकलो. या गणेश उत्सवात आपण काय करायचंय? चला एकदा उजळणी करूया. पहिले शाडूच्या मातीची किंवा पर्यावरण पूरक मूर्ती आणायची. दुसरं, सजावटीसाठी थर्माकोल आणि प्लॅस्टिकचा वापर अजिबात करायचा नाही. कागद, कापड आणि फुलांचा वापर करायचा. तिसरी, विसर्जन शक्यतो घरी कुंडीतच किंवा कृत्रिम तलावातच करायचा. चौथं आणि शेवटचं म्हणजे सणादरम्यान मोठा आवाज किंवा ध्वनी प्रदूषण टाळायचे, जेणेकरून पक्ष्यांना आणि आजारी लोकांना त्रास होणार नाही.
1: हो, आणि बाप्पाला बुद्धी मागायची की आम्हा सगळ्यांना चांगलं वागायची शक्ती दे
2: आणि आपल्या पृथ्वीला सुंदर आणि हिरवेगार ठेवण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यायची.
0: अगदी बरोबर. तर माझ्या छोट्या मित्रांनो, यंदाचा गणेश उत्सव आपण साजरा करूया आनंदाने, उत्साहाने आणि निसर्गाची काळजी घेत. तुम्हाला सगळ्यांना आकाशवाणी तर्फे गणेश उत्सवाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. चला शेवटी सगळे मिळून मोठ्याने ओरडूया,
3: गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोर.

संपला प्रसाद आना मोदक पेढे वा बेदाना खोबरे तीर्थ पळी भर किंवा आणा नुसती साखर

बालमित्रांनो नमस्कार नमस्कार आणि नमस्कार. माझ्या सर्व लाडक्या बालमित्रांना आणि त्यांच्या पालकांना रणजित बागलानेचा मनापासून नमस्कार. तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीचा बालजगत हा कार्यक्रम आणि मी तुमच्यासोबत आहे तुमचा आवडता दोस्त. बरं मित्रांनो, कॅलेंडरकडे पाहिलं का? काय सुरू आहे सध्या घराघरात? ढोलताशांचा सराव, मोदकांची तयारी, बाजारातली गर्दी आणि मनामनात दाटलेला प्रचंड उत्साह हो ना. कारण आपले सगळ्यांचे लाडके गोडगोड गणपती बाप्पा लवकरच आपल्या घरी येत आहेत. वा, विचार करूनच किती आनंद होतोय ना. पण मित्रांनो, बाप्पाच्या या स्वागताची तयारी करताना काल मी बाजारात गेलो होतो. तिथं मी काही पाहिलं ज्याने मला थोडं विचार करायला लावलं आणि आज मी तेच तुमच्याशी शेअर करायला आलोय. चला तर मग कान देऊन ऐका हां. तर झालं असं बालमित्रांनो, बाजारात बाप्पाच्या खूप सुंदर पांढऱ्या शुभ्र आणि मोठ्या मोठ्या मूर्ती दिसायला लागल्या आहेत. काही मूर्ती तर अगदी हलक्या असतात, आपण सहज उचलतो त्यांना. तुम्हाला माहिती आहे का या मूर्ती कशापासून बनतात? याला म्हणतात POP म्हणजेच प्लास्टर ऑफ पॅरिस. आणि या मूर्तीवर जे चकाकणारे सुंदर रंग असतात ना, ते असतात रासायनिक म्हणजेच केमिकल रंग. आता तुम्ही म्हणाल मूर्ती सुंदर आहे ना, मग काय अडचण आहे? अडचण आहे मित्रांनो, जेव्हा आपण या POPच्या मूर्तीचं नदीत तलावात किंवा समुद्रात विसर्जन करतो तेव्हा ही माती पाण्यात अजिबात विरघळत नाही, ती तशीच वर्षानुवर्ष पाण्यात राहते आणि ते रासायनिक रंग ते पाण्यात मिसळल्यामुळे पाणी दूषित होते. बेचारे लहान लहान मासे आणि पाण्यात राहणारे इतर जलचर यामुळे आजारी पडतात, मरतात. आपले बाप्पा तर निसर्गाचे रक्षक आहेत ना, मग आपल्या आनंदामुळे निसर्गाला दुःख झालेलं बाप्पाला आवडेल का? मुळीच नाही. म्हणूनच मित्रांनो, यंदा आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे. आपल्याला आपल्या घरी आणायचे आहेत शाडूच्या मातीचे बाप्पा. आता तुमचे मोठे मोठे डोळे करून विचार करू नका की ही शाडूची माती काय असते. मी सांगतो ना, शाडूची माती ही एक प्रकारची पूर्णपणे नैसर्गिक आणि चिकन माती असते. जुन्या काळात अगदी तुमच्या आजोबांच्या काळापासून बाप्पाच्या मूर्ती याच मातीपासून बनवल्या जायच्या. ही माती वजनाने थोडी जड असते पण ती पूर्णपणे पर्यावरणपूरक म्हणजेच इको फ्रेंडली असते. या मातीची सर्वात मोठी जादू माहिती आहे का? जेव्हा आपण

या मूर्तीचे पाण्यात विसर्जन करतो तेव्हा ती अगदी काही तासात पाण्यात पूर्णपणे विरघळते. निसर्गातून आलेली माती पुन्हा निसर्गात विरघळून जाते आणि या मूर्तींना रंगवण्यासाठी हळद, कुंकू, मुलतानी माती आणि वनस्पतीचे नैसर्गिक रंग वापरले जातात, ज्यामुळे पाणी अजिबात खराब होत नाही आणि जलचरही सुरक्षित राहतात. आहे की नाही कमाल? बरं बालमित्रांनो, विसर्जनाच्या दिवशी नदीवर खूप गर्दी होते, ट्रॅफिक जाम होतं. यावर आपल्याकडे एक सुपर आयडिया आहे. यंदा आपण बाप्पाचं विसर्जन नदीवर न करता आपल्या घरातल्या घरातच करायचं. अरे हो, खरोखर आपल्या घराच्या गॅलरीत किंवा अंगणात एक मोठ्या बादलीत किंवा टबमध्ये पाणी भरायचं, त्यात आपल्या शाडूच्या बाप्पाला बसवायचं. काही वेळात बाप्पाची माती त्या पाण्यात विरघळेल, मग ती पवित्र माती आपण आपल्या कुंडीतल्या झाडांना घालू शकतो. आणि आजकाल तर बाजारात ट्री गणेशा मिळतात. म्हणजे काय? तर शाडूच्या मूर्ती बनवतानाच त्यात वेगवेगळ्या फुलांच्या किंवा झाडांच्या बिया टाकल्या जातात. जेव्हा घरच्या घरी विसर्जन होतं तेव्हा त्या मातीतून काही दिवसांनी एक सुंदर छोटंसं रोप जन्माला येतं. विचार करा, बाप्पा मूर्ती रूपात निरोप घेतील पण झाडाच्या रूपात कायम तुमच्या घरी तुमच्या सोबत राहतील. किती सुंदर संकल्पना आहे नाही? तर माझ्या लाडक्या बालमित्रांनो, गणेशोत्सवाची पूर्वतयारी करताना फक्त मातीचीच मूर्ती नाही तर सजावट करतानाही आपण थर्माकोल आणि प्लास्टिकला नाही म्हणायचं आहे. कागदाची फुलं, रंगीत कापड आणि निसर्गातल्या पानाफुलांचा वापर करून आपण बाप्पाचा दरबार सजवूया. चला तर मग, आज आकाशवाणीवरून आपण सगळे मिळून एक शपथ घेऊया, यंदाचा गणेशोत्सव इको फ्रेंडली गणेशोत्सव. आपण आपल्या बाबाला सांगूया की बाबा, यंदा बाप्पा येतील तर फक्त शाडूच्या मातीचेच. निसर्गाची काळजी घेऊया, बाप्पाचा आशीर्वाद मिळवूया. तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. ऐकत रहा तुमची आवडती आकाशवाणी. तेव्हा आता मी आपली रजा घेतो. गणपती बाप्पा मोरया, नमस्कार. तर बालमित्रांनो, आज आपण पाहिले की अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण आपला गणेशोत्सव किती सुंदर आणि पर्यावरणपूरक करू शकतो. जेव्हा आपण शाडूच्या मातीचे इको फ्रेंडली बाप्पा घरी आणतो तेव्हा आपण आपल्या पृथ्वीची काळजी घेतो. बाप्पाचे विसर्जन घरातल्या एका कुंडीमध्ये करून ते पाणी जर आपण झाडांना दिले तर बाप्पाचे रूप आपल्या बागेतल्या फुलांमधून पुन्हा बहरून येईल. उत्सव आनंदाचा असावा, निसर्गाला जपण्याचा असावा. यंदाच्या गणेशोत्सवात आपण सर्वांनी मिळून हाच संकल्प करूया. निसर्गाची राखोहाणी हीच बाप्पाची खरी करणी. चला तर मग बालमित्रांनो, आजच्या पुरती मला रजा द्या. तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप पूर्वशुभेच्छा. ऐकत रहा तुमची आवडती आकाशवाणी. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आजच्या बालजगत या कार्यक्रमात बालमित्र या भूमिकेमध्ये अंजली खोबरे मॅडम, चिंटू या भूमिकेत राजवीर ढेंबरे आणि परी या भूमिकेत जान्हवी बागलाने. बालमित्रांनो, मी रणजित बागलाने बालजगत या कार्यक्रमातून आपला निरोप घेतो. पुन्हा भेटूया येणाऱ्या रविवारी सकाळी 10:30. तोपर्यंत नमस्कार. बालजगत या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे.

प्रसारित करण्यात आला. निवेदन होतं रणजित पागलानी यांचं, तर सादर करते योगीराज बच्चे. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. आता सकाळचे 11 वाजलेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

गाता रहे मेरा दिल ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। श्रोते हो, मानवाच्या मनातील भावभावनांचे, सुखदुःखाचे, प्रेमाचे, आठवणींच्या गावात हरवण्याचे, भारतीय संस्कृतीचा वसा अखंड तेवत ठेवणारे, इंद्रधनुष्य रूपी उमलणारे रंग म्हणजेच आपला आवडता कार्यक्रम गाता रहे मेरा दिल। तर करूयात कार्यक्रमाला सुरुवात या गीताने।

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं करुमे देव सर्व कार्येषु सर्वदा। श्रोतेहो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात देवाचा आदिदेव श्री गजाननाचं स्मरण पूजा करून होते आणि आज आपल्या कार्यक्रमाची सुरुवात सुद्धा गजाननाची महती सांगणाऱ्या या गीताने आपण केलेली आहे। खरं तर उद्या घराघरात आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन आनंदात उत्साहात होणार आहे आणि या दैनंदिन जीवनाच्या धावपळीमुळे त्रस्त झालेल्या प्रत्येक जीवांना सुखद असा क्षण म्हणजे देवाचा आदिदेव श्री गजाननाचं आगमन। आणि आजच्या आपल्या या कार्यक्रमात मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे गणपती बाप्पा विषयी।

श्रोतो, संपूर्ण भारतात आणि विदेशातही लोक आपापल्या परंपरेनुसार दीड दिवस ते अगदी 11 दिवसापर्यंत गणपतीची स्थापना करून गणेश उत्सव साजरा करतात. आपले आराध्य दैवत भगवान शंकर आणि माता पार्वतीचा पुत्र गणेश ही बुद्धीची देवता म्हणून आपण त्यांना ओळखतो. आपल्या हिंदू धर्मात भगवान श्री गणेशाला पूजेचा पहिला मान दिलेला आहे, कारण गणपती विघ्नहर्ता आहे. विघ्नहर्ता म्हणजे संकटाचं हरण करणारा. म्हणून प्रत्येक शुभ कार्याची त्या वेळी सर्वात अगोदर गणपतीची पूजा केली जाते. गणेश उत्सवाचा पहिला दिवस असतो गणेश चतुर्थीचा. या दिवशी प्रारंभ होतो गणेश उत्सवाला. असा हा गणेश उत्सव आपल्या बीड नगरीमध्ये उद्यापासून घराघरात प्रसन्न वातावरणात सुरू होणार आहे. चला तर मग या गीताच्या माध्यमातून आपणही आजच जाऊया गणपती बाप्पाच्या सेवेला.

श्रोतो, हिंदू कॅलेंडरनुसार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. गणपती बाप्पाचा जन्मदिवस म्हणूनही हा दिवस साजरा केला जातो. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षादरम्यान हा दिवस साजरा आपण करत असतो. गणपती देवाचा जन्म याच तिथीला झालेला आहे. इंग्रजी कॅलेंडरनुसार हा दिवस ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात येतो. हा दिवस चातुर्मासात येतो. चातुर्मास हा अनेक सणांनी भरलेले महिन्यांचा दिवस असतात. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरितालिकेचं व्रत केलं जातं. हे व्रत कुमारिका मुलींना चांगला पती मिळावा म्हणून तर सुवासिनी आपल्या पतीला उदंड आयुष्य मिळावं म्हणून करत असतात. या दिवशी शंकर भगवान आणि पार्वती देवीची स्थापना करून त्यांची पूजा केली जाते. या दिवशी निर्जल व्रत करून हा उपवास गणेश चतुर्थीला सोडला जातो. पण यावर्षी मात्र ह्या दोन्ही तिथी उद्या एकाच दिवशी आलेल्या आहेत. तर ऐकूया याच हरितालिकेच्या व्रताच्या अनुषंगानं हे गीत.

श्रोतेहो, गणपती हे आराध्य दैवत आहे. गणपती हा दश दिशांचा स्वामी आहे. त्याच्या परवानगीशिवाय इतर देवता देखील कोणत्याही दिशेने पूजास्थानी येऊ शकत नाही. भारतात मोठ्या संख्येने लोक गणपतीची पूजा अर्चा व साधना करतात. सर्व धार्मिक गोष्टीचा प्रारंभ गणेश पूजन आणि गायनाने होतो.

श्रोते हो, गणेश, गणपती, वक्रतुंड, विनायक अशा अनेक नावांनी ओळखले जाणारे हे दैवत सर्वार्थाने केवळ अलौकिक आहे। त्याचे सामर्थ्य अपार आहे। गणपती हा स्थिर बुद्धीचा, शांत स्वभावाचा, गणांचा नाथ आहे। तो सर्व देवांच्या अग्रगणी तर आहेच, पण तो नृत्य, नाट्य अशा क्षेत्रांचा सुद्धा आदिदेव आहे। थोडक्यात काय तर ऋग्वेदापासून ते मानवाच्या प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक कलाकृतीत त्याचा जय जयकार होत आहे। आपण जी देवनागरी लिपी वापरतो त्या देवनागरी लिपीचा आद्य निर्माता श्री गणेशच आहे। गणपती आणि संपूर्ण मानवजात यांचा स्नेहबंध अगदी पुरातन काळापासून आजपर्यंत अबाधित राहिलेला आहे।

श्रोतेहो, गणपतीची महती काय आणि कशी वर्णावी हेच समजत नाही. कारण प्राण्यात बुद्धिमान मानला जातो तो हत्ती. त्या हत्तीचे डोके असणारा, हत्तीची सोंड, कान हे आपल्या शरीरातील मुख्य ज्ञानेंद्रिय आहे. ते त्याचे सुपासारखे कान म्हणजे एकाग्रतेचे प्रतीक आहेत. हत्तीचे डोळे अर्थात ज्ञानी व्यक्ती छोट्यांमध्येही मोठे पण पाहते. एकदंत असणारा गजवदन महोदर असा एका हातात कुराड, एका हातात दोरी, एका हातात मोदक तर चौथ्या हातात वरत मुद्रा असा हा सर्वांचा लाडका, प्रत्येक संकटात धावून येणारा आपला सर्वांचा देवबप्पा, गणपती बप्पा.

श्रोतेहो, महाराष्ट्रातील 8 ठिकाणच्या श्री गणेश मंदिरांना विशेष महत्व आहे. यामध्ये मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री, रायगड जिल्ह्यात महड, आव पाली, अहमदनगर जिल्ह्यात सिद्धटेक या ठिकाणी असणाऱ्या गणेश मंदिरांना अष्टविनायक असे म्हटले जाते. गणपती ही विद्येची देवता असून तो सुखकर्ता, दुःखहरता आणि रक्षणकर्ता आहे.

श्रोतेहो, आपल्या भारत देशावर इंग्रजांचे 150 वर्ष राज्य होते. यामध्ये अनेक नेत्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने लढा दिला. यामध्ये टिळकांनी या लढ्यात सर्व धर्म समभाव धरला.

येऊन स्वतःला या लढ्यात झोकून दिले होते. त्यावेळी लोकांना एकत्र येऊन इंग्रजांविरुद्ध लढा देण्यासाठी त्याचबरोबर एक सूत्रीपणाची गरज होती. म्हणून भारत मातेला संकटातून सोडवण्यासाठी लोकमान्य टिळकांनी सर्व जनमानसात स्वातंत्र्याचे बीज रोवण्यासाठी गणेश उत्सवाची सुरुवात पुणे येथे केली. तेव्हापासून ते आतापर्यंत आपण सर्व भारतीय हा उत्सव साजरा करत आहोत.

आपण सर्वांनी गणपती बाप्पाच्या समोर नतमस्तक व्हायला हवं. सर्व जाती धर्म संप्रदाय यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करायला हवी. त्याचबरोबर आज पर्यावरणाचा समतोल राखणं हे सुद्धा आम्हा भारतीयांचं आद्य कर्तव्य आहे. म्हणून सर्वांनी पर्यावरणपूरक गणपतीची स्थापना करावी, अर्थातच गणपती बसवावेत व विसर्जन सुद्धा पर्यावरणपूरकच करावं आणि म्हणावं, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.

श्रोतेहो, आपल्या कार्यक्रमात गीताच्या माध्यमातून आपण गणपती बाप्पाचं विसर्जन केलेलं आहे, पण खऱ्या अर्थाने आपल्या घराघरामध्ये, आपल्या बीड नगरीमध्ये उद्या गणपतीचे आगमन होत आहे हे सर्वांनी लक्षात ठेवायला हवं। तर श्रोतेहो, हा होता कार्यक्रम गाता रहे मेरा दिल। पुन्हा आपली भेट आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीच्या एफएम सेवेचे हे बीड केंद्र आहे. सकाळचे 11:45 झाले आहेत. प्रसारित करत आहोत मिश्र संगीत.

0: श्रोतेहो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला अजित कडकडे यांच्या स्वरातील भक्तिगीत आपण ऐकलात. ही भक्तिरचना होती प्रवीण दवणे यांची, तर संगीत होतं नंदू होणप यांचं.
1: ताई, नोकरी मिळाली.
2: अरे वा, अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
1: हो ताई, नवीन मोबाईल, जीन्स, जॅकेट.
2: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च.
1: इंस्टंट कर्ज हे मिळतं ना.
2: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर.
1: पण ताई,
2: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा. पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
1: हो ताई, पार्टी माझी, बजेट तुझं.
3: आरबीआय म्हणते, आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

0: संतोष नाईक यांच्या सुरातील पारंपरिक रचना आताच आपण ऐकली. संगीत होतं विजय कठीण यांचं.
1: सांगून सांगून थकलो.
2: काय झालं?
1: नवी किटबॅग पाहिजे.
2: मग आधी कॅप्टनला सांग. नाही ऐकलं तर मॅनेजरला.
1: करेक्ट.
2: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा. 30 दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास CMS पोर्टल वर तक्रार नोंदवा. तेव्हा आधी बँक मग CMS पोर्टल, नाहीतर तक्रार होईल ना मंजूर. निघूया. घे आली नवी किटबॅग.
3: RBI सांगते
4: आधी आपली बँक मग RBI ओम्बुड्समन.
0: आणि याबरोबरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

लगेचच. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ. हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.

मैत्रिणींनो, माणूस जन्माला येतो आणि लहानाचा मोठा होतो. पुढे सुखदुःखांची अनेक वादळं झेलत तो आयुष्य जगतो. पण आयुष्य का जगतो, कशासाठी जगतो आणि कुणासाठी जगतो

म्हटलं ना, आपलं मात्र या पृथ्वी तलावरचं आयुष्य अस्तित्व कायमचं संपुष्टात येतं. आपण आपलं संपूर्ण आयुष्य आपल्या कुटुंबापुरतंच जगतो. आपलं कुटुंब हेच आपलं जग असतं. आणि आपल्या मैत्रिणींच्या बाबतीत तर ही गोष्ट अगदी 100% खरी आहे. मग खरं सांगा मैत्रिणींनो, जगावं तर कुणासाठी? पडला ना प्रश्न तुमच्याही मनात. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं मैत्रिणींनो, जगावं ते समाजासाठी. तुम्ही समाजातील कोणत्या समस्या सोडवता, तुम्ही काय उभारता, तुम्ही कधी कोणाच्या कामी आला का, यालाच तुमचं करिअर म्हणतात. जेव्हा तुम्ही स्वतःच्या पलीकडे जाऊन विचार करता, त्याला शिक्षण असं म्हणतात. करिअर म्हणजे केवळ नोकरी मिळवणं किंवा व्यवसायात प्रगती करणं एवढाच संकुचित विचार आपला कधीही नसावा. हा समाजाचा विचार करून जगणं म्हणजेच आयुष्य होय. चांगल्या स्वभावाच्या चांगल्या विचारांच्या व्यक्ती दीर्घकाळ इतरांच्या स्मरणात राहतात. भौतिक सुखासाठी कमावलेली एकही वस्तू तुमच्या अंतानंतर तुमच्या सोबत येत नाही, परंतु तुमच्या सोबत येतात ती तुमची कर्म, तुमच्या प्रती असलेली समाजाची आपुलकी आणि वर्षानुवर्ष काढले जाणारी तुमची आठवण. आणि हीच आपल्या आयुष्याची खरी कमाई असते. म्हणून जर फिरावंसं वाटलं तर भरपूर मनसोक्त फिरून घ्या. कारण एकदा वृद्धत्व आल्यानंतर फिरावंसं वाटलं तरी आपलं शरीर आपल्याला साथ देत नाही. एक मात्र गोष्ट अगदी पक्की आहे हा मैत्रिणींनो, आपण येताना एकटे जरी आलो असलो तरी जाताना मात्र सर्वांच्या हृदयात आपली हक्काची जागा करून जाणं यातच आपलं खरं कर्तृत्व आणि अस्तित्व आहे. या विचारासह मैत्रिणींनो वळूया आता आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाकडे. मैत्रिणींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत आपण सुरुवातीला ऐकणार आहोत शैक्षणिक तसेच अभिनय क्षेत्रात यश संपादित करणाऱ्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी भालेकर यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा.

0: मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळी या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सर्व मैत्रिणींचं सहर्ष स्वागत. मैत्रिणींनो, वनिता मंडळी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या आणि यश संपादित केलेल्या मैत्रिणींशी संवाद साधतो. नक्कीच त्यामुळे त्यांच्याकडनं जे काही आपण जाणून घेतो किंवा त्यांच्या यशाचा प्रवास हा आपल्याला प्रेरित करणारा असतो. अशाच एका मैत्रिणीला आजच्या वनिता मंडळी या कार्यक्रमामध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे आणि आपल्या या मैत्रिणीचा यशाचा प्रवास आपल्याला आता जाणून घ्यायचा आहे. तेव्हा मैत्रिणींनो, आज आपल्या स्टुडिओमध्ये वनिता मंडळी या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलेल्या आपल्या पाहुण्या आहेत प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी गोविंदराव भालेकर मॅडम. तर सर्वप्रथम मॅडम, आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: खूप खूप धन्यवाद.
0: मॅडम, अभिनय क्षेत्रातील आजपर्यंतच्या वाटचालीमध्ये आपल्याला भरघोस असं यश प्राप्त झालेलं आहे आणि अनेक मान सन्मान पुरस्काराने आपणास सन्मानित केलं गेलेलं आहे. त्या तुमच्या संपूर्ण यशस्वी प्रवासाविषयी काय सांगाल?
1: हो, कामं चालू आहेत. मी तुम्हाला बोलले की वैयक्तिक मला अजूनही पुरस्कार मिळाला नाही. नक्कीच पुढच्या काळात मला अपेक्षा आहे की असं काम मिळावं जे लॉंग लेंथ असेल, ज्याला खूप मोठं वेटेज असेल. आत्तापर्यंतची कामंही तशीच आहेत, परंतु जे पुरस्कारासाठी पाहिजे असेल असं नॉमिनेशन किंवा तो अवॉर्ड, तर या वाटचालीमध्ये मला ना म्हणजे फक्त अभिनय किंवा या क्षेत्रातलं माझं करिअर हे तर महत्वाचं आहे, पण मी ना ज्या ठिकाणाहून आले आणि आज जे आहे हा माझा पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन म्हणतात ना, बदल खूप झाला. कारण वैचारिक पण याला जोड मिळाली. कारण फक्त मी शिकले असते, मी माझं पीएचडी ही झालं असतं आणि मी प्राध्यापक म्हणून कुठे जॉईनही झाले असते, पण मला माहित नाही की त्यावेळी मला, मी जे आत्ता विचार करते की तुम्ही आत्ता मगाशी बोलताना बोललात की आई यांनी मुलींच्या शिक्षणासाठी एवढी धडपड केली माझ्या आईने, परंतु आत्ता काही आई अशा आहेत की त्यांचं जे अर्धवट स्वप्न आहे ते लादतायत.
0: बरोबर.
1: किमान मला या वाटचालीमध्ये असं म्हणजे मी अशी झाले किंवा मला असं हे मिळालंय की आपल्या गोष्टी इतरांवर लादू नये, की मी माझ्या मुलीवर माझी गोष्ट लादणारच नाही. तिला जे वाटतं योग्य वयापर्यंत तिला आपलं मार्गदर्शन गरजेचं आहे ते देऊन

0: स्त्रीला तिचं विचार स्वातंत्र्य देणं महत्वाचं आहे. आणि हा जो अभिनयाचा जो प्रवास आहे यामध्ये मला वेगवेगळी माणसं भेटली गेली. एक एक माणूस एका विद्यापीठासारखं मोठं आहे. म्हणजे एवढे मोठे मोठे माणसांसोबत मी राहिले. म्हणजे मी जेव्हा पहिलं आर्टिकल लिहिलं होतं दलपत सिंग एती गावा म्हणून एक माझं नाटक होतं जे माहितीच्या अधिकाराच्या कायद्याचा इतिहास सांगणार.
1: अच्छा.
0: म्हणजे सामाजिक कार्यकर्ते अरुणा रॉय निखिल डे यांनी जो राजस्थानात लढा उभारला होता आणि त्यानंतर मग पहिल्यांदा तो लढा झाला आणि मग त्याच्यातनं माहितीच्या अधिकाराच्या कायद्याची उत्पत्ती झाली आणि मग ते आपल्याकडे लागू झाला. तर हा जो इतिहास होता हा जो त्यांचा संघर्ष होता तो आम्ही दलपतसिंग येती गावा म्हणून या नाटकाच्या माध्यमातून तो आला होता म्हणजे बऱ्यापैकी. तर त्याचं लिखाण हे मकरंद साठे सरांचं होतं. नाट्यरूपांतर राजकुमार तांगडे सर आणि अतुल पेठेंनी ते दिग्दर्शित केलं होतं. शिवाजी अंडरग्राऊंडच्या आधी 2009 ते नाटक आलेले त्याचे 25 प्रयोग झाले. त्यात वीणा जामकर यांनी काम केलं होतं लीड करत होत्या. आणि म्हणजे तसं मोठ्या कलाकारांसोबत माझं पहिलं काम होतं. तर म्हणजे लोक शिकवत आपल्याला आपण शिकतो त्यांच्याकडनं गोष्टी शिकतो. ते किती खूप मोठी आहेत लोक हे महत्वाचं नाहीये. पण त्यांच्यातल्या काही प्लस पॉइंट्स आहेत जे आपण आपल्याकडे अधिक करत जातो. तर या वाटचालीमध्ये मला काही जी लोक मिळाली त्याच्याकडनं काहीकडनं स्वभाव शिकायला मिळाला. काही लोकांकडून मला अभिनयाच्या कुठल्या गोष्टी ज्या करायच्याच नसतात कुठल्या गोष्टी ज्या चांगल्या पद्धतीने करता येतात हे शिकायला मिळालं. मला अजून लिखाण शिकायला मिळालं नाही. पुढच्या काळात मला लिहायला यावं यासाठी मी खूप म्हणजे मला आत्ता खूप माझी चळमळ आहे. आणि मग पुरस्कार नाटकाला खूप म्हणजे चांगले पुरस्कार 13-14 पुरस्कार शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला मिळालेत. आत्ता बयांसाठी शॉर्ट फिल्मसाठी मला एक मिळालं होतं. माझा एक पुसलेला नंबर नावाची शॉर्ट फिल्म होती. खूप छोटी होती. आमच्या मित्राने डिरेक्ट केलेली होती. ते पण एक सुंदर कॅरेक्टर होतं. छोटं कॅरेक्टर होतं आईचं आणि त्याचा मुलगा गेला आणि ती त्याच्यात हे झालेली असती. हा असे अनुभव पण असतात की जे खूपच आपल्याला काही काही देऊन जातात. तर ही सगळा जो काळ होता म्हणजे ह्याच्याकडे जे कामं होती यातनं मला खूपच चांगल्या गोष्टी मला जमा करता आल्या माझ्याकडे.
1: आणि हाच खरा महत्वपूर्ण पुरस्कार तुम्हाला मिळाला किंवा तुमच्यासाठी असावा. ओके. नाही मॅडम, मराठी रंगभूमी चित्रपट सृष्टी शॉर्ट फिल्म्स यासोबतच शिक्षण करिअर आणि घर ही संपूर्ण तारेवरची कसरत तुम्ही केलीत. शिक्षण आणि अभिनय क्षेत्र ही तर खूप मोठी तारेवरची कसरत तुमची होती. ती तर तुम्ही आत्ता छान सांगितलीत. पण हे सगळं करत असताना हा पूर्ण समतोल तुम्ही कसं जमवून आणला आणि आजही कसं जमवताय? म्हणजे आजही तुम्ही विद्यापीठामध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहात, तिथे तुमचं काम चालू आहे आणि त्यासोबतच अभिनय क्षेत्रातील कार्य सुरू आहे, संसार आहे, मुलबाळ आहेत. कसं हे सगळं कसं जुळवून आणता?
0: हा शिक्षण आणि त्यावेळेसचं अभिनय क्षेत्र ते एक वेळ सोपं होतं. आत्ता जे आहे तुम्ही म्हणालात ती खरंच तारेवरची कसरत आहे. म्हणजे ती एवढी तारेवरची कसरत आहे की आठवलं तरी आता अंगाला काटा येतो की आता मी परत त्यात नांदेडला राहायला गेले. या सगळ्यामध्ये एक आहे माझा नवरा खूप कोऑपरेटिव्ह आहे. मला 2.5 वर्षाचं माझं बाळ झालं आणि त्यांनी जे सांभाळायला घेतलं आणि मला सांगितलं की तू तुझ्या आवडीचं काम कर, त्याला तुला अडथळा नाहीये.
1: किती
0: असा सहकारी मिळणं हाही मला नाटकामुळेच मिळालंय. माझं लग्नही टिपिकल पद्धतीने झालं नाही.
1: अच्छा.
0: आमच्याकडे तरी जनरली 7-12 बघून लग्न होतं. आम्ही पुरस्कार बघून सर्टिफिकेट बघून लग्न झालं आमचं. दोघांनाही लग्नाची एकच अट होती की मी माझ्या क्षेत्रात काम करते मला मोकळीक दे. त्यांनाही असं होतं की मी जे काम करतोय त्याला तिचं हे पाहिजे. टिपिकल बायकोसारख्या प्रत्येक गोष्टीला ती कटकट अशी मुलगी नको की जी घर संसार खूप जास्त अडकून पडेल. आणि आपण जितकं जास्त घरात अडकतो तितकं समोरच्या व्यक्तीला आपण जास्त त्रासदायक असतो असं मला वाटतं. मग अशा वेळी ते खूप सपोर्टिव्ह आहे. आणि आपल्या फील्डशी जरा निगडीत असल्यामुळे म्हणजे कवी लेखक असल्यामुळे ते मनही जाणतात कलाकाराचं. डॉक्टर विनायक येवले असं त्यांचं नाव आहे.
1: अच्छा.
0: नांदेडला त्यात असतात. माझी मुलगी आहे तर 4 वर्षाची, आता काल परवा 4 वर्षाची झाली. 2.5 वर्षापासून ते तिला छान सांभाळतात. इतकं छान की मला तिचं म्हणजे फक्त आठवण येते असं नाही वाटत की माझ्यानंतर ती मी नसल्यावर तिचं तिथे काय होईल. पण तारेवरची कसरत अशी झाली आता की मी नांदेडला राहते, माझे प्रयोग जास्तीत जास्त मुंबईत पुण्यात होतात आणि हा 12 तासाचा प्रवास मला सगळं घर बाळ आणि म्हणजे नवरा त्यांचाही वेळ हे सगळं मॅनेज करून रात्री 10 वाजताच्या गाडीने मी बसते, सकाळी तिथे पोहोचते. आता बरं नाटक असं आहे त्याचे कमीच प्रयोग लागतात. नाटक आपलं पॅशन असल्यामुळे त्याचा फार आर्थिक बघता येत नाही. आणि नाटकाला 14 वर्ष झालेत आणि त्या नाटकाने एवढं काही दिलंय तर आता त्याच्यात फार आर्थिक गणित आपण बघतच नाही. त्यामुळे ते सगळं असं मॅनेज करत करत प्रत्येक वेळी वेगळ्या मित्रमैत्रिणीकडे राहायला जायचं. तिथे मुंबईत जाऊन आपला काय फ्लॅट नाहीये.
1: बरोबर.
0: आणि मग तिथे जायचं

0: प्रयोग करायचा आणि रात्री बुकिंग असो नसो मग कधी ट्रॅव्हल्स न म्हणा कधी गाडी निघून जाते वेळ प्रयोगाच्या वेळा असतात 12:30 वगैरे नाटक संपतं अशा वेळी ट्रेन नसते जे मिळेल जे वाहन मिळेल त्या वाहनाने परतीचा प्रवास करावा लागतो कारण लेकरू वाट बघतं घरी तिला तारीख सांगितलेली असते की आपण 2 दिवसाने येणार आहोत आणि त्याच्या ओढीनं म्हणजे आता मला भरून आलं
1: साहजिकच मॅडम म्हणजे हे ऐकताना मला सुद्धा आपोआपच डोळे पाणावले आणि आसवांनी वाट मोकळी करून घेतली स्वतःची स्वतः असं म्हणायला काही हरकत नाही पण आई झाल्यानंतरच आईच्या खऱ्या वेदना कळतात
0: अगदी
1: ही गोष्ट पक्की आहे प्रत्येक स्त्रीचं जीवन हे ती आई झाल्यानंतर सर्वार्थाने खुलतं म्हणजे एकीकडे तिला स्वातंत्र्यही हवं असतं तिचं आवडतं कामही तिला हवं असतं पण आतमध्ये सतत आपल्या लेकराची ओढ असते आणि बाहेर पडल्यानंतर कधी एकदा घरी जाऊ आणि आपल्या लेकराला कुशीत घेऊ हीच एक आशा हाच एक विचार आईच्या मनामध्ये सतत रुंजी घालत असतो जरी तुम्ही तुमच्या आवडत्या कामासाठी प्रयोगासाठी तुमच्या अभिनयासाठी बाहेर पडत असलात तरी तुमचं मन सतत गुंतलेलं असतं ते तुमच्या बाळामध्ये किती छान म्हणजे कलाकाराचं स्ट्रगल काय असतं हे याच्यापेक्षा आणखी वेगळ्या स्वरूपात सांगता येणार नाही ते तुमच्या अश्रूंनी सांगितलं की विषय निघाला तरी चटकन डोळ्यात पाणी आलं आणि सगळंच वातावरण अगदी भावुक झालं आता या भावुक वातावरणातून थोडंसं आपण रिलॅक्स होऊया आणि मॅडम आता आजपर्यंतच्या तुमच्या जीवन प्रवासामध्ये तुम्हाला प्रभावित करणारं आणि तुमचं आदर्शस्थान प्रेरणास्थान असणारं व्यक्तिमत्व कोण आहे बरं
0: खरं तर हा खूपच महत्वपूर्ण प्रश्न आहे मला ना सावित्रीबाई फुले खूप प्रेरणा देतात मी मला ना त्यांच्याशी जोडून घेते असं मला वाटतं की आता मी जिथनं आले त्यांनी जे काम केलं ते त्याची तोडच नाहीये आपण सगळ्या ज्या आज आहोत ते त्यांच्यामुळे फक्त त्यांच्यामुळे आहोत आपण जे बोलतोय मी येते माझे स्वातंत्र्य मी ज्या गप्पा मारते मोठ्या मोठ्या ह्या सगळ्या त्यांच्यामुळे आहेत आणि मी त्यांच्याशी का म्हणजे जोडलं जाते त्यांच्यासोबत तर मला वाटतं सावित्रीबाईंनी त्यांच्यावर जे चिखल झेलला त्यांनी आणि आपल्यासाठी एवढं काम करून ठेवलंय जे आपण आज उभे आहोत
1: तर
0: ते जर त्यांनी झेललं नसतं तर आपण आज नसतोच कदाचित खूप कालांतराने आपल्या पुढच्या पिढ्या असल्या असत्या त्या मला का प्रेरणा देतात नेहमी म्हणजे आजच नाही जेव्हा मी नाटकासाठी बाहेर पडले तेव्हा मला खूप म्हणजे तसा त्रास झाला की आमच्याकडे वाईट टाकण्यापर्यंत माझ्या वडिलांना गोष्टी केल्या नातेवाईकांनीच की नाटक आणि पिक्चर असं कुठं असतं काय लग्नाचं काही बघतो की नाही माझ्या वडिलांना इथपर्यंत लोकांनी टॉर्चर केल्यासारखं केलं माझे वडील तुम्ही मगाशीच बोललं ते खमके होते त्यांनी सांगितलं की असा नवरदेव आणा असं स्थळ आणा की जे माझ्या मुलीला अशाला असं स्वीकारीन असा जर स्वीकारणारा एखादा पोरगा असेल तर मी पण आहे का असा मुलगा मग त्यांच्याकडे उत्तर नाही ना त्याचं त्यामुळे मग हा त्रास होत होता ना की आपल्यामुळे आपल्या वडिलांना आईला कोणी ऐकवतं बाया चलता चलता ऐकवायच्या बाई एवढं उशिरा लग्न असतं का आणि आपल्यात कुठं असतं का आणि कोण करीन हिच्यासोबत कोण करीन या प्रश्नाने माझी आई भाजी खूप बारीक झाली होती या काळात माझी आई आजारी पडायची सतत आणि मग मला वाटायचं मग मी खच्चीकरण झालं माझं की परत वाटायचं नाही होईल आपण करूया प्रयत्न असं आपला तर काहीच मोठा संघर्ष नाही ना आपल्याला तर फक्त त्यांनी करून ठेवलेलं आहे तर त्यातनं फक्त यातनं थोडासा मार्ग काढायचा
1: आहे
0: त्यामुळे आणि राजमाताजी जाऊ आत्ता म्हणजे आता जेव्हा मी आई झाले ना तेव्हा मला राजमाता खूप अट्रॅक्ट करतायत की काय केलं पाहिजे आपल्या मुलासाठी एवढं केलं त्या स्त्रीने हे दोन माझे आदर्श स्थान आहेत प्रेरणा स्थान आहेत आणि मला माहित नाही पुढे सांगायचं मी आत्ताच सांगते की मला पुढचा जो प्रोजेक्ट करायचा आहे माझा तर तो राजमाताजी जाऊनवर आहे तो एक पात्री आहे त्याची स्क्रिप्ट रवींद्र इंगळे चावरेकर सरांनी लिहून झाली आहे आता सगळ्यांसोबत बसायचं माझ्या टीमसोबत आम्हाला सर मला मदत करणार आहेत आणि हे सगळं आता म्हणजे या वर्षभरात 6 महिन्यात तो प्रोजेक्ट बाहेर येईल आणि मला खूप समाधान होईल की ते एक पात्री मी करेल ते मला म्हणजे ती खूप मोठी जिम्मेदारी आहे ते मला पेललं पाहिजे त्यासाठी मला मानसिक शारीरिक अजून सगळ्या तयाऱ्या करायच्या म्हणून त्याच्यासाठी थोडा कालावधी जाईल म्हणून नक्की चांगला प्रोजेक्ट असेल
1: किती छान म्हणजे एक ज्ञानाची गंगा आणि एक आदर्शाची मराठी संस्कृती संस्कारांची गंगा या तुमच्या आदर्शस्थान आहेत आणि खरोखर कालच्या आजच्या आणि उद्याच्या प्रत्येक स्त्रीच्या आदर्शस्थान ह्या आहेत होत्या आणि नक्कीच पुढेही असतील मॅडम तुम्ही PhD केलं राज्यशास्त्र या विषयामध्ये त्यासोबतच अभिनय क्षेत्रामध्येही भरपूर अशी कारकीर्द तुमची झालेली आहे आणि यासोबतच तुम्ही स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ

0: यातून फाईन अँड परफॉर्मिंग आर्ट यातून पदव्युत्तर शिक्षणही केलं, त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
1: राज्यशास्त्र हा विषय माझा तसा पहिल्यापासून आवडीचा, म्हणजे नागरिक शास्त्र जेव्हा होतं ना तेव्हापासून खूप आवडीचा विषय, म्हणजे तो पॅटर्नच आवडायचा मला अभ्यासाचा.
0: अच्छा.
1: आणि मला चांगले मार्क्स मिळायचे ज्युनियर कॉलेजला वगैरे होते त्यावेळेस, बऱ्यापैकी आउट ऑफ, म्हणजे 90-96 असे मार्क्स असायचे, आणि माझा एक कलच तिकडे गेला. म्हणून मग मी ग्रॅज्युएशनला स्पेशल विषय ठेवला, त्यानंतर पीजी पण त्याच्यातच केलं. आणि पुन्हा मग माझा जो पीएचडीचा विषय आहे तो मला सांगायला आवडेल की मी जो टॉपिक निवडला तो असा होता की जालना जिल्ह्यातील पंचायत समित्यांमधील स्त्री प्रतिनिधींची भूमिका, आणि 20 वर्षाचा कालखंड होता तो. या विषय निवडण्यामागचं कारण हे होतं की माझ्या त्याच्यात दोन स्वार्थ होते. एक तर मला ऍक्च्युअल परिस्थिती बघायची होती की आपल्या नामधारी प्रमुख आहेत की काम करणाऱ्या बाया आहेत खरंचच, आणि आहेत तर किती प्रमाणात आहेत, आणि नाहीत तर का नाहीत, याची मागची कारणं काय आहेत, या सगळ्या गोष्टी होत्या. आणि दुसरं म्हणजे मला अभिनयाला हा डेटा खूप मदत करेल, कारण मी वेगवेगळ्या कॅरेक्टर्सला भेटेन, वेगवेगळ्या ज्या प्रतिनिधी निवडून आल्या त्या वेगवेगळ्या जात समूहातल्या होत्या, सगळ्या वेगवेगळ्या घटकातल्या होत्या. तर त्या 20 वर्षाच्या कालखंडातल्या एवढ्या स्त्री प्रतिनिधींच्या मुलाखती मी घेतल्या, त्यातनं ना मला वेगवेगळी लुक्स, वेगवेगळ्या स्त्रिया मिळाल्या की ज्या वेगवेगळ्या स्वभावाच्या होत्या. आणि त्यांना म्हणजे काम करताना मी रेफरन्स म्हणून बऱ्यापैकी, म्हणजे नाटक सिनेमा बघून रेफरन्स घेण्यापेक्षा मी असे जिवंत अनुभव घेण्याचा बऱ्याचदा प्रयत्न करते. किंवा मग ट्रेनमध्ये जाताना काही कॅरेक्टर्स ऑब्झर्व करणं, त्याच्यानंतर बसमध्ये जाताना, आणि मग पीएचडीच्या काळात, म्हणजे त्या संपूर्ण प्रवासात खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर्स मला मिळत गेले, आणि त्याचाही डेटा चांगला झालाय. ती एक डॉक्युमेंटरी फिल्म खूप सुंदर होईल इतका सुंदर त्याचा डेटा आहे. आणि त्याच्यानंतर मग माझं म्हणजे नाट्यशास्त्र माझं शिक्षण नव्हतं, मी राज्यशास्त्र म्हणजे पीजी केलं, त्याच्यानंतर पीएचडी केलं 2018 अवॉर्ड झालं, त्यानंतर मग 2-3 वर्ष बाळ झालं, लॉकडाऊन होतं, लॉकडाऊनमध्ये मग माझं बाळ झालं. मी 2020 इकडे शिफ्ट झाले नांदेडला संभाजीनगरवरून. मी काही काळ मुंबईत राहिले नाटकासाठीच पूर्ण वेळ. त्याच्यानंतर जी सिरियल केली मी, हा ते एक सांगायला आवडेल मला की मी ज्या वेळेला पीएचडी झालं 2018 आणि लगेच देवगिरी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्यशास्त्रासाठी सीएचबी साठी माझी तिथे नियुक्ती झाली.
0: अच्छा, म्हणजे तिथेही तुम्ही प्राध्यापिका म्हणून प्राध्यापिका छत्रपती संभाजीनगरला कार्य पार पाडलं.
1: हा, एक वर्ष मी तिथे काम पाहिलं आणि ते एवढा तो झपाटलेला प्रवास होता की सकाळी 8 ते 1 मी कॉलेजमध्ये असायची, 1 मी कॉलेजमध्येच्या तिथे ड्रेसिंग रूममध्ये चेंज करायची, आणि नगरला अहिल्यानगरला जायची, तिथे कट्टीबट्टीचा सेट होता, तिथे शूट करायची. 11-12 वाजता जेव्हा माझं पॅकअप व्हायचं तेव्हा भेटेल त्या वाहनाने परत यायची. त्यावेळेसच क्रेज होतं की मला उद्या कॉलेजला जायचंय आणि आज यावं लागतं ते ओढीने. आणि त्यावेळेस मजा म्हणून करायची. मी माझा मित्र तर मला असं बोलला की अरे वेडीएस का तू कशाने प्रवास करते, म्हणजे मी बाय कार पण यायची, पैसे देऊन ते असतं ना की शेअरिंग कार्स असतात, त्याने पण प्रवास. मला ना भीतीच संपली होती माझी, म्हणजे परत थोडीशी भीती मला आई झाल्यापासून वाटते, नाहीतर मधल्या काळात माझी भीतीच गेली होती. मला ना रात्रीच्या प्रवासाचे आजही मी 2-3 वाजताची बस पकडते, ट्रॅव्हल्सला कुठेही उतरते, एकटी जाते, मला भीती नाही वाटत तशी. मला वाटतच नाही की मला कोणी काही म्हणेल किंवा मला काही वाईट प्रसंग होईल असं मला वाटतच नाही, मला आलेही नाही विशेष खरं तर बघायला गेले तर तसे. आणि तसं करून परत महाविद्यालयात यायची, दिवसभर करायची आणि शूटला जायची. खूप इंटरेस्टिंग कार राहिला तो, आणि तेवढ्या काळात शूटही छान व्हायचं, ते माझं कॅरेक्टरही खूप सुंदर होतं, मजेशीर कॅरेक्टर होतं. विनोद लवेकर सर डिरेक्टर होते, आपल्या नांदेडचे आहे सर.
0: अच्छा.
1: हा, खूप खूप छान सिरियल होती, त्यांच्या सगळ्या सिरियल्स खूप छान असतात, तर तिथेही मला संधी मिळाली होती. आणि मग जेव्हा गॅप नंतर मग मी इथे, मग असं झालं की आता नाटकापासून बाळामुळे थोडी दूर दूर राहू लागले, मग प्रयोग कमी लागू लागले आणि जाता येत नव्हतं. मग मी म्हटलं आपण इथे पीजी करावं, ऍटलिस्ट काहीतरी त्यांचा जो वर्षभराचा प्रोजेक्ट असतो त्याच्यात आपल्याला सहभागी होता येईल, म्हणजे आपली जी असते खास ती तिथे मिटली जाईल, तालमी होतील, मुलांशी मैत्री होईल, नवा ग्रुप होईल नांदेडला. यामुळे मग मी पीजीला आपल्या SRT मध्ये या थिएटर अँड फिल्म या कोर्सला ऍडमिशन केलं. 2 वर्षाचा कोर्स झाला आणि मला सांगायला आनंद होईल की मी तिथे फर्स्ट रँकने पास झाले.
0: क्या बात आहे, किती छान,
1: चांगल्या पर्सेंटेजने पास झाले मी.
0: मस्त. शिक्षणाची ओढ तुम्हाला कायमच होती, जरी अभिनय हे तुमचं क्षेत्र असलं तरी, त्यामुळे नो डाऊट की तुम्ही सहजच फाईन आर्ट मध्येही तुमचं शिक्षणातलं कसं पूर्णपणाला लावलं. मॅडम,

0: तुमचा हसरा खळखळता स्वभाव आणि तशीच केलेली तुम्ही पात्र, त्याची एक छोटीशी झलक आपल्या मैत्रिणींना ऐकूया.
1: बिलकुल बिलकुल.
0: तर कोणत्या भूमिकेची एक झलक तुम्ही आता मैत्रिणींसाठी सादर कराल?
1: सासू सुनांचं एक आहे. चालेल.
0: हो.
1: ती चालली शेतात आणि मग पिंटीची आई आणि पिंटीची आजी, पिंटी शाळेतून यायच्या आधीचा त्यांचा संवाद आहे. आत्या घराकडे ध्यान द्यावं, मी रानात चालले. आव मी म्हणलं घराकडे ध्यान द्या, बाळ्या झोळणी टाकलाय, मी रानात चालले. अग काय म्हणतीस तर मोठ्यानं बोल ना. आव पिंटी शाळातून येऊस तर बाळ्याकडं ध्यान राहू द्या म्हणलं. अग अग काय म्हणतीस तर मोठ्यानं बोल ना. अग त्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्यापासून मला काय दिसनाय ग, याच्यामुळेच म्हणत होते डोळ्याचं ऑपरेशन नका म्हणून. तुमचं तर लय चाललं होतं करून करू. अग काय म्हणतीस तर मोठ्यानं बोल ना. आमच्या म्हातारीचं तर हसचे, एक म्हणलं तर दुसरंच लावीती. माया नशिबाला तर सगळे येडेच भेटलेत ग माय. आव आत्या मी रानात चालले, बाळ्या झोळणी टाकलाय, त्याच्याकडं ध्यान द्या, पिंटी शाळातून येऊस तर. हा बरं बरं बरं बरं.
0: खरंच काहीतरी वेगळंच असतं हे ग्रामीण जीवन.
1: हो.
0: छान. मॅडम, आता अभिनय क्षेत्रामधली कारकीर्द आणि शैक्षणिक क्षेत्रातील कारकीर्द या दोन्हीही तुम्ही अतिशय उत्तमपणे साकारल्या आहेत किंवा पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता यानंतरच तुमचं एम काय आहे, महत्वाकांक्षा काय आहे, काय सांगाल त्याविषयी?
1: हा आता ना काळ म्हणजे खूप खरं तर संदिग्धता असणारा आहे. आमच्या चर्चाही होतात. आता मी ज्या शहरात राहते तिथे ना म्हणजे अशा मानसिकतेचे लोक की स्थिरता असावी. माझा स्वभाव मुळातच स्थिरतेकडे जाणारा नव्हताच, म्हणजे खूप चंचल प्रवृत्तीची आहे मी की मला मी एका ठिकाणी खूप काळ टिकून राहू शकत नाही. मला जागा बदलणं, काम बदलणं असं मला पहिल्यापासून त्यानं अट्रॅक्ट केलेलं आहे. त्यामुळे स्थिरतेकडे नाही. परंतु आत्ता असं झालं या स्टेजला की नाही, आत्ता एक असं हक्काचं काम पाहिजे मी करणार आहे किंवा ते मिळवायचंय की ज्या कामातनं पूर्णतः इंडिपेंडेंटली आनंद मिळेल. आणि मग तो जो मगाशी मी तुमच्याशी बोलले प्रोजेक्ट, जो राजमाता जिजाऊंचा प्रोजेक्ट आहे एक पात्रीचा, तो मला करायचा आहे. आणि त्याच्या माध्यमातनं जिजाऊंचे वेगवेगळे अँगल, त्यांच्या जीवनाचे वेगवेगळे प्रसंग जीवनातील आणि त्याची प्रेरणा ही मला सगळ्यांपर्यंत पोहोचवायची, मैत्रिणींपर्यंत पोहोचवायची, आपल्या अशा पुरुषांपर्यंत पोहोचवायची की ज्यांना खरंच या विचारांची गरज पण आहे आणि ज्यांना मदत पण होईल या सगळ्या गोष्टींची. हे माझं सगळ्यात मोठं आत्ता ध्येय आहे की मला ते काम करायचंय. कारण ते वाटत जरी आता सोपं असलं या क्षेत्रात असल्यामुळे तरी अवघड आहे. कारण मोठं कॅरेक्टर आहे, त्याला तेवढं पेलणं, आतापर्यंत जी कामं केली ती आहेत की आजच्या नाटकात बरीच लोक असतात, ती जिम्मेदारी नाही. हे इंडिपेंडेंटली करायचं आहे आणि मग त्याच्या माध्यमातून मग जरा काही वर्ष तो प्रोजेक्ट पुढे घेऊन जायचा आहे, मग बघूया स्थिरतेचं.
0: नक्कीच नक्कीच. म्हणजे तुमची जी त्या प्रोजेक्ट विषयीची आत्मीयता आहे ती आत्मीयता सांगते नक्कीच तुम्हाला त्यात सक्सेस भेटणार आहे आणि यशस्वीपणे तुम्ही तो प्रोजेक्ट बराच काळ अगदी स्थिरतेने पूर्ण करणार आहात किंवा त्यात तुम्ही सतत अव्याहतपणे कार्य करत राहणार आहात. मॅडम, आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण मैत्रिणींशी खूप छान खरं तर आतापर्यंत संवाद साधला आणि तुमच्या संपूर्ण आजपर्यंतच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीविषयी, शिक्षण क्षेत्रातील कारकिर्दीविषयी खूप सारी सविस्तर अशी माहिती आपण मैत्रिणींपर्यंत पोहोचवली. पण आजही स्त्रिया घर, संसार आणि एक चौकट, एक मर्यादा सोडून बाहेर पडत नाही किंवा घाबरतात ते करण्यासाठी. तर मला वाटतं की आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही आपल्या मैत्रिणींना काय संदेश द्याल की घर, संसार यासोबतच आपले छंद, आपल्या आवडीनिवडीही आपण आपल्या जीवनात जपायला हव्या, काय सांगाल याविषयी?
1: हा खर तर खूपच महत्वपूर्ण मुद्दा आहे किंवा गोष्टही ही आपल्यावर एवढ्या जिम्मेदाऱ्या आहेत ना आणि बालपणापासूनच आहेत. मला कुटुंब पण तसं मिळालं, माझा मित्र सहकारी मित्र नवरा पण तसा मिळाला की जे मला तर जगू देतो, आपला छंद जो आहे तो जोपासू देतो. तर मला आपल्या मैत्रिणींना हे म्हणायचंय की हे सगळं तर आहेच, ह्या जिम्मेदाऱ्या आहेत, खूप मोठं म्हणजे आपल्यावर आपले कर्तव्य आहेत, पण यातनं आपल्या स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे इतकी महत्वाची गोष्ट आहे ना की आम्हाला कुठं जमतं किंवा आमच्याच्यानं शक्यच नाही, बाई त्यांना जमतं आणि त्यांचं काय, त्यांचं असं आहे. म्हणून

0: हे करतात, हे जर सोडलं ना तरच आपण जगू शकतो मोकळं. आणि ना आपण किती वर्ष दाबून ठेवणार ना, मग त्याची एक लिमिट असते. मॅडम मी तुम्हाला सांगते, मी जेवढी ऍक्टिव्ह आहे ना त्याच्यापेक्षा दुपटीने ऍक्टिव्ह असणाऱ्या माझ्या मैत्रिणी होत्या, त्यांना संधी नाही मिळाली. मी जे काम करते ना त्यापेक्षाही जास्त बोल्ड होत्या माझ्या काही मैत्रिणी.
1: अच्छा.
0: पण नाही, घरच्यांनी 10वी झालं 12वी झालं की त्यांची लग्न केली आणि त्या आजही तिथल्या तिथे मार्ग काढून काहीतरी करतायत. पण त्यांच्या वाट्याला खूप मोठं आलं असतं, जे मी करते यापेक्षाही मोठं काहीतरी करू शकले असत्या त्या, पण त्यांना तिथे संधी नाही मिळाली. पण संधी आपल्याला कधी कधी काढावी लागते, आणावी लागते, ओढावी लागते.
1: खरंच.
0: तर मला असं आपल्या मैत्रिणींना सांगायचंय किंवा माझी विनंती असेल त्यांना की आपल्याला या सगळ्यातनं काढायचंय, वेळ हा काढायचा आहे आणि छंदाशिवाय काही खरं नाही. तर रुटीन आयुष्यात आपण मेल्यासारखं जगतो सध्या, मला असं वाटतं. इन द सेन्स की काहीच नाही ना, चेंजेस नाहीये. आणि खूप लवकर मग आपण ना म्हणजे त्या कशा वृद्धपकाळाकडे जायला लागतो. अगदी 35 आपली गावाची बाई 35-38 मध्ये डायरेक्ट ती म्हणते आता काय आम्हाला कुठं गण नटायला. अरे का, आता ती मानसिकता झाली, आता आमची लेकरं मोठी झाली हे. आणि तिला भजन म्हणायला आवडत असतं, तिला चांगलं येतं म्हणता, तर मग म्हणा ना. आणि आता तर मोबाईल ना आपल्या हातात आहे सगळ्या गोष्टी, संधी आपल्याला आठवून की आपल्याला काय करायचं होतं बालपणापासून, आपल्याला जे व्हायचं होतं ना त्याच्यासाठी एक अर्धा तास जरी काढला ना आपण रोज स्वतःसाठी, स्वतःच्या आवडीचं ते काही असो, काही काही वेळेस ना खूप मनमोकळ्या गप्पा मारणं हा सुद्धा छंद असतो.
1: खरंच.
0: आणि तो सुद्धा मारत नाहीत. असं करायचं की नाव जरी कोणी ठेवलं ना काही हरकत नाही, पण आपल्याला मनातून ते आवडतंय ना तर ते 200% करायलाच पाहिजे. मैत्रिणींनी ना आपल्या म्हणजे सगळ्यांनी जी गोष्ट खूप प्रिय आहे ना आपल्याला लहानपणापासून, जी आपली दबली आहे ना, तिला शोधून तिच्यासाठी एक अर्धा तास तरी द्या आणि मजेशीर जगता येतं मग आपल्याला. नाव ठेवण्यास कोण काय म्हणतं यानं आयुष्यच हे होत नाही आपलं.
1: आपली दैनंदिन जीवनशैली तर चालूच राहणार आहे ती अव्याहतपणे आपल्या अंतापर्यंत, पण त्यातल्या त्यात आपल्यातच काहीतरी नवीन बघण्याचा शोधण्याचा आपण प्रयत्न करायला हवा आणि ती पुढे न्यायला हवी.
0: आणि अजून एक, हे सध्या ना हे मीम्स हे जे रील्स आहेत ना हे ना स्त्रियांच्या म्हणजे बौद्धिक पातळी खूप कमी आहे, यानुसार जे जोक्स येतात ना, माझं म्हणणे पहिले त्याला फॉरवर्ड करणं बंद करा. आपण नाहीच आहे तशा, आपल्याकडे खूप जास्त कॅपेबिलिटी आहेत, पुरुषांच्या बरोबरीच्या काही प्रमाणात अधिक असतील. कारण आपण बघा ना, जी वर्किंग वुमन आहे ती आजही सगळं घर बघते, बाळांना बघते, नवऱ्याला बघून परत त्या कामाच्या ठिकाणी सुद्धा टॉपला आहे. म्हणजे किती कॅपॅसिटी आहे. आजही आपला पुरुष कितीही फॉरवर्ड पुरुष असू दे, तो स्त्रीसाठी घरात राहत नाही. आणि आपल्याबद्दल म्हणजे स्त्रियांच्या संदर्भाने जे बौद्धिक पातळी कमी आहे किंवा गमतीशीर व्हिडिओ आहेत ना की ज्या खूप मला भार राग येतो त्याचा, तसे व्हिडिओज तशा रील्स आपण शेअरच करायच्या नाही किंवा तशा बनवायच्या नाही. का बनवायच्या आपण, आपण नाहीयेत तशा. आणि यानं अजून चालना मिळते लोकांना तसं म्हणण्यासाठी, तर ते हे अजिबात नाही करायला पाहिजे. करायचं तर तुम्ही, तुमच्याकडे एम्पायर आहे, तुमच्याकडे पॉवर आहे हे दाखवण्याचं करा, करत कदाचित 2 लोकांना त्याच्यापासून प्रेरणा मिळेल.
1: अगदी. खूप छान मॅडम, छान असा संदेश आपण सर्व मैत्रिणींना दिलात. मॅडम आपण आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमचा जो प्रेरणादायी प्रवास आहे आजपर्यंतचा शैक्षणिक क्षेत्रातील आणि अभिनय क्षेत्रातीलही, त्याविषयीच्या सगळ्या गोष्टी अगदी सविस्तरपणे तुम्ही आम्हा सर्वांशी शेअर केल्यात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आयुष्यातील यापुढील आपल्या वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप साऱ्या शुभेच्छा.
0: खूप खूप धन्यवाद. एकदा सुरू झाले की मी खूपच जास्त सुरू होते, थांबायचं कुठे कळत नाही. आणि हे खूप अवघड असतं खरं तर रेकॉर्डिंग आणि आकाशवाणीचं, पण आकाशवाणी म्हटलं की एक वेगळं फील येतं आणि आम्हाला खूप खूप छान वाटतंय, लय भारी वाटतंय खरं तर की इथे मी आले, तुम्ही मला बोलवलं आणि मला खूप अजून मोठी कारकीर्द करण्यासाठी आपल्या आकाशवाणीच्या शुभेच्छा पाहिजे, त्या मी तुमच्याकडनं घेणार. खूप खूप खूप धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, आपण बघतोय की आजही प्रत्येक स्त्रीला आपल्या मनाप्रमाणे करिअर करता येतं असं नाही, किंवा प्रत्येक स्त्रीच्या मनात जो छंद असतो, जो कलागुण असतो तो वृद्धिंगत करता येतो असं नाही. परंतु आजच्या स्त्रीने आपल्या मनातील छंद त्यासोबतच आपलं आवडतं करिअर केल्यानंतर ती कशाप्रकारे स्वावलंबी होऊ शकते आणि अतिशय आनंदाने सुखाने आपलं जीवन व्यतीत करू शकते याविषयी प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी भालेकर यांनी खूप छान असं मार्गदर्शन आपण सर्व मैत्रिणींना केलं आहे आणि त्यांच्या जीवनातील अनेक उत्तम अनुभव किस्से आपल्या सर्वांशी शेअर केले. तेव्हा डॉक्टर अश्विनी भालेकर मॅडम यांची मुलाखत नक्कीच आपणास आवडली असेल अशी आशा.

मी करतो, तेव्हा आता मात्र आपली मैत्रीण सुमेधा कुलकर्णी हिला रजा द्या. पुन्हा भेटूयातच सर्व मैत्रिणींच्या आवडत्या वनिता मंडळ या कार्यक्रमात ऑक्टोबर महिन्यातील दुसऱ्या रविवारी. तोपर्यंत नमस्कार.

मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळी या कार्यक्रमाअंतर्गत शैक्षणिक तसेच अभिनय क्षेत्रात यश संपादित करणाऱ्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी भालेकर यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा ऐकला. मैत्रिणींनो, आता कार्यक्रमात वेळ झालेली आहे ती मनोरंजनाची. तेव्हा कार्यक्रमामध्ये आनंद घेऊया आता एका गीताचा.

0: मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात आपल्या सर्व सखींसाठी असणारा विशेष कार्यक्रम वनिता मंडळ. आणि आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आता आपण ऐकणार आहात स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार मार्गदर्शक डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा.
1: मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली रेडिओ सखी सुषमा कुलकर्णी आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, मागच्या भागामध्ये आपण स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ, योगतज्ञ तथा आहार तज्ज्ञ डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांच्याकडून माहिती जाणून घेत होतो. आज याच विषयावर आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यासाठीच आज आपल्यासोबत पुनश्च एकदा आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या सोबत आहेत डॉक्टर स्मिता कुलकर्णी. चला तर मग स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी अधिक माहिती आता त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. नमस्कार मॅडम.
2: नमस्कार.
1: आमच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे आपलं.
2: खूप खूप धन्यवाद.
1: तर मॅडम, आता हे वाढतं जे वजन आहे, आपण याची सगळी कारणं लक्षणं वगैरे जाणून घेतली, पण सोबत

0: हे वाढतं वजन कमी करण्यासाठी काही उपाय करणं सुद्धा खूप गरजेचं आहे, तर ते उपाय नेमके काय असतील?
1: आता ज्यावेळी आपण स्वतःचं वजन कमी करायचं आहे हे ठरवतो, त्यावेळीच आपल्या पूर्ण जीवनशैलीमध्ये आपल्याला बरेचसे बदल घडवून आणावे लागतात. आता त्यामध्ये आहाराचा खूप महत्वाचा रोल असतो. आहारामध्ये खूप बदल घडवावे लागतात. ज्या आहारामुळे वजन वाढेल तो सर्व प्रकारचा आहार आपल्याला कमी करावा लागतो. जसं की साखरेमुळं वजन वाढतं, कुठलाच गोड पदार्थ सहसा घेऊ नये 2 ते 3 महिन्यांसाठी. जे अगदी प्युअर फॅट्स आपण ज्याला म्हणतो तेल आणि तूप, त्यांचं प्रमाण कमी करावं. बेकरी पदार्थांचं प्रमाण कमी करावं, कारण ते पूर्ण मैद्याचे बनलेले असतात. कोल्ड ड्रिंक, आईस्क्रीम यासारखे खूप जास्त साखरेचे पदार्थ पूर्ण कमी करावेत. मांसाहार, मद्य याचं सुद्धा प्रमाण पूर्ण कमी केलं पाहिजे. त्याचप्रमाणे काय असतं की आपल्याला दिवसभरातल्या ज्या आपल्या ऍक्टिव्हिटीज असतात, दिवसभरातली जी कामं असतात, त्यासाठी आपल्याला एक ठराविक ऊर्जेचा सप्लाय आपल्याला हवा असतो. पण ही ऊर्जा ज्या प्रमाणामध्ये पाहिजे त्या प्रमाणातच आपण आहार घेतला पाहिजे. आपल्याला कमी कॅलरीज लागतात आणि आपण हाय कॅलरीज आहार घेतोय, मग त्याचा उपयोग होणार नाही. यासाठी जेवढ्या कॅलरीज आपल्याला लागतात, जेवढा आहार आपल्याला लागतो, त्याच प्रमाणामध्ये आपण आहार घेतला पाहिजे. आणि स्पेशली वेट लॉस करताना जो आहार लागतो त्यापेक्षा थोडासा आहार कमी करावा आपण. खूप जास्त डायटिंग करू नये, खूप जास्त प्रमाणामध्ये आहार कमी करू नये, कारण ज्या प्रमाणामध्ये आपल्याला कॅलरीजची आवश्यकता असते त्या प्रमाणामध्ये कॅलरी सप्लाय होणं सुद्धा आवश्यक आहे.
0: बर, तर मॅडम आता तुम्ही डाएट संदर्भात बोलत होतात, तर वजन कमी करण्यासाठी आपल्या महिलांमध्ये असंही आढळून येतं की क्रॅश डाएट किंवा उपाशी राहणं त्या पसंत करतात, तर हे योग्य आहे का?
1: नक्कीच नाही. कारण काय आहे की आपल्या शरीराला कंटिन्यू काही प्रमाणामध्ये ऊर्जेचा काहीतरी स्रोत मिळणं आवश्यक असतं. त्यामध्ये जर तुम्ही खूप जास्त वेळ उपाशी राहिल्या तर आपल्या पोटामधलं ऍसिड वाढू शकतं. ऍसिड वाढल्यामुळे आपल्याला अल्सर होऊ शकतो आणि त्याचे बरेचसे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. त्यामुळे ठराविक वेळेनंतर आहार घेणं खूप आवश्यक असतं. जसं की आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे, 2 वेळेस जेवण कंपल्सरी घेणं खूप आवश्यक आहे. फक्त आहार घेताना दोन्ही वेळची जेवणं आपली दिवसा झाली पाहिजेत, म्हणजे दिवस असताना सूर्यास्तापूर्वी आपली दोन्ही जेवणं झाली पाहिजेत. सूर्यास्तानंतर फक्त पाणी घेतलेलंच चालेल, पण बाकी काही आहार घेऊ नये.
0: अच्छा, म्हणजे अशा पद्धतीनं डाएट करणं योग्य राहू शकतं. क्रॅश डाएट मध्ये महिलांचं असं असतं की एक दिवस ज्यूस वर राहूयात, एक दिवस आपल्या सूप वर राहूयात, भाज्यांच्या रसांवर.
1: आयुर्वेद दृष्ट्या ते अगदीच चुकीचं आहे, कारण आयुर्वेद सांगतो तुम्ही 2 वेळेस जेवण करा, फक्त सूर्यास्तापूर्वी जेवण संध्याकाळचं झालं पाहिजे.
0: अच्छा, तर मॅडम बऱ्याचदा असं होतं की मैत्रिणींमध्ये बसल्यानंतर एखादी स्त्री स्वतः जर काही डाएट करत असेल तर त्याचा सल्ला ती इतर मैत्रिणींना सुद्धा देते, तर हे योग्य आहे का?
1: आता ज्यावेळी आपण वेट लॉस करत असतो त्यावेळी प्रत्येक वेळी आपल्याला पेशंटचं वय, पेशंटची उंची, पेशंटचं काम करण्याचं स्वरूप या सर्वांचा आपल्याला विचार करावा लागतो. एक मैत्रीण एक स्पेसिफिक डाएट प्लॅन फॉलो करते, तोच डाएट प्लॅन जर दुसरी स्त्री करत असेल तर ते अगदीच चुकीचं आहे, कारण तिचं वय वेगळं असतं, तिची कार्यक्षमता वेगळी असते, तिचं वर्किंग शेड्यूल वेगळं असतं. आता एखादा कामगार असतो, त्याचा आहार वेगळा असतो, आणि जो एखादा काही ऑफिसर आहे ज्याचं सिटिंग खूप जास्त आहे त्याचा आहार वेगळा असतो. कामगारासाठी जर तुम्ही 2 पोळ्या फक्त खायला सांगितल्या तर त्याला तेवढ्या पुरेशा नाही आहेत, कारण तो खूप जास्त अंग मेहनत घेतो. पण ऑफिसरसाठी तुम्ही जर 2 पोळ्या सांगितल्या आणि त्या प्रमाणामध्ये त्याची जर शारीरिक हालचाल नसेल तर त्या 2 पोळ्यांमुळे सुद्धा त्याचं वजन वाढू शकतं. त्यामुळे डाएट प्लॅन घेताना हा कामाच्या स्वरूपानुसार, वयानुसार, उंचीनुसार आणि लिंगानुसार सुद्धा, स्त्री पुरुषानुसार सुद्धा बदलत असतो.
0: तज्ञांच्या मार्गदर्शनाने ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होऊ शकतात.
1: हो बिलकुल.
0: तर मॅडम आहाराचा विषय निघाला आहे, तर असंही म्हटलं जातं की साखरेचा रोल वजन वाढीमध्ये खूप जास्त आहे. वजन कमी करत असताना विशेषतः साखर कमी करा असं म्हणतात, तर या मागचं काय कारण असावं?
1: आता साखरेमुळे मिळणारी ऊर्जा आपल्या शरीराकडून वापरली जात असते, पण जर अतिरिक्त साखरेचं प्रमाण असेल आणि त्या प्रमाणात तुमची शारीरिक अंग मेहनत नसेल तर या जमा साखरेचं रूपांतर

0: चरबीमध्ये होत राहतं, आणि चरबी वाढणं म्हणजेच वजन वाढणं. त्यामुळं साखरेचं प्रमाण वजन वाढीमध्ये खूप जास्त कारणीभूत राहू शकतं.
1: अच्छा, तर मॅडम बोलत असताना मधाशी आपण सांगितलं की वजन वाढीमध्ये विशेषतः आहारावर लक्ष द्यायला हवं, काही पथ्य सुद्धा पाळावी लागतात त्यामध्ये, जेणेकरून वजन आटोक्यात राहू शकतं. पण हे झालं आहाराविषयी, पण मग आपला विहार सुद्धा त्यासाठी तितकाच महत्वाचा आहे का? जर असेल तर मग तो कसा असावा?
0: ज्याप्रमाणे वजन कमी करताना आपण खूप जास्त आहाराला महत्व देत असतो, त्याच प्रमाणामध्ये आपण विहाराला सुद्धा महत्व दिलं पाहिजे. कारण आपण जे काही अन्न वगैरे खातो त्याचा समावेश आपण आहारामध्ये करतो, आणि जे काही आपण शारीरिक मेहनत करतो, व्यायाम करतो, डे टू डे ऍक्टिव्हिटीज करतो, त्याचा सगळा समावेश विहारामध्ये केला जातो. तर आहाराचा तर परिणाम होतोच वेट लॉसमध्ये, पण विहार सुद्धा कसा असावा? तर रोज कमीत कमी 40 मिनिटे चालण्याचा तुमचा सराव असलाच पाहिजे. त्याचप्रमाणे त्याला सपोर्टिव्ह अशी काही योगासनं तुम्ही रोज करावीत. कमीत कमी 20 मिनिटं तरी तुम्ही योगासनाला दिली पाहिजेत, योगासनं करण्यासाठी वेळ दिला पाहिजे. फक्त ही योगासने कुठल्याही सोशल मीडियावर शिकलेली नसावीत, तर ती कुठल्या तरी योग तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली शिकलेली असावीत. त्याचप्रमाणे विहाराचा विचार केला तर दिवसा झोपू नये, आणि जसं शक्य आहे त्याप्रमाणे आपली थोडीशी शारीरिक हालचाल करणं आवश्यक आहे. आता बऱ्याचदा असं होतं की वर्किंग स्त्रिया असतात, त्यांना बऱ्याच वेळी व्यायामासाठी वेगळा वेळ काढता येत नाही. तर अशा वेळी आपण वर्किंग आवर्समध्ये सुद्धा थोडीशी शारीरिक हालचाल करून वेट लॉससाठी उपयोग करून घेऊ शकतो. जसं की आपण, आपल्याला माहिती आहे की आपण 2 तास कंटिन्यू बसलेलो आहेत, तर 2 तास बसण्याच्या ऐवजी 1 तास झाल्यानंतर तुम्ही ऑफिसमध्ये थोडंसं एक पाय मोकळे करू शकता, थोडीशी हालचाल करू शकता, किंवा तुम्हाला कुठला तरी कॉल अटेंड करायचा आहे तर तुम्ही बसून अटेंड करण्याच्या ऐवजी थोडंसं उभं राहून तुम्ही कॉलवर बोलू शकता, मोबाईलवर बोलू शकता. छोट्या छोट्या हालचाली असतात, तुम्ही थोडंसं जर सिटिंग अवॉइड केलं आणि थोडीशी शारीरिक हालचाली केली तर त्याचा सुद्धा वजन कमी करण्यामध्ये तुम्हाला सपोर्ट होऊ शकतो.
1: अगदीच, म्हणजे थोडं वर्किंग वुमननी स्वतःकडे लक्ष द्यावं, तासन तास बसून राहण्यापेक्षा मध्ये मध्ये 2 तास
0: काहीतरी शारीरिक हालचाल असावी,
1: स्ट्रेचिंग करता येईल, जसं की खुर्चीवर बसून हाताचे सूक्ष्म व्यायाम करता येऊ
0: शकतो,
1: मानेचे करता येऊ शकतात.
0: बिलकुल,
1: अगदीच. तर मॅडम आता आपण विहाराबद्दल सांगत होतात, तर त्यामध्ये आपण चालण्याबद्दल पण म्हणालात, तर चालण्याचा आणि योगासनाचा शरीरावर विशेषतः काय परिणाम जाणवतो?
0: आता ज्यावेळी आपण चालतो त्यावेळी आपल्या मांसपेशी खूप ऍक्टिव्ह असतात, त्या खूप जास्त काम करत असतात, आणि या मांसपेशींना कंटिन्यू ग्लुकोजचा सप्लाय असणं आवश्यक असतं, त्याला कायम ऊर्जेची आवश्यकता असते.
1: बरोबर.
0: तर या मांसपेशींना जर आपण ज्यावेळी आपण चालतो त्यावेळी या मांसपेशींना ऊर्जा देण्यासाठी बऱ्याच वेळी आपली चरबी खर्च होत असते, आपल्या कॅलरीज बर्न होत असतात, त्यामुळे वेट लॉसला त्याचा खूप उपयोग होतो. त्याचप्रमाणे आपल्या हार्टचं काम सुधारण्यासाठी सुद्धा चालण्याचा खूप चांगला परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो. स्पेशली आपल्या पोटावरचे जे फॅट्स असतात, आपल्या मांड्यांवरचे जे फॅट्स असतात, ते कमी करण्यासाठी चालणं हा खूप छान व्यायाम प्रकार आहे. आता जसं आपण चालण्याचा उपयोग म्हटलं, तसंच योगासनाचे सुद्धा खूप छान परिणाम आपल्या शरीरावर झालेले दिसून येतात. एकाच संस्थेवर नाही तर बाकी आपल्या पूर्ण श्वसन संस्था, रक्तवहन संस्था, बाकी सगळ्याच संस्थांवर खूप चांगले परिणाम झालेले दिसून येतात. योगासनामुळे आपली थोडीशी भूक कंट्रोल होते, त्यामुळे आहार परिणामी कमी जातो आपल्या शरीरामध्ये, आणि त्यामुळे वेट लॉसला त्याचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो. तसंच योगासनाचा सगळ्यात सुंदर चांगला परिणाम म्हणजे आपलं मनस्वास्थ्य राखण्यासाठी मदत होते, आणि मानसिक ताण कमी झाल्यानंतर आपोआप त्याचा लठ्ठपणा कमी करण्यावर परिणाम होतो.
1: मॅडम, चालणं किंवा योगासन आपण करत असताना रोज किती वेळ या गोष्टींसाठी द्यावा, आणि कोणत्या प्रकारचा व्यायाम आपल्याला यामध्ये फायदेशीर, जास्त फायदेशीर ठरू शकतो?
0: प्रत्येक व्यक्तीनुसार चालण्याचा वेळ आणि योगासनाचा वेळ आपण ठरवू शकतो. सहसा सर्वसाधारण व्यक्तींसाठी 1-40 मिनिटं पुरेशी असतात, आणि योगासनासाठी 20-25 मिनिटे योगासने आणि 10 मिनिटं ध्यान असा तुमचा 1-1.25 तासाचा पूर्ण रुटीन असणं आवश्यक असतं. हां, कारण काय, योगासनाचे फक्त शारीरिक परिणाम होत नाहीत तर मानसिक सुद्धा चांगले होतातच, आणि दुसरी गोष्ट म्हणजे शारीरिक लवचिकता वाढते, आणि वजन बऱ्याच पेशंटमध्ये काय होतं की ते 2-3 महिने व्यवस्थित सगळं

0: रुटीन फॉलो करतात त्यांना छान रिझल्ट येतो, पण नंतर परत रिगेन व्हायला सुरुवात होते वजन. तर योगासनाचा हा परिणाम असतो की ते प्रत्येक तुमच्या पचन संस्था वगैरे यांच्यावर एवढे सुंदर परिणाम करून जातात की परत रिगेन होण्याचे तुमचे चान्सेस थोडेसे कमी होऊन जातात.
1: तर मॅडम, आणखी एक असा गैरसमज आपल्याला स्त्रियांमध्ये किंवा सर्वसामान्य लोकांमध्ये दिसून येतो की बाजारात मिळणारी वजन कमी करणारी औषधं किंवा पावडर्स आहेत किंवा सप्लिमेंट्स आहेत तर ते घेत असतात, तर ते कितपत सुरक्षित आहे?
0: आता बऱ्याचदा काय होतं की जेव्हा एखाद्या व्यक्तीला वजन कमी करायचं असतं त्यावेळी दिवस रात्र अगदी ध्यानी मनी कायम त्याला वजन कमी करण्याचाच ध्यास असतो, मग त्यासाठी तो कुठलाही उपाय करण्यासाठी तयार असतो. पण तसं नसावं, कायम वजन कमी करण्यासाठी तुम्ही शास्त्रोक्त पद्धतीचाच उपयोग केला पाहिजे, त्यातील तज्ज्ञाचाच सल्ला तुम्ही घेतला पाहिजे. आजकाल एक ट्रेंड झालाय की फिटनेस वाढवा, पण यामध्ये बरेचसे म्हणजे जे डॉक्टर्स नाही आहेत, जे त्यातले तज्ज्ञ नाही आहेत, ज्यांना त्या पावडरचा किंवा त्या औषधांचा काही परिणाम माहिती नाहीये, त्या व्यक्ती सुद्धा ह्या फील्डमध्ये आलेल्या आहेत. तर ही अगदीच चुकीची गोष्ट आहे. वजन कमी करताना जे आपण औषध वापरतोय ते औषध आपल्या शरीरावर काय काम करतं आणि त्याचे परिणाम आपल्या शरीरावर काय होतात ह्याची पूर्ण माहिती आपण रुग्णाला देणं आवश्यक असतं, की जी माहिती फक्त एक त्यातली शास्त्रोक्त माहिती असणारा तज्ज्ञ देऊ शकतो. त्यामुळे ही बाजारात मिळणारी औषधं वापरणं अगदी चुकीचं आहे. आणि मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे की प्रत्येक औषधाचा डोस हा व्यक्तीच्या वय, त्याची उंची, त्याचं काम करण्याचं स्वरूप, त्याचं लिंग स्त्री पुरुष यानुसार आपण ठरवत असतो. त्यामुळं एका माझ्या मैत्रिणीने हे प्रोडक्ट वापरले तेच मी प्रोडक्ट मी वापरतेय असं म्हणून आपल्याला चालणार नाही.
1: अगदीच मॅडम. आणखी एक साधा प्रश्न म्हणजे कुठलीही स्त्री व्यायाम किंवा योगासन टाळण्यासाठी, मी तर खूप घरकाम करते आणि माझा खूप व्यायाम होतोय तरी पण लठ्ठपणा वाढतोय, आणखी विशेष काय व्यायाम करावा असं
0: प्रत्येक
1: हे ऐकतो, तर घरकाम हा व्यायाम होऊ शकतो का, याबद्दल काय सांगाल बरं?
0: काळानुसार घरकाम ही जी कन्सेप्ट आहे ही खूप बदललेली आहे. आज आपण जी घरकाम करतो त्यामध्ये आणि पूर्वीच्या काळी जी घरकाम होती त्यामध्ये खूप जास्त डिफरन्स आहे. आजची जी घरकामं असतात त्यामध्ये आपली अंगमेहनत खूप जास्त प्रमाणामध्ये होत नाही. पूर्वीच्या काळी आडातलं पाणी शेंदून काढणं किंवा कपडे धुणं ह्या किंवा दळण दळणं ह्या सगळ्या जात्यावरती ह्या सगळ्या ज्या हालचाली होत्या त्या तुमचं पूर्ण सर्वांगीण शारीरिक हालचाल करणाऱ्या होत्या, सर्वांगीण विकास करणाऱ्या होत्या. पण आज त्या स्वरूपामध्ये घरकामं होत नाहीत. जास्तीत जास्त स्त्रिया काय करतात, मॅक्झिमम गोष्टींसाठी काही मावशी लावलेल्या असतात, पण घरकाम करतात म्हणजे काय करतात, फक्त त्या स्वयंपाक करतात. आणि स्वयंपाक करताना तुमच्या पायाची फारशी हालचाल होत नाही, फक्त आपल्या हातांची हालचाल होते. आणि योगासन व्यायाम हा असा प्रकार आहे की तुमच्या पूर्ण अवयवांवर त्याचा परिणाम व्हायला हवा, की जो घरकामांमध्ये होत नाही. त्यामुळं घरकाम करते आणि त्यामुळं मी चालणार नाही, त्यामुळं मी योगासन करणार नाही हे होऊ शकत नाही.
1: अगदीच, म्हणजे कितीही घरकाम आताच्या स्त्रीने केलं तर ते व्यायामात मोडत नाही,
0: त्या स्वरूपात मध्ये आपल्या शरीराची हालचाल होत नसल्यामुळे ते दोन्ही बरोबर असं योग्य वाटत नाही.
1: अगदीच, म्हणजे सगळं घरकाम जे आपण स्त्रिया करतात ते व्यायाम या प्रकारात मोडत नाहीये, त्यांना विशेष हालचाली करण्याची गरज
0: आहे
1: आणि म्हणूनच त्यांनी व्यायामाकडे किंवा योगा मेडिटेशन सायकलिंग चालणे.
0: आणि दुसरं म्हणजे घरकाम करताना आपण काय करतो की खूप घाईमध्ये करत असतो, काहीतरी तणावाखाली करत असतो, काहीतरी आपल्याला टाइम मॅनेजमेंट करायचं असतं, आपलं मन रिलॅक्स नसतं. पण योगासन जेव्हा करत असतो आपण अगदी शांत मनाने करत असतो, कुठेही काही ताण नसतो, त्यामुळे त्याचा मानसिक परिणाम सुद्धा आपल्यावर होत असतो. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यतेसाठी योगासन हे बेस्ट आहे.
1: अगदीच. तर एकंदरीतच मॅडम, लठ्ठपणाच्या समस्येविषयी आपण माहिती आमच्या मैत्रिणींना दिलीत, तर शेवटी जाता जाता हे सांगा की सर्व स्त्रियांसाठी किंवा सर्वसामान्यांसाठी त्यांच्या निरामय आयुष्यासाठी कोणत्या गोष्टी त्यांच्यासाठी विशेष महत्वाच्या आहेत, त्यांनी काय करायला हवं?
0: निरामय आयुष्याची सुरुवातच आपल्या आहारामधून होते असं म्हणायला हरकत नाही. कारण अथर्ववेदामध्ये असं वर्णन आहे की अहम अन्नम, जसे

0: खाल तसे दिसाल असं म्हणतात. तुम्ही ज्या प्रकारचा आहार घेत असता त्या प्रकारचं तुमचं वागणं बोलणं आणि एकूण तुमचं दिसणं असतं. त्यामुळं तुम्हाला जर तुमचा जर प्रवास निरामयतेकडे करायचा असेल तर नक्कीच तुम्हाला थोडंसं आहारावर फोकस करावं लागतं. त्यामुळे आपली जी भारतीय संस्कृती आहे, आपलं जे भारतीय आहारशास्त्र आहे, हे अगदी सर्वसमावेशक आहारशास्त्र आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण आपल्या आहारशास्त्रामध्ये प्रत्येक अन्न घटकाचं जे प्रमाण दिलेलं आहे ते अगदी योग्य स्वरूपामध्ये दिलेलं आहे. मिठाचं प्रमाण किती असावं, चटण्यांचं प्रमाण किती असावं, कोशिंबिरी किती खाव्यात, भाजी किती खावी आणि पोळी आणि वरण भात किती खावा, ह्याचं प्रत्येकाचं एक प्रमाण ठरलेलं आहे. ज्या प्रमाणामध्ये आपण चटणी खातो, लोणचं खातो, त्या प्रमाणामध्ये आपण भाजी खात नाही, आणि ज्या प्रमाणामध्ये भाजी खातो त्या प्रमाणामध्ये आपण लोणचं चटणी खात नाही. त्यामुळे हे जे सगळ्यांचं प्रमाण आपण ठरवून दिलेलं आहे आपल्या आहारशास्त्रामध्ये, ते पान वाढलेलं असतं, त्याचं प्रत्येकाचं एक प्रमाण ठरलेलं आहे. ज्या प्रमाणामध्ये आपण वरण खातो त्या प्रमाणामध्ये आपण तूप खात नाही. तूप आपण फक्त एक छोटा चमचाभर तूप खातो, वरण मात्र आपण वाटीभर खातो. तर त्यामुळं बाकीचं काही किती खावं काय नाही ह्यापेक्षा फक्त जर आपण भारतीय आहार पद्धती जरी फॉलो केली तरी पण आपण स्वतःला फिट ठेवू शकतो. आता यामध्ये आपण काही गोष्टी ह्या स्वतःहून आपण नियमित फॉलो करायला पाहिजेत. स्पेशली जेव्हा आपण वेट लॉस ट्रीटमेंट घेतो त्यावेळेस नियमितता खूपच महत्वाची आहे. नियमितता, सातत्य आणि आपण स्वतःहून आपल्यालाच घालवून दिलेले काही विशेष नियम आणि आपली स्वतःचीच काही आहार, व्यायाम, झोप यांची शिस्त, ह्या सगळ्याच गोष्टी खूप आवश्यक असतात. या सर्वांच्या योग्य एकत्रीकरणातून निश्चितच आपण दीर्घायुषी शतायुषी होऊ शकतो. तर यासाठी पण ठराविक काही व्यायाम, चालणे, योगासने यासाठी काहीतरी ठराविक वेळ आपण ठरवून द्यावी. सहसा सणवार सोडून गोडधोड पदार्थ थोडेसे खाणं टाळलं पाहिजे. आणि पाण्याचं प्रमाण विशेषतः काय असतं की आजकाल चाललंय की खूप पाणी प्या, खूप पाणी प्या, पण तसं काहीही नाहीये. पाण्याचं प्रमाण आपल्याला जेव्हा पाण्याची कमतरता असते त्यावेळी आपोआप आपलं शरीर आपल्याला सांगत असतं की मला पाण्याची कमी आहे आणि तहानेने ते दाखवत असतं. तर जेव्हा तहान लागते तेव्हा पाणी प्या, विनाकारण पाणी घेऊ नका. त्याचप्रमाणे आहाराचं सुद्धा काही प्रमाण सांगितलेलं आहे. जर आपण आपल्या पोटाचे, आमाशयाचे जर चार भाग केले तर दोन भाग आहार, एक भाग पाणी आणि एक भाग हवेसाठी तुम्ही रिकामा ठेवावा. अगदी भरपेट जेवण आपण जेवताना म्हणतो सावकाश जेवा, स अवकाश, अवकाश म्हणजे थोडीशी पोटामध्ये जागा ठेवून आपण जेवण केलं पाहिजे. आता या सगळ्या गोष्टी आपण पाळतोय ते निरामयतेकडे प्रवास करण्यासाठी. पण यामध्ये जेव्हा आपल्याला काही प्रॉब्लेम्स येतात लठ्ठपणासारखे, त्यावेळी स्वतःहून काही उपाययोजना करण्याच्या ऐवजी काही तज्ज्ञांचाच त्यामध्ये सल्ला घ्यावा आणि चुकीच्या पद्धतीने थोडंसं डाएट करणं टाळावं. आणि या सगळ्या गोष्टी जर फॉलो केल्या तर नक्कीच आपण निरामय आयुष्य जगू शकतो, अगदी शतायुष्य होऊ शकतो.
1: खूप धन्यवाद मॅडम. तर मैत्रिणींनो, आजच्या या मुलाखतीतून आपण जाणून घेतलं की लठ्ठपणा हा केवळ दिसण्याचा प्रश्न नाही तर तो अनेक गंभीर आजारांना निमंत्रण देणारा महत्वाचा आरोग्यविषयक मुद्दा आहे. मात्र योग्य आहार, नियमित शारीरिक हालचाल, पुरेशी झोप किंवा ताणतणावाचं योग्य व्यवस्थापन आणि तज्ज्ञांचा सल्ला, या सगळ्या गोष्टींच्या साध्या सवयी आपण अंगीकारल्या तर त्यावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवता येऊ शकतं. तर मैत्रिणींनो, स्वतः निरोगी राहणं खरं तर ही प्रत्येक स्त्रीची गरज नाही तर तो तिचा अधिकार आहे हे आपण लक्षात घ्यावं. कारण स्त्री ही निरोगी असेल तर कुटुंब निरोगी राहतं आणि समाजही अधिक सक्षम बनतो. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी अवैज्ञानिक उपाय, उपाशी राहणं किंवा सोशल मीडियावरील अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवण्याऐवजी तज्ज्ञांचा सल्ला घेणं नेहमीच हिताचं ठरतं. तर मैत्रिणीनो, आज स्मिता कुलकर्णी मॅडम यांनी आपल्याला याविषयी अतिशय सोप्या भाषेत उपयुक्त पद्धतीने बहुमोल अशी माहिती दिलेली आहे. तर मॅडम, सर्व मैत्रिणींच्या वतीने आणि आकाशवाणीच्या वतीने मी आपली आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद
1: मैत्रिणींनो. आता मात्र मी आपली रेडिओ सखी सुषमा कुलकर्णी आपल्या या कार्यक्रमातून निरोप घेते. पुन्हा भेटूयाच आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात पुढच्या महिन्याच्या दुसऱ्या रविवारी. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या आणि आनंदी रहा. नमस्कार.

मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार मार्गदर्शक डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा ऐकला. मैत्रिणींनो, आज आपण बघतोय की अनेक मैत्रिणींना आरोग्याच्या बाबतीत लठ्ठपणा, स्थूलता या समस्या जाणवतात आणि या गोष्टीचा केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकही ताण आपल्या मैत्रिणींना येत असतो. तेव्हा यावर सविस्तर आणि योग्य असं मार्गदर्शन वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांनी आपल्या सर्व मैत्रिणींना केलं आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी. वेळ झालेली आहे मैत्रिणींनो आता कार्यक्रमामधून आपण आज सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित रहा. या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमासह. तोपर्यंत नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचा एक वाजत आहे. हिंदी बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

तसंच जागतिक व्यवस्थेसाठी एक महत्वपूर्ण टप्पा ठरल्याचं भारताचे माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी म्हटलंय. ते आज नवी दिल्लीत बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं पुन्हा एकदा आपल्या मुत्सद्देगिरीची ताकद दाखवून दिल्याचं त्यांनी सांगितलं. स्वतःच्या सांस्कृतिक मूल्यांवर विश्वास ठेवणारा भारत जगासोबत संवाद, भागीदारी आणि सहकार्यासाठी सदैव खुला आहे, असंही ते म्हणाले. नेतृत्व म्हणजे केवळ प्रभाव निर्माण करणं नव्हे, तर विकास, शांतता, लवचिकता, नवोन्मेष आणि शाश्वत विकास या समान प्राधान्यक्रमांकरता विविध देशांना एकत्र आणणं हे भारतानं ब्रिक्स देशांच्या शिखर परिषदेतून दाखवून दिल्याचं त्यांनी सांगितलं. नवी दिल्लीत सुरू असलेल्या ब्रिक्स परिषदेत काल सर्व सदस्य देशांनी नवी दिल्ली जाहीरनामा स्वीकारल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनं सदस्य देशांची प्रशंसा केली आहे. ही स्वीकृती म्हणजे व्यापक आरोग्य कवच, सक्षम आणि लवचिक आरोग्य व्यवस्था आणि पॅन्डेमिक अग्रीमेंटमधल्या पॅथोजन ऍक्सेस अँड बेनिफिट शेअरिंगबद्दलच्या वाटाघाटी यशस्वीरित्या पूर्ण करण्याप्रती सदस्य देशांच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे, असं संघटनेचे महासंचालक टेड्रस घेब्रायसस यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इराणचे वाणिज्य व्यवहार आणि अर्थमंत्री सय्यद अली मदानी झादेह यांची आज नवी दिल्लीत भेट घेतली. ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी झाल्याबद्दल तसंच अर्थविषयक चर्चांमध्ये रचनात्मक सहभाग घेतल्याबद्दल सीतारामन यांनी त्यांचे आभार मानले. या बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांनी आर्थिक विकासाशी संबंधित मुद्द्यांवर तसंच परस्पर हिताच्या क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या संभाव्यतेवर विचारांची देवाणघेवाण केल्याची माहिती अर्थ मंत्रालयानं दिली आहे. पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनापूर जिल्ह्यात समुद्र किनाऱ्यालगत क्षेपणास्त्र चाचणी तळ उभारण्याच्या प्रस्तावाला तिथल्या राज्य सरकारनं मान्यता दिली आहे. जुनपूट गावात उभारण्यात येणारा हा तळ चंडीपूरच्या क्षेपणास्त्र चाचणी तळापासून 70 किलोमीटर अंतरावर आहे. आणखी एक तळ आंध्र प्रदेशात उभारला जाणार असल्याची माहिती पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी दिली. जागतिक स्तरावर वाढती अनिश्चितता, कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेली वाढ, अमेरिकी रोख्यांच्या परताव्यातली वाढ अशा अनेक कारणांमुळे परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या 15 आठवड्यात 13,138 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. यामुळे 2026 या वर्षात एकूण काढून घेतलेल्या गुंतवणुकीची रक्कम 2,37,000 कोटी इतकी झाली असून 2025 या संपूर्ण वर्षात काढून घेतलेल्या एकूण रकमेच्या म्हणजे 1,66,000 कोटी रुपयांच्या रकमेच्या तुलनेत यावर्षीची आतापर्यंतची काढून घेतलेली रक्कम बरीच मोठी आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जो देश आठवणी, इतिहास, संस्कार, भाषा, पुरातन दस्तऐवज आणि परंपरेचं रक्षण करू शकत नाही तो कितीही शक्तिशाली असला तरी संपुष्टात यायला वेळ लागत नाही, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलंय. मुंबईतल्या ऐतिहासिक एशियाटिक सोसायटीत आयोजित कार्यक्रमात थोड्या वेळापूर्वी ते बोलत होते. ज्ञान हे कायमच मुक्त असायला हवं, त्यादृष्टीनं एशियाटिक सोसायटीत असलेल्या ज्ञानाच्या वारशाचा उपयोग महान भारताच्या उभारणीसाठी होईल, या दिशेनं आपण वाटचाल करायला हवी, असं ते म्हणाले. भविष्याचा वेध घेण्यासाठी इतिहास माहीत असणं अत्यंत गरजेचं असतं. एशियाटिक सोसायटीच्या रुपानं अशा प्राचीन इतिहासाचं जतन आणि संवर्धन होतं, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. ग्रंथालय विभागाचं मुख्य कार्यालय लवकरच नव्या जागेत हलवलं जाईल आणि एशियाटिक सोसायटीला त्यांच्या कामात शक्य ती सर्व मदत केली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. भावी पिढ्यांना आपला समृद्ध इतिहास समजला पाहिजे यासाठी एशियाटिक सोसायटीमधील प्राचीन वारशाचं जतन आणि संवर्धन करणं आपलं कर्तव्य आहे, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. याच अनुषंगानं एशियाटिक सोसायटीला राज्य सरकारकडून काहीही कमी पडू दिलं जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. गणेशोत्सवाची तयारी सर्वत्र उत्साहानं सुरू आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सार्वजनिक उत्सवांच्या मोठमोठ्या मूर्ती आधीच मंडपात विराजमान झाल्यात. बाजारपेठांमध्ये फुलं, सजावटीचं सामान, पूजा साहित्य इत्यादी खरेदी करण्यासाठी गर्दी झाली. विविध दुकानं, ऑनलाईन विक्री सेवा इत्यादींमध्ये गणेशोत्सवानिमित्त विशेष सवलती उपलब्ध आहेत. गौरी गणपती सणाकरता गावी जाण्याकरता भाविकांची गर्दी झाली. रस्त्यांवर अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली आहे, तर रेल्वे आणि एसटी गाड्याही प्रवासी भरभरून जात आहेत. मुंबईसह अनेक ठिकाणी आज सकाळपासून पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं उत्साहावर काहीसा परिणाम झाल्याचं दिसत आहे. एलिना रिबाकिना हिनं अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलंय. विजेतेपदासाठी काल झालेल्या अंतिम सामन्यात रिबाकिना हिनं अरेना सबालेन्का हिचा 6-4, 5-7, 6-2 असा पराभव केला. रिबाकिनाचं हे पहिलं अमेरिकन खुलं विजेतेपद तर तिसरं ग्रँडस्लॅम अजिंक्यपद ठरलंय. या विजयासह रिबाकिना सबालेन्का

अंकाला मागे टाकून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचले. पुरुष दुहेरीत अमेरिकेच्या ख्रिश्चन हॅरिसन आणि ब्रिटनच्या नील स्कुप्स्की या जोडीनं विजेतेपदावर नाव कोरलं. त्यांनी जर्मनीच्या केविन क्राविट्स आणि टीम पुएट्स यांचा पराभव करून जेतेपद पटकावलं. पुरुष एकेरीच्या जेतेपदासाठी आज रात्री अलेक्झांडर झ्वेरेव आणि बेन शेल्टन यांच्यात अंतिम लढत होईल. भारतीय वेळेनुसार आज रात्री 11:30 सामना सुरू होईल. उपांत्य फेरीच्या लढतीत झ्वेरेव यानं रशियाचा कॅरेन याचा पराभव केला तर शेल्टननं अमेरिकेच्याच फ्रान्सिस याला पराभूत केलं. शेल्टन याच्या कारकिर्दीतला हा पहिला ग्रँडस्लॅम अंतिम सामना असेल. महिला टी ट्वेंटी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज भारताचा सामना गतविजेत्या श्रीलंकेसोबत होणार आहे. दुबईत होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8:00 सुरू होईल. नेपाळमधल्या चिलीमे जलविद्युत प्रकल्पात बचाव कार्य सुरू असून एका बोगद्यात 6 कामगार अडकले असल्याची शक्यता आहे. भारतीय आणि नेपाळी पथकं अवजड यंत्रसामग्रीच्या मदतीनं बोगद्यातला चिखल आणि ढिगारा हटवत असून भूमिगत वीजगृहाच्या दिशेनं पुढे जायचे प्रयत्न सुरू आहेत. बचाव कार्यासाठी काल बोगद्यात आणलेल्या यंत्रसामग्रीनंतर बचाव कार्याला वेग आल्याचं नेपाळमधले भारताचे राजदूत नवीन श्रीवास्तव यांनी सांगितलं. दरम्यान नेपाळमधल्या पुरात मरण पावलेल्यांची संख्या 1386 पोहोचली. अजूनही सुमारे 5,130 जणांचा थांगपत्ता लागलेला नाही. आतापर्यंत 13,700 जास्त लोकांची सुटका करण्यात आली तर 339 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वाढत्या भूराजकीय तणावाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकजुटीनं काम करावं असं प्रधानमंत्र्यांचं ब्रिक्स देशांना आवाहन. पश्चिम बंगालमध्ये समुद्र किनाऱ्यालगत क्षेपणास्त्र चाचणी तळ उभारण्याच्या प्रस्तावाला तिथल्या राज्य सरकारची मंजुरी. जो देश आठवणी, इतिहास आणि परंपरेचं रक्षण करू शकत नाही तो कितीही शक्तिशाली असला तरी संपुष्टात यायला वेळ लागत नाही असं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि एलेना रिबाकिनानं अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदासह मिळवलं जागतिक मानांकनात अव्वल स्थान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वाढत्या भूराजकीय तणावाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकजुटीनं काम करावं असं प्रधानमंत्र्यांचं ब्रिक्स देशांना आवाहन. जो देश आठवणी, इतिहास आणि परंपरेचं रक्षण करू शकत नाही तो कितीही शक्तिशाली असला तरी संपुष्टात यायला वेळ लागत नाही असं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. गणेशोत्सवाच्या तयारीचा उत्साह सर्वत्र. आणि एलेना रिबाकिनाने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदासह मिळवलं जागतिक मानांकनात अव्वल स्थान. ब्रिक्स हा फक्त देशांचा समूह नसून समस्यांवरचे तोडगे आणि चर्चांची एक परिसंस्था आहे आणि गेल्या 2 दिवसांमध्ये हीच धारणा आणखी बळकट झाली आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता या विषयावरच्या सत्राचा समारोप करताना ते बोलत होते. नवी दिल्लीत होत असलेल्या ब्रिक्स परिषदेत संमत झालेला नवी दिल्ली जाहीरनामा सामायिक दृष्टिकोन आणि भविष्यातल्या सहकार्याला एक स्पष्ट दिशा देईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वाढत्या भूराजकीय तणावाचा जगभरातल्या सामान्य नागरिकांच्या जीवनावर विपरीत परिणाम होत असून या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आणि विशेषत ग्लोबल साऊथमध्ये सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यासाठी ब्रिक्स देशांनी एकजुटीनं काम करणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ब्रिक्स शिखर परिषदेच्या खुल्या सत्रात ते बोलत होते. तंत्रज्ञान तसंच महत्वपूर्ण खनिजांचा हत्यार म्हणून वापर ही गंभीर बाब असून सर्वसमावेशक प्रगती आणि समृद्धीच्या मार्गात यामुळे अडथळा येऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी सध्या युद्धांमध्ये गुंतलेल्या रशिया, इराण यासह चीनसारख्या राष्ट्रांचे राष्ट्रप्रमुख या शिखर परिषदेत हजर होते. भारताच्या अध्यक्षतेखाली लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता या 4 मुद्द्यांवर ब्रिक्सने लक्ष केंद्रित केलं आहे. आपल्या सहकार्य आणि पाठिंब्यामुळे आपल्या सामायिक दृष्टिकोनाचं सर्वांच्या हिताचं रूपांतर करण्यात यशस्वी झालो आहोत याचा आनंद असल्याचं मोदी यांनी सांगितलं.
1: आज के इंटरकनेक्टेड वर्ल्ड में कोई भी संकट एक क्षेत्र तक सीमित नहीं रहता, इसलिए हमने ब्रिक्स समूह में रिजिलियंस बढ़ाने पर विशेष बल दिया है. चुनौतियों को समय रहते पहचानना, उनके लिए तैयार रहना और तुरंत कार्रवाई करना भी उतना ही आवश्यक है. इसी सोच के साथ इन्फेक्शियस डिजीज के प्रिवेंशन और रिस्पॉन्स के लिए ब्रिक्स इंटीग्रेटेड अर्ली वार्निंग सिस्टम पर सहमति बनी है. डिजास्टर मैनेजमेंट के लिए अर्ली वार्निंग डेटा इंटीग्रेशन गाइडलाइन तैयार की गई है.
0: ब्रिक्सच्या निमित्तानं नवी दिल्लीत आलेल्या विविध जागतिक नेत्यांबरोबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. 10 ब्रिक्स भागीदार देशांमध्ये बेलारूस, बोलिव्हिया, कझाकस्तान, क्युबा, मलेशिया, नायजेरिया, थायलंड, युगांडा, उझबेकिस्तान आणि व्हिएतनाम यांचा समावेश आहे. सत्र संपल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कझाकस्तान, फिलिपिन्स, इजिप्त, दक्षिण आफ्रिका आणि बुरुंडीच्या राष्ट्रपतींसोबत द्विपक्षीय

बैठका घेणार आहेत. दरम्यान चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे पुन्हा मायदेशी रवाना झाले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इराणचे वाणिज्य व्यवहार आणि अर्थमंत्री सय्यद अली मादानीझादेह यांची आज नवी दिल्लीत भेट घेतली. ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी झाल्याबद्दल तसंच अर्थविषयक चर्चांमध्ये रचनात्मक सहभाग घेतल्याबद्दल सीतारामन यांनी त्यांचे आभार मानले. या बैठकीदरम्यान दोन्ही बाजूंनी आर्थिक विकासाशी संबंधित

0: आभार मानले. या बैठकीदरम्यान दोन्ही बाजूंनी आर्थिक विकासाशी संबंधित मुद्द्यांवर तसंच परस्पर हिताच्या क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या संभाव्यतेवर विचारांची देवाणघेवाण केल्याची माहिती अर्थमंत्रालयानं दिली आहे. ब्रिक्स परिषदेत काल सर्व सदस्य देशांनी नवी दिल्ली जाहीरनामा स्वीकारल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनं सदस्य देशांची प्रशंसा केली आहे. ही स्वीकृती म्हणजे व्यापक आरोग्य कवच, सक्षम आणि लवचिक आरोग्य व्यवस्था आणि पॅन्डेमिक अग्रीमेंटमधल्या पॅथोजन ॲक्सेस अँड बेनिफिट शेअरिंग बद्दलच्या वाटाघाटी यशस्वीरित्या पूर्ण करण्याप्रती सदस्य देशांच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे, असं संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेयेसस यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. जागतिक स्तरावर वाढती अनिश्चितता, कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेली वाढ, अमेरिकी रोख्यांच्या परताव्यातली वाढ अशा अनेक कारणांमुळे परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात 13,138 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. यामुळे 2026 या वर्षात एकूण काढून घेतलेल्या गुंतवणुकीची रक्कम 2,37,000 कोटी इतकी झाली असून 2025 या संपूर्ण वर्षात काढून घेतलेल्या एकूण रकमेच्या म्हणजेच 1,66,000 कोटी रुपयांच्या रकमेच्या तुलनेत यावर्षीची आत्तापर्यंतची काढून घेतलेली ही रक्कम बरीच मोठी आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपला इतिहास, परंपरा आणि ज्ञानाचं जतन करणाऱ्या देशाला कायमचं गुलाम बनवता येत नाही आणि भारत याचं उत्तम उदाहरण आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या ऐतिहासिक एशियाटिक सोसायटीत आयोजित कार्यक्रमात थोड्या वेळापूर्वी ते बोलत होते. काही जण इतिहास पुसून टाकला जात असल्याचा आरोप करतात, मात्र वसाहतवादापासून मुक्ती मिळवायची प्रक्रिया म्हणजेच इतिहास प्रामाणिकपणे आणि भारतीय दृष्टिकोनातून मांडणं असतं आणि तसंच व्हायला हवं, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
1: कई बार देश में बात होती है कि इतिहास को मिटा रहे हैं, मैं इनके साथ वो विद्वानों के साथ सहमत नहीं हूँ. डीकोलोनाइजेशन की जो प्रक्रिया है वो इतिहास मिटाना नहीं, इसका अर्थ है इतिहास को संपूर्ण प्रामाणिक और भारतीय दृष्टिकोण के साथ फिर से लोगों के सामने रखना, ये डीकोलोनाइजेशन है और वो होना ही चाहिए.
0: भविष्याचा वेध घेण्यासाठी इतिहास माहीत असणं अत्यंत गरजेचं असतं. एशियाटिक सोसायटीच्या रूपानं अशा प्राचीन इतिहासाचं जतन आणि संवर्धन होत आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी सांगितलं. ग्रंथालय विभागाचे मुख्य कार्यालय लवकरच नव्या जागेत हलवलं जाईल आणि एशियाटिक सोसायटीला शक्य ती सर्व मदत केली जाईल, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. भावी पिढ्यांना आपला समृद्ध इतिहास समजला पाहिजे, यासाठी एशियाटिक सोसायटीतल्या प्राचीन वारशाचं जतन आणि संवर्धन करणं हे आपलं कर्तव्य आहे, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. याच अनुषंगानं एशियाटिक सोसायटीला राज्य सरकारकडून काहीही कमी पडू दिलं जाणार नाही, अशी ग्वाही सुद्धा त्यांनी यावेळी दिली. सध्या अमित शहा यांच्या उपस्थितीत 52व्या भारतीय रत्न आणि आभूषण पुरस्कारांचं वितरण होत आहे. त्यानंतर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एका वार्ताहर परिषदेला संबोधित करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला असल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली असून उभयतांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली. गणेशोत्सवाची तयारी सर्वत्र उत्साहानं सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी सार्वजनिक उत्सवांच्या मोठमोठ्या मूर्ती आधीच मंडपात विराजमान झाल्या आहेत. बाजारपेठांमध्ये फुलं, सजावटीचं सामान, पूजा साहित्य इत्यादी गोष्टी खरेदी करण्यासाठी गर्दी झाली आहे. विविध दुकानं, ऑनलाईन विक्री सेवा इत्यादींमध्ये गणेशोत्सवानिमित्त विशेष सवलती उपलब्ध आहेत. गौरी गणपती सणाकरता गावी जाण्यासाठी भाविकांची गर्दी आहे. रस्त्यांवर अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली आहे, तर रेल्वे आणि एसटी गाड्याही प्रवाशांनी भरभरून जात आहेत. मुंबईसह अनेक ठिकाणी आज सकाळपासून पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे उत्साहावर काहीसा परिणाम झाल्याचं दिसत आहे. गणेशोत्सवानिमित्त पुण्यातून कोकणासह सांगली, सातारा, कोल्हापूर आणि राज्यातल्या विविध भागांमध्ये जाणाऱ्या वाहनांची संख्या अचानक वाढल्यामुळे वारजे परिसरात तब्बल 7 तास वाहतूक कोंडी झाली. मुंबईत पुनर्बांधणी आणि गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून मस्जिद आणि माटुंगा स्थानकांवरचे 4 पादचारी पूल बंद करण्याबाबत मध्य रेल्वेला बृहन्मुंबई महानगरपालिकेनं सूचना दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत तडजोडीच्या माध्यमातून 648 प्रकरणं निकाली काढली गेली. या प्रकरणांमध्ये एकूण 2 कोटी

0: 66,96,007 रुपये इतक्या रकमेची तडजोड झाली. एलेना रिबाकिना हिनं अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. विजेतेपदासाठी काल झालेल्या अंतिम सामन्यात रिबाकिना हिनं ॲरिना सबालेंका हिचा 6-4, 5-7, 6-2 असा पराभव केला. रिबाकिनाचं हे पहिलं अमेरिकन खुलं विजेतेपद तर तिसरं ग्रँडस्लॅम अजिंक्यपद ठरलं आहे. या विजयासह रिबाकिना सबालेंकाला मागे टाकून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावरही पोचली आहे. पुरुष दुहेरीत अमेरिकेच्या ख्रिश्चन हॅरिसन आणि ब्रिटनच्या नील स्कुपस्की या जोडीनं विजेतेपदावर नाव कोरलं. त्यांनी जर्मनीच्या केव्हिन क्वार्टिस आणि टीम पुएट्स यांचा पराभव करून जेतेपद पटकावलं. पुरुष एकेरीच्या जेतेपदासाठी आज रात्री अलेक्झांडर झ्वेरेव आणि बेन शेल्टन यांच्यात अंतिम लढत होईल. भारतीय वेळेनुसार आज रात्री 11:30 हा सामना सुरू होईल. उपांत्य फेरीच्या लढतीत झ्वेरेव यानं रशियाच्या कॅनन याचा पराभव करून तर शेल्टन यानं अमेरिकेच्याच फ्रान्सिस याला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शेल्टन याच्या कारकिर्दीतला हा पहिला ग्रँडस्लॅम अंतिम सामना असणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वाढत्या भूराजकीय तणावाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकजुटीनं काम करावं असं प्रधानमंत्र्यांचं ब्रिक्स देशांना आवाहन. जो देश आठवणी इतिहास आणि परंपरेचं रक्षण करू शकत नाही तो कितीही शक्तिशाली असला तरी संपुष्टात यायला वेळ लागत नाही असं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. गणेशोत्सवाच्या तयारीचा सर्वत्र उत्साह आणि एलेना रिबाकिनानं अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदासह मिळवलं जागतिक मानांकनात अव्वल स्थान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: तकदीर मुझ पे मेहरबान है, जिस शौक की ये दास्तान है.

0: आताच आपण युवकांसाठीचा युववाणी हा कार्यक्रम ऐकला.
1: माझा आभार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका. जनावरांसाठी निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढविणे या विषयावर डॉक्टर महेश जावळे यांची मुलाखत. सोबतच ऐका शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी प्राची मिरासे यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 14 सप्टेंबर 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 6 आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. त्या आम्ही सहक्षेपित करू.
2: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं सरफिरोजी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा है कि ब्रिक्स सिर्फ देशों का समूह नहीं है बल्कि समाधानों का पारिस्थितिकी तंत्र है और पिछले 2 दिनों की चर्चाओं ने इस विश्वास को और मजबूत किया है. श्री मोदी ने आज लचीलापन, नवाचार, सहयोग और स्थिरता

आताच आपण आशा भोसले, रवींद्र आणि सहकाऱ्यांच्या आवाजात जैतरी जैत चित्रपटातलं गाणं ऐकलं. यानंतर ऐकूया झेंडा चित्रपटातलं गाणं. गाण्याला आवाज दिला आहे ज्ञानेश्वर मेश्राम यांनी. गाण्याचे बोल लिहिले आहेत अरविंद जगताप यांनी आणि संगीत दिलं आहे अवधूत गुप्ते यांनी.

0: यासोबतच गीतबहार कार्यक्रम आता संपला.
1: माझा आभार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका. जनावरांसाठी निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढविणे या विषयावर डॉक्टर महेश जावळे यांची मुलाखत. सोबतच ऐका शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी प्राची मिरासे यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 14 सप्टेंबर 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. ठीक 6:20 दिल्ली केंद्रावरून संस्कृतमधून बातम्या प्रसारित केल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करू.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:30 झाले आहेत. आता ऐकूया गंमत जम्मत.

0: नमस्कार छोट्या मित्र मैत्रिणींनो, यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची ताईचा नमस्कार. पोद्दार इंटरनॅशनल स्कूल उंड्री पुणे इथल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आज आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमामध्ये सहभागी विद्यार्थी असे आहेत रिद्धी गायकवाड, स्पृहा काळे, शार्वी बावकर, सौरांशी देशपांडे, प्रीत चव्हाण, विवांश शिनकर, मनुश्री उमाठे, रियांश तिवारी, अनिर्विन्य बोरुडे. तबला साथ आहे प्रथमेश बने यांची, खंजिरी साथ ज्ञानेश्वर इबिद्वार याची आणि हार्मोनियमवर आहेत डॉक्टर भागवत ढोले सर.
1: आज आम्ही गंमत जम्मत कार्यक्रमात विविध कला सादर करणार आहोत. ती कला सादर करण्यासाठी व आम्हाला नेहमी मार्गदर्शन करणारे आमचे शाळेचे मुख्याध्यापक श्री संजीव कुमार भारद्वाज सर व आमचे संगीत शिक्षक डॉक्टर भागवत ढोले सर यांनी आमच्याकडून मेहनत करून सर्व कार्यक्रम त्यांनी बसवून घेतला, त्याबद्दल त्यांचे आभार.

0: आताच 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन हा भारताचे महान विद्वान आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस निमित्त साजरा केला जातो. म्हणून आज तुम्हाला एका गुरु शिष्याची गोष्ट सांगणार आहे, गुरु शिष्य परंपरेची प्रेरणादायी गोष्ट. भारतीय संस्कृती ही गुरु शिष्य परंपरेवर उभी आहे. गुरु म्हणजे केवळ शिक्षण देणारी व्यक्ती नाही, तर योग्य मार्ग दाखवणारा, संस्कार करणारा आणि जीवन घडवणारा मार्गदर्शक असतो. प्राचीन काळापासून गुरुकुल पद्धतीत विद्यार्थी गुरुजींच्या सानिध्यात राहून ज्ञान, शिस्त, नम्रता आणि जीवन मूल्य शिकत असत. मी आज तुम्हाला अशाच एका गुरुची आणि त्यांच्या शिष्यांची एक गोष्ट सांगणार आहे.
1: एका गावात पंडित चैतन्य गुरुजी यांचा आश्रम होता. दूर दूर वरून विद्यार्थी त्यांच्याकडे शिक्षण घेण्यासाठी येत असत. गुरुजी अत्यंत विद्वान होते, पण त्याहूनही मोठे त्यांचे मन होते. ते विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान देत नसत, तर सत्य, प्रामाणिकपणा, सेवा आणि नम्रता यांचेही शिक्षण देत असत. त्या आश्रमात राम नावाचा एक गरीब मुलगा शिकायला आला. त्याचे वडील शेतमजूर होते. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती, तरीही रामला शिकण्याची प्रचंड आवड होती. पहिल्या दिवशी राम गुरुजींना म्हणाला, गुरुजी, माझ्याकडे गुरुदक्षिणा देण्यासाठी काहीच नाही, पण मी मनापासून शिकेन. गुरुजी हसले आणि म्हणाले, बाळा, खरी गुरुदक्षिणा म्हणजे ज्ञानाचा योग्य उपयोग आणि चांगले आचरण. हे शब्द रामच्या मनात कायमचे कोरले गेले.
0: आश्रमात सर्व विद्यार्थी स्वतःची कामे स्वतः करत असत. कोणी झाडू मारत असत, कोणी पाणी भरत असत, तर कोणी स्वयंपाक घरात मदत करत असत. राम नेहमी पहाटे उठून आश्रमाची स्वच्छता करत असे. तो कोणतेही काम करण्यासाठी लाज बाळगत नव्हता. एका दिवशी नवीन विद्यार्थी म्हणाला, तू एवढा अभ्यासू असूनही छोटे कामे का करतोस? राम शांतपणे म्हणाला, गुरुजी म्हणतात सेवा केल्याशिवाय शिक्षण पूर्ण होत नाही. हे ऐकून सर्व विद्यार्थी सेवाभावाने काम करण्याची सुरुवात करतात.
1: काही वर्षांनी सर्व विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा जवळ आली. गुरुजींनी सर्वांना जंगलातून चालत येण्यास सांगितले.

0: सर्व विद्यार्थी निघाले. रस्त्यात मोठे काटे आणि दगड पडले होते. काही विद्यार्थी उड्या मारून पुढे गेले, काहींनी रस्ता बदलला, पण राम थांबला. त्याने सर्व काटे आणि दगड बाजूला केले, त्यामुळे मागून येणाऱ्या लोकांना चालणे सोपे झाले. तो आश्रमात सर्वात शेवटी पोहोचला. गुरुजींनी विचारले, राम तुला एवढा उशीर का झाला? राम नम्रपणे म्हणाला, गुरुजी रस्त्यावर काटे होते, कोणाला इजा होऊ नये म्हणून ते मी बाजूला केले. गुरुजींच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
1: गुरुजी म्हणाले, आजची परीक्षा पुस्तकांची नव्हती, ती माणुसकीची होती. सर्व विद्यार्थी आश्चर्यचकित झाले. गुरुजी पुढे म्हणाले, ज्यांनी स्वतःपेक्षा इतरांचा विचार केला त्यांनीच शिक्षणाचा खरा अर्थ समजून घेतला. त्या दिवशी रामला सर्वोत्कृष्ट शिष्य म्हणून गौरविण्यात आले.
0: शिक्षण पूर्ण झाल्यावर सर्व विद्यार्थी आपल्या घरी परतले. काही वर्षांनी राम मोठा अधिकारी झाला. त्याला भरपूर पैसा आणि मान सन्मान मिळाला. एक दिवस तो आपल्या गुरूंना भेटायला आश्रमात आला. त्याने गुरुजींच्या चरणी नम्रपणे वाकून नमस्कार केला. त्याच्यासोबत भरपूर भेटवस्तू आणि धन होते. गुरुजी म्हणाले, बाळा मला यापैकी काहीही नको. राम म्हणाला, गुरुजी मग मी तुम्हाला काय देऊ? गुरुजींनी उत्तर दिले, गरीब मुलांना शिक्षण दे, त्यांना चांगले नागरिक बनव, हीच माझी गुरुदक्षिणा. रामने त्याच दिवशी आपल्या गावात एक मोफत शिक्षण केंद्र सुरू केले. अनेक गरीब मुले शिकू लागली. गुरुजी आनंदाने म्हणाले, आता मला खरी गुरुदक्षिणा मिळाली.
1: काही वर्षांनी चैतन्य गुरुजी वृद्ध झाले. त्यांच्या शिष्यांनी त्यांची सेवा केली. राम दर महिन्याला आश्रमात येऊन विद्यार्थ्यांना प्रेरणादायी कथा सांगू लागला. तो नेहमी म्हणायचा, गुरु आपल्याला फक्त अक्षर ज्ञान देत नाहीत, ते जीवन जगण्याची कला शिकवतात. आजही त्या आश्रमात गुरु शिष्य परंपरा जिवंत आहे. प्रत्येक नवीन विद्यार्थी आश्रमात प्रवेश करताना एकच वचन देतो, ज्ञानाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी झाला पाहिजे. अशा प्रकारे एका गरीब मुलाने आपल्या गुरुजींचे विचार आयुष्यभर जपले आणि समाजासाठी कार्य करून गुरुजींचे ऋण फेडले.
0: बोध, गुरुंचा आदर करणे हे प्रत्येक विद्यार्थ्याचे कर्तव्य आहे. खरे शिक्षण म्हणजे चांगले संस्कार आणि उत्तम आचरण, सेवा, नम्रता आणि प्रामाणिकपणा, हीच खरी गुरुदक्षिणा आहे. ज्ञानाचा उपयोग स्वतः बरोबर समाजाच्या उन्नतीसाठी करावा. गुरु शिष्य परंपरा ही भारतीय संस्कृतीची अमूल्य परंपरा आहे.
1: यानंतर आपल्या समोर रिद्धी गायकवाड शास्त्रीय संगीत राग देस सादर करत आहे.

0: धन्यवाद रिद्धी, खूप छान सादरीकरण केलेस तू.
1: यानंतर मनुश्री उमाटे आपल्या समोर हार्मोनियम वादन करणार आहे राग भिंपलास.

0: छान मनुश्री.
1: यापुढे आमच्या शाळेचे विद्यार्थी आपल्या समोर एक समूह गीत सादर करणार आहेत. पुन्हा नव्याने नव्या दिलाने गाणे गाऊया.
0: या गाण्यासाठी मी आमंत्रित करते रिद्धी गायकवाड, स्पृहा काळे, शार्वी बावकर, सौरंशी देशपांडे, प्रीत चव्हाण, मनुश्री उमाटे, रियांश तिवारी, विवान शिंकर, अनिर्विण्य बोरुडे.

0: सर्वांचे मनापासून आभार, धन्यवाद।
1: आताच आपण पोद्दार इंटरनॅशनल स्कूल उंड्री पुणे इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम ऐकला। या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थी होते रिद्धी गायकवाड, स्पृहा काळे, शार्वी बावकर, सौरांशी देशपांडे, प्रीत चव्हाण, विवांश शिनकर, मनुश्री उमाठे, रियांश तिवारी, अनिर्विन्य बोरुडे। तबला साथ होती प्रथमेश बने यांची, खंजिरी साथ ज्ञानेश्वर इबिद्वार याची आणि हार्मोनियमवर होते डॉक्टर भागवत ढोले सर। छोट्या दोस्तांनो, गणपतीची तयारी, आरास, मखर शेवटच्या टप्प्यात आलं की नाही? काय काय केलं यावर्षी? काय वेगळ्या पद्धतीने विचार केलात? तुम्ही गणपती उत्सवाबद्दल काही लिहिलं असेल तरी देखील आमच्याकडे जरूर पाठवा। आपण जे काही उत्सव साजरे करतो यामुळे पर्यावरणाची हानी होत नाही ना, याकडे लक्ष दिलं पाहिजे। ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, पाणी प्रदूषण यापैकी कोणतेही प्रदूषण आपल्या हातून घडणार नाही याची सगळ्या बच्चे कंपनींनी मला खात्री द्या। आणि आनंदानं, उत्साहानं, भरभरून नवचैतन्यानं येणारा गणेशोत्सव साजरा करूया। आपल्या पारंपरिक संकल्पना, गोष्टी, कथा, आपली जुनी गाणी समजावून घेऊया, पाठ करूया आणि वेगवेगळ्या मंडळांमध्ये जरूर सादर करूया। शाळांमध्ये जरूर आपण विविध गुणदर्शन या निमित्तानं सादर करत असू तर तेही करूया। यावर्षीच्या गणेशोत्सवात तुम्ही नवीन काय केलं हे आम्हाला नक्की लिहून पाठवा। आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा। प्रसारण डॉट पुणे ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेल पत्त्यावर ईमेल करून अथवा तुम्ही आम्हाला पत्र पाठवून, फोन करून किंवा मेसेज करून देखील तुमचे अभिप्राय कळवू शकता। चला आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे। आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन यांना निरोप द्या। नमस्कार, बाय बाय, टाटा।

0: आताच आपण गंमत जम्मत हा कार्यक्रम ऐकला. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आहे. आमची पुढची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: तुमचं हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्त्वाचं. दातांचं आरोग्य निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे.
2: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप ह्या काही गोष्टी आहेत, ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात.
1: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण. सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.

0: आहेत कलाकार जान्हवी सातोस्कर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका. सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही हे रंब तू गणनायका.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. संध्याकाळचे 7 वाजतायत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
2: ताई, नोकरी मिळाली.
3: अरे वा, अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
2: हो ताई, नवीन मोबाईल, जीन्स, जॅकेट.
3: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च.
2: इन्स्टंट कर्ज हे मिळत ना.
3: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर.
2: पण ताई,
3: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा. पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
2: हो ताई, पार्टी माझी, बजेट तुझं.
4: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वाढत्या भूराजकीय तणावाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकजुटीनं काम करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स देशांना आवाहन. विविध देशांच्या प्रमुखांची केली द्विपक्षीय चर्चा. भाजपा एनडीए शासित सर्व राज्यांमध्ये 2029 आधी समान नागरी कायदा आणू अशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा. कनिष्ठ गट हॉकी आशिया चषक स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष संघांची विजेतेपदाला गवसणी आणि राज्यात गणेशोत्सवाच्या तयारीचा सर्वत्र उत्साह. नवी दिल्ली इथं 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेची आज

0: सांगता झाली. विविधता ही या परिषदेची ओळख राहावी, सहकार्य ही प्रेरणा आणि प्रगती ही मानवतेच्या कल्याणासाठी योगदान देणारी असावी असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समारोपाच्या भाषणात केलं. ब्रिक्स हा फक्त देशांचा समूह नसून समस्यांवरचे तोडगे आणि चर्चांची एक परिसंस्था आहे आणि गेल्या 2 दिवसांमध्ये हीच धारणा आणखी बळकट झाली आहे असं ते म्हणाले. ब्रिक्स परिषदेत संमत झालेला नवी दिल्ली जाहीरनामा हा सामायिक दृष्टिकोन आणि भविष्यातल्या सहकार्याला एक स्पष्ट दिशा देईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वाढत्या भूराजकीय तणावाचा जगभरातल्या सामान्य नागरिकांच्या जीवनावर विपरीत परिणाम होत असून या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आणि विशेषतः ग्लोबल साऊथमध्ये सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यासाठी ब्रिक्स देशांनी एकजुटीनं काम करणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स शिखर परिषदेच्या खुल्या सत्रात सांगितलं. तंत्रज्ञान तसंच महत्वपूर्ण खनिजांचा हत्यार म्हणून वापर ही गंभीर बाब असून सर्वसमावेशक प्रगती आणि समृद्धीच्या मार्गात यामुळे अडथळा येऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी सध्या युद्धांमध्ये गुंतलेल्या रशिया इराण यासह चीन सारख्या राष्ट्रांचे प्रमुख या शिखर परिषदेत हजर होते. भारताच्या अध्यक्षतेखाली लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता या 4 मुद्द्यांवर ब्रिक्सनं लक्ष केंद्रित केलं आहे. आपल्या सहकार्य आणि पाठिंब्यामुळे आपल्या सामायिक दृष्टिकोनाचं सर्वांच्या हिताचं रुपांतर करण्यात यशस्वी झालो आहोत याचा आनंद असल्याचं मोदी यांनी सांगितलं.
1: आज के इंटरकनेक्टेड वर्ल्ड में कोई भी संकट एक क्षेत्र तक सीमित नहीं रहता, इसलिए हमने ब्रिक्स समूह में रिजिलियंस बढ़ाने पर विशेष बल दिया है. चुनौतियों को समय रहते पहचानना, उनके लिए तैयार रहना और तुरंत कार्रवाई करना भी उतना ही आवश्यक है. इसी सोच के साथ इन्फेक्शियस डिजीज के प्रिवेंशन और रिस्पॉन्स के लिए ब्रिक्स इंटीग्रेटेड अर्ली वार्निंग सिस्टम पर सहमति बनी है.
0: गेल्या 3 दिवसात प्रधानमंत्र्यांनी एकंदर 15 राष्ट्रांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय बैठका घेतल्या. याशिवाय त्यांनी अनेक जागतिक नेते आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रमुखांबरोबर अनौपचारिक चर्चाही केल्या. या बैठकांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करणं तसंच प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर विचार विनिमय करण्यावर त्यांनी भर दिला. गेल्या 2 दिवसात मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. आज त्यांनी कझाकस्तानचे अध्यक्ष कासिम जोमार्ट तोकाई, इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल सिसी, इंडोनेशियाचे अध्यक्ष प्राबोवो सुबियांतो, फिलिपीन्सचे अध्यक्ष फर्डिनांड आर मार्कोस ज्युनियर यांच्यासोबतही द्विपक्षीय चर्चा केली. या नेत्यांनी धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याचा संकल्प व्यक्त केला. देशातल्या काही राज्यांमध्ये आधीच समान नागरी कायदा आणला असून 2029च्या आधी भाजपा एनडीए शासित 21 राज्यांमध्ये हा कायदा आणू अशी घोषणा गृहमंत्री अमित शहा यांनी आज केली. मुंबईत ते वार्ताहर परिषदेला संबोधित करत होते. आज सकाळी शहा यांचं मुंबई दौऱ्यावर आगमन झालं आणि त्यांनी विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. या दौऱ्याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: 17 सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि ऑक्टोबर महिन्यात त्यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत देशभरात सेवा संकल्प अभियान राबवलं जाणार असल्याची माहिती आज शहा यांनी वार्ताहर परिषदेत दिली.
3: इसका मंत्र है जन सेवा ही प्रभु सेवा और लक्ष्य है जन भागीदारी से 2047 विकसित भारत की रचना करना. और इस सेवा संकल्प अभियान के माध्यम से 25 वर्षों की ये प्रेरक यात्रा, इसके उद्देश्य और इसके सिद्धियां और आने वाले दिनों के लिए संकल्प जो है हमारा, वो हम देश की जनता को बताने का काम करेंगे.
2: राज्यघटनेनं दिलेल्या अधिकारांचा वापर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गरिबांचं जीवनमान उंचावण्यासाठी, देशाला एक प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून घडवण्यासाठी, देश सुरक्षित करण्यासाठी, अंतर्गत सुरक्षा बळकट करण्यासाठी, कित्येक दशकांपासून प्रलंबित असलेल्या समस्या सोडवण्यासाठी केला. तसंच 15 ऑगस्ट 2047 पर्यंत विकसित भारताची निर्मिती करायचा संकल्प देशाला दिला असे गौरवोद्गार त्यांनी काढले. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत 12 विविध कार्यक्रम राबवले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री मोदी यांच्या कार्यकाळात देशानं विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा आणि सरकारनं वेगवेगळ्या समाज घटकांसाठी राबवलेल्या योजनांचा उल्लेखही त्यांनी केला. शहा यांनी आज सकाळी मुंबईतल्या एशियाटिक सोसायटीला भेट दिली आणि प्राचीन दस्तऐवजांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. देशाचा इतिहास आणि ज्ञान वसाहतवादापासून मुक्त करणं याचा अर्थ भूतकाळ पुसून टाकणं असा नव्हे, तर भारताच्या दृष्टिकोनातून ऐतिहासिक सत्य जगासमोर मांडणं असा होतो असं प्रतिपादन त्यांनी केलं. त्यानंतर 52व्या भारतीय रत्न आणि आभूषण पुरस्कार सोहळ्यात त्यांनी भाग घेतला. प्रयोगशाळेत तयार होणाऱ्या हिऱ्यांमुळे या व्यवसायात मोठं परिवर्तन झालं असून या पूर्ण मूल्यसाखळीच्या दृष्टीनं क्षमतावर्धन करायचं

0: आवाहन त्यांनी या क्षेत्रातल्या व्यावसायिकांना केलं. अमित शहा उद्या नवी मुंबईत हिंदी दिवस 2026 आणि 6व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं उद्घाटन करणार आहेत. ते या कार्यक्रमाला संबोधितही करणार आहेत.
1: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाश

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय महिला आणि पुरुष अशा दोन्ही संघांनी कनिष्ठ हॉकी आशिया चषक स्पर्धेच्या अजिंक्यपदावर नाव कोरलं आणि आगामी FIH कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेतलं स्थान निश्चित केलं. महिला संघानं आजच्या अंतिम सामन्यातल्या विजयानंतर या स्पर्धेच्या जेतेपदांची हॅट्रिक साधली. सानिका माने हिच्या एकमेव गोलच्या जोरावर भारतानं चीनवर मात केली. पुरुष संघानेही दक्षिण कोरियाचा 4-1 पराभव केला आणि सलग दुसऱ्यांदा अजिंक्यपद पटकावलं. महिला T20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज भारताचा सामना गतविजेत्या श्रीलंकेशी होणार आहे. दुबईत होणारा हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 सुरू होईल. भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी आतापर्यंतचे सर्व सामने जिंकून अंतिम फेरी गाठली आहे. पॅरा बॅडमिंटनमध्ये जपान इंटरनॅशनल स्पर्धेत भारताच्या पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेत्या प्रमोद भगत यानं आज पुरुष एकेरीच्या SL3 प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. त्यानं अंतिम सामन्यात भारताच्याच उमेश कुमार याचा 21-16, 21-8 असा पराभव केला. पुरुष दुहेरीच्या SL3 SU5 प्रकारात मात्र प्रमोद आणि सुकांत कदम यांच्या जोडीला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. अंतिम सामन्यात इंडोनेशियाच्या जोडीनं त्यांना 5-21, 15-21 असं नमवलं. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या जेतेपदासाठी आज रात्री अलेक्झांडर झ्वेरेव आणि बेन शेल्टन यांच्यात अंतिम लढत होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 11:30 हा सामना सुरू होणार आहे. गणेशोत्सवाची तयारी सर्वत्र उत्साहानं सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी सार्वजनिक उत्सवांच्या मोठमोठ्या मूर्ती आधीच मंडपात विराजमान झाल्या आहेत. बाजारपेठांमध्ये फुलं, सजावटीचं सामान, पूजा साहित्य इत्यादी खरेदी करण्यासाठी गर्दी झाली आहे. विविध दुकानं, ऑनलाईन विक्री सेवा इत्यादींमध्ये गणेशोत्सवानिमित्त विशेष सवलती उपलब्ध आहेत. गौरी गणपती सणाकरता गावी जाण्यासाठी भाविकांची गर्दी आहे. रस्त्यांवर अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली आहे, तर रेल्वे आणि ST गाड्याही प्रवासी भरभरून जात आहेत. मुंबईसह अनेक ठिकाणी आज सकाळपासून पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे उत्साहावर काहीसा परिणाम झाल्याचं दिसत आहे. गणेशोत्सवानिमित्त पुण्यातून कोकणासह सांगली, सातारा, कोल्हापूर आणि राज्यातल्या विविध भागांमध्ये जाणाऱ्या वाहनांची संख्या अचानक वाढल्यानं वारजे परिसरात 7 वाहतूक कोंडी झाली. मुंबईतही पुनर्बांधणी आणि गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून मस्जिद आणि माटुंगा स्थानकांवरचे 4 पादचारी पूल बंद करण्याबाबत मध्य रेल्वेला बृहन्मुंबई महानगरपालिकेनं सूचना दिली आहे. गणेशोत्सवांसाठी कोकणात येणाऱ्या भाविकांच्या वाहनांचे आज 2 अपघात झाले. राजापूरजवळ टेम्पो ट्रॅव्हल उलटून चालकासह 16 जखमी झाले. यापैकी 10 प्रकृती गंभीर आहे. खेड तालुक्यात खवटीजवळ दुचाकी 25 खोल खड्ड्यात कोसळून चालकाचा मृत्यू झाला, तर सोबतची तरुणी गंभीर जखमी झाली. हवामान. येत्या 2 कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्लीत आयोजित 18 ब्रिक्स शिखर परिषदेची सांगता. वाढत्या भूराजकीय तणावाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकजुटीनं काम करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स देशांना आवाहन. विविध देशांच्या प्रमुखांची केली द्विपक्षीय चर्चा.

0: भाजपा एनडीए शासित सर्व राज्यांमध्ये 2029 आधी समान नागरी कायदा आणू अशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा. कनिष्ठ गट हॉकी आशिया चषक स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष संघांची विजेतेपदाला गवसणी आणि राज्यात गणेशोत्सवाच्या तयारीचा सर्वत्र उत्साह. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आरबीआय सांगते आहे की आपला पिन ओटीपी सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. हे ठाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतरचा कार्यक्रम 7:15 प्रसारित होईल.
2: अथर्वशीर्ष, एक दैनंदिन दृष्टिकोन.
3: त्वम एव प्रत्यक्षम तत्वमसी, त्वमेव केवलम कर्तासी, त्वम एव केवलम हर्तासी, त्वम त्वम त्वम. हे अक्षर उच्चारल्यानंतर आतमध्ये गुंजतो तो अहम अहम अहम. संपूर्ण अथर्वशीर्ष 180 डिग्री फिरत. ते मला माझ्यात पाहायला सांगतं.
2: अथर्वशीर्ष, एक दैनंदिन दृष्टिकोन, या विषयावर धनंजय गोखले यांचं अभ्यासपूर्ण भाषण.
3: त्वम भूमी, त्वम आपहा, त्वम अनलः, त्वम अनिलः, त्वम नभा, वाग्ना तस. अरे अरे, नाही जमलं तर त्वम ब्रह्मा, त्वम विष्णू, त्वम रुद्रः, त्वम इंद्रः. गुणधर्म समजावून घे, आणि ते गुणधर्म तुझ्यात आहेत, त्यामुळे तू असा बसू नको. तुला छान आनंदी जगायचंय की नाही, मजक पाहू.
2: जरूर ऐका साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 14 तारखेला संध्याकाळी ठीक 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. ऐकूया वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, भारताच्या अध्यक्षतेखालील 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेला नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं आजपासून प्रारंभ झाला. या शिखर परिषदेसाठी उपस्थित रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ मसूद पेजेशकियान यांच्यासोबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची काल द्विपक्षीय बैठक झाली. तर आज चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासह मलेशिया, इथिओपिया आणि अबुधाबीच्या राष्ट्रप्रमुखांसोबत देखील भारताच्या बैठका पार पडल्या. ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या सर्व राष्ट्रांसोबतच्या द्विपक्षीय चर्चेचं महत्व आणि त्यामध्ये भारतानं मांडलेली भूमिका याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक अनय जोगळेकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, रशिया आणि युक्रेन यांच्यातला संघर्ष आणि अमेरिका इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे सध्या जागतिक राजकारण पूर्णपणे बदललं आहे. त्याचा जागतिक व्यापारावर मोठा परिणाम झाला असून या पार्श्वभूमीवर भारतात

0: असलेली 18वी ब्रिक्स शिखर परिषद महत्वाची मानली जात आहे. आजपासून सुरू झालेल्या या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासह मलेशिया, इथिओपिया आणि अबुधाबी राष्ट्रांच्या प्रमुखांसोबत द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा केली. तब्बल 7 वर्षांनंतर भारत दौऱ्यावर आलेले चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासोबत भारताचे आर्थिक आणि व्यापारी संबंध वृद्धिंगत करण्यासह सीमावाद आणि द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेनं उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली. याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक अनय जोगळेकर यांनी मुंबई आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
1: थोड्याच वेळापूर्वी ब्रिक्स परिषदेच्या समारोपानिमित्त एक संयुक्त निवेदन मान्य करण्यात आलं. हे खूप महत्वाचं आहे. याचं कारण म्हणजे ब्रिक्स सदस्य देश आहेत, त्यांच्यापैकी अनेक देशांचे एकमेकांशी वाद आहेत. भारत चीन वाद तसा सर्वश्रुत आहे, पण आता जे युद्ध चालू आहे त्याच्यामध्ये सौदी अरेबिया, इराण आणि संयुक्त अरब अमिराती एकमेकांच्या विरोधात ठाकलेले एकमेकांविरुद्ध युद्ध करत आहेत, पण तरी देखील या सगळ्यांनी एकत्र येणं आणि एकत्र एक संयुक्त निवेदन प्रसारित करणं ही एक मोठी अचीवमेंट आहे आणि त्याचं श्रेय भारताला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना जातं. आज ब्रिक्स परिषदेच्या निमित्तानं चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग भारतात आले. तब्बल 7 वर्षांनी ते भारतात येत आहेत. 2020 साली भारत आणि चीन यांच्यामध्ये गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर एका प्रकारे भारत आणि चीन यांच्यातील संबंधांनी एक नीचांकी पातळी गाठली होती, पण गेल्या काही वर्षापासून सातत्याने चर्चेच्या माध्यमातून दोन्ही देशांनी पुन्हा या संबंधांकडे एक नव्या पद्धतीने बघण्यास सुरुवात केलेली आहे आणि हाच खरं तर या ब्रिक्स परिषदेच्या यशाचा गाभा आहे. आपापसातले मतभेद चर्चेच्या माध्यमातून सोडवणं, किमान ते किमान पातळीवर राखणं, याचं उत्तम उदाहरण भारत आणि चीन यांनी जगापुढे सादर केलेलं आहे. खास करून तेव्हा जेव्हा अमेरिका आणि इतर देश या युद्धाचा मार्ग अवलंबत असतील, रशिया युक्रेन युद्ध सुरू असेल, त्यामुळे भारत आणि चीन ही यांच्यातली चर्चा महत्वाची आहे. शी जिनपिंग आणि नरेंद्र मोदी गेल्या काही वर्षांमध्ये वेगवेगळ्या व्यासपीठांवर भेटत आहेत आणि प्रत्येक भेटीनंतर आणि त्यांच्या दरम्यानच्या चर्चेमुळे भारत आणि रशिया यांच्या सीमा प्रश्नावर तसंच परस्परांच्यातील व्यापारामध्ये असलेली तूट किंवा मग अन्य मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये सकारात्मक चर्चा होत आहे. यावर्षी आपण बघितलं, मोठ्या संख्येने भारतीय पर्यटक तिबेटमध्ये कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले आणि अर्थात त्याच्यासाठी चीनचं सहकार्य हा एक महत्वाचा मुद्दा आहे. ब्रिक्स परिषदेतही संयुक्त निवेदन प्रसिद्ध होण्यामध्ये भारत आणि चीन यांच्यातलं जी एक सहमती होती आणि जर तुम्ही या ब्रिक्स परिषदेच्या निवेदनाचं टेक्स्ट बघितलं तर त्याच्यामध्ये कोणत्याही देशांनी एकतर्फा व्यापारावर निर्बंध लादणं किंवा कर लादणं किंवा आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळ्या खंडित करणं याचा निषेध करण्यात आलेला आहे. याच्याबद्दल वक्तव्यात उल्लेख आहे आणि अर्थातच हा रोख अमेरिकेकडे आहे आणि त्यामुळे शी जिनपिंग यांचं भारतात येणं, कारण शेवटपर्यंत ही गोष्ट नक्की नव्हती की शी जिनपिंग भारतात येणार आहेत का नाही येणार आहेत, कारण मतभेद दोन्ही देशांमध्ये आहेत, पण ते आले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर त्यांची चर्चा होत आहे ही अतिशय सकारात्मक बाब आहे. ब्रिक्स हा गट केवळ भारत, ब्राझील, रशिया, दक्षिण आफ्रिका आणि चीन या 5 देशांचा आता गट उरलेला नसून एका प्रकारे तो ग्लोबल साऊथ किंवा जगातल्या महत्वाच्या विकसनशील देशांचं एक व्यासपीठ बनलेलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये एक मोठा फरक दिसून आलेला आहे की जे आंतरराष्ट्रीय व्यापारी गट होते याच्यामध्ये उत्तर अमेरिकेतल्या देशांचा व्यापारी गट असेल किंवा आग्नेय आशियातला आसियान गट असेल, हे सगळे गट आता एकत्र काम करण्याची एक मर्यादा गाठलेली आहे आणि त्यामुळे प्रत्येक देश स्वतःच्या हितसंबंधांना डोळ्यासमोर ठेवून आपला वेगळा मार्ग आखत आहेत आणि त्यामुळे ब्रिक्स या देशामध्ये आफ्रिका असेल, दक्षिण अमेरिका असेल किंवा आग्नेय आशिया असेल यांच्यातले महत्वाचे देश सहभागी आहेत. याच्यामध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इथिओपियाचे डॉक्टर अली यांच्याशी भेट झाली, तसंच संयुक्त अरब अमिरातीचे क्राऊन प्रिन्स त्यांच्याशीही भेट झाली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे युएई आणि इराण परस्परांशी युद्ध करत असलेल्या देशांच्या नेत्यांची एकत्र भेट झाली आणि त्याच्यातले आपापसातले मतभेद त्यांनी चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याचा निदान प्रयत्न सुरू केला. त्याच्याशिवाय व्हिएतनाम, मलेशिया, कझाकस्तान अनेक देशाचे नेते या परिषदेला उपस्थित होते. त्यातले काही या परिषदेचे सदस्य म्हणून तर काही भारताचे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते आणि याच्यातनं एक गोष्ट पुढे येत आहे की केवळ जे G7 हा विकसित देशांचा गट आहे किंवा मग संयुक्त राष्ट्राचे सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य असलेल्यांचा 5 देशांचा गट आहे, याच्या पलीकडे ब्रिक्स जो जगाची 50% लोकसंख्या आणि 40% GDP प्रतिनिधित्व करतो तो गट आता एक सशक्त पर्याय म्हणून समोर येत आहे. भारताने या

0: ब्रिक्स चळवळीचं आणि ब्रिक्स परिषदेचं नेतृत्व उत्तमरित्या सांभाळलं असून या वर्षीच्या ब्रिक्स परिषदेचं यश हे एका प्रकारे भारताच्या या प्रयत्नांनाही मिळालेलं यश आहे.
1: श्रोते हो, ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल सायंकाळी इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर मसूद पेजेशकियान यांची भेट घेत द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा केली. आव्हानात्मक परिस्थिती असूनही ब्रिक्स संबंधित बैठकांमध्ये इराणचा नियमित सहभाग महत्वाचा ठरला आहे. याविषयी बोलताना आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक अनय जोगळेकर म्हणाले,
2: ब्रिक्स या गटाला 20 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 18वी ब्रिक्स परिषद भारतामध्ये पार पडत आहे. भारताकडे चौथ्यांदा या परिषदेचं यजमानपद आहे. यावर्षीची परिषद अशासाठी महत्वाची आहे कारण यावर्षी अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध इराण यांच्यातल्या युद्धाला 6 महिने आता पूर्ण होत आहेत. रशिया युक्रेन युद्धाला 4 वर्ष होऊन गेलेले आहेत आणि या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि इराणचे अध्यक्ष मसूद पेजेशकियान भारतात येणं हे अतिशय महत्वाचं आहे. खास करून तेव्हा जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची आर्थिक नाकाबंदी करणं आणि जे देश इराण विरुद्ध इराणशी व्यापार करतील गुंतवणूक करतील त्यांच्यावरही कडक आर्थिक निर्बंध घालण्याची धमकी दिलेली आहे. याबाबत भारताची भूमिका स्पष्ट आहे की भारताचे इराण सोबत असलेले संबंध हे भारताच्या राष्ट्रीय हिताशी जोडलेले आहेत. भारताने इराणमध्ये चाबहार बंदर विकसित केलेलं आहे आणि ते भारताच्या नॉर्थ साऊथ कॉरिडॉरसाठी म्हणजे खास करून रशिया आणि युरेशियाच्या व्यापारासाठी ते अतिशय महत्वाचं आहे. इराण विरुद्ध असलेल्या निर्बंधांचा फटका भारतालाही बसला असला तरी भारताने ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे की अमेरिका आणि इराण यांच्यातले जरी संबंध युद्धाचे असले तरी भारत आणि इराण यांच्यातली मैत्री किंवा त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध कायम राहू शकतील. पेजेशकियान जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांच्या स्वागताला भारताचे बंदर राज्यमंत्री विमानतळावर गेले होते. याच्यातनं हेही दिसून येतं की एका प्रकारे त्यांच्या भारत दौऱ्याला भारताने राजनैतिक महत्व देखील दिलेलं आहे. सध्याच्या पार्श्वभूमीवर आखाती देशांमध्ये 2 गट पडलेले आहेत. एकीकडे सौदी अरेबिया तुर्की आणि पाकिस्तान मक्का कराराने एकत्र आलेले आहेत. दुसरीकडे युएई सारखे देश आहेत की जे अमेरिकेच्या जवळ आहेत. बहरीन त्याच्यामध्ये आहेत आणि इराणचे समर्थक संघटना याच्यामध्ये येमेनमधल्या हुती असतील किंवा मग हिजबुल्ला हमास या सगळ्या संघटना आहेत या तिसऱ्या एकामध्ये गटामध्ये मोडता येऊ शकतील. पण भारताचा याबाबतचा दृष्टिकोन स्पष्ट आहे की भारत इराण संबंध भारतासाठी महत्वाचे आहेत. पेजेशकियान इराणचे प्रतिनिधी म्हणून भारतात आलेले आहेत. इराण ब्रिक्स गटातला एक महत्वाचा देश आहे. सध्या 11 देश त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यामुळे एका प्रकारे भारत इराण संबंध आणि दुसरीकडे जगामध्ये युद्ध सुरू असताना त्याचा दबाव भारतावर टाकला जाऊ शकत नाही याचा संदेश भारताने याच्यामधून दिलेला आहे.
1: श्रोते हो, ब्रिक्स शिखर परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात काल द्विपक्षीय चर्चा झाली. याविषयी बोलताना आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक अनय जोगळेकर यांनी सांगितलं,
2: भारत आणि रशिया यांचे संबंध ऐतिहासिक काळापासून म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यापासून अतिशय घट्ट राहिलेले आहेत, घनिष्ठ राहिलेले आहेत. 1991 साली जेव्हा सोव्हिएत रशियाचं विघटन झालं तो पूर्वीपर्यंत रशिया भारताचा सगळ्यात जवळचा देश होता, सगळ्यात महत्वाचा संरक्षण क्षेत्रातील भागीदार देश होता. वेळोवेळी रशियाने आपला नकाराधिकार भारतासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत वापरला होता. आजही भारताची शस्त्रास्त्र असतील ती मुख्यतः रशियन बनावटीची आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिका रशियाला मागे टाकून भारताचा संरक्षण क्षेत्रातील सगळ्यात महत्वाचा भागीदार देश झालेला आहे. फ्रान्स असेल, इस्रायल असेल अशा देशांसोबतही भारताचे अतिशय जवळचे संरक्षण क्षेत्रातील संबंध आहेत. असं जरी असलं तरी भारत आणि रशिया यांच्यातली मैत्री अजूनही भक्कम आहे. खास करून रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं आणि तेव्हा रशियाकडनं येणारं खनिज तेल असेल किंवा नैसर्गिक वायू असेल किंवा इतर त्यांच्याशी व्यापारी संबंध तोडावेत याबाबतचा जागतिक दबाव होता. पण भारताने या दबावाला किंमत न देता भारत रशियाकडनं खनिज तेल आणि नैसर्गिक वायूची आयात करत राहिला. आज जवळजवळ भारताचं 40% जास्त तेल रशियाकडनं येतं. त्याच्यामध्ये अर्थातच गरज आहे ती म्हणजे भारत रशिया यांच्यातले संबंध 21व्या शतकात एका त्याला नवीन एक त्या आयाम कशा प्रकारे प्राप्त करून देता येईल. कारण गेल्या काही दशकांमध्ये भारताचे अमेरिकेशी असलेले संबंध अतिशय वेगाने वाढले. आज अमेरिकेमध्ये 50 लाखाहून अधिक भारतीय लोक राहतात. महत्वाच्या अमेरिकन कंपन्यांचे अध्यक्ष नेतृत्व भारतीय लोक करतात. पर्यटनाच्या बाबतीत खूप मोठ्या संख्येने भारतीय लोक अमेरिकेत जातात. भारत रशिया संबंधांमध्ये अशा प्रकारचं नवीन कोणते आयाम जोडता येतील? भारताचा आणि रशियाचा जो व्यापार आहे तो खनिज तेलाच्या आयातीमुळे रशियाकडे झुकलेला आहे. त्याच्यामध्ये एक प्रकारचा समतोल कशा प्रकारे साध्य करता येईल? संरक्षण क्षेत्रामध्ये आता आपण

0: रशियाची काही बॅलिस्टिक मिसाईल्स तसं ड्रोन वॉरफेअर याच्यामध्ये आपण रशिया काय करू शकतो ते पाहिलं. रशिया भारताला Sukhoi 57 ही फिफ्थ जनरेशन फायटर जेट्स विकू पाहत आहे किंवा त्याच्यासोबतचं तंत्रज्ञान हस्तांतरणही करण्याची तयारी त्यांनी दाखवलेली आहे. तो देखील पुतीन यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीमधला महत्वाचा विषय होता. भारत आणि रशिया यांचा एकमेकांवर विश्वास आहे आणि त्याच्यामुळे दोन्ही देश संरक्षण क्षेत्र असेल, अंतरिक्ष क्षेत्र असेल, सिव्हिल न्युक्लिअर एनर्जी कॉपरेशन असेल, सगळ्यामध्ये हे दोन्ही देश अतिशय महत्वाचं सहकार्य करत आहेत. परंतु व्लादिमीर पुतीन यांच्या भारत भेटीत त्याची भविष्याची दिशा काय असावी याबाबत चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना यावर्षी होत असलेल्या भारत रशिया समिट आहे त्याचं देखील निमंत्रण दिलं. ते जर त्यांनी स्वीकारलं तर व्लादिमीर पुतीन या वर्षाच्या अखेरीस पुन्हा एकदा भारतात येणार आहेत आणि त्यामुळे इराण आणि रशियाच्या नेत्यांची भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटी आणि त्याच्यात झालेली चर्चा अतिशय महत्वाची आहे.
1: श्रोते हो, नवी दिल्ली इथं सुरू असलेली 18वी ब्रिक्स शिखर परिषद जागतिक राजकारण आणि आर्थिक समीकरणांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची मानली जात आहे. 11 देशांचा समूह असलेला ब्रिक्स हा जागतिक स्तरावर 49% लोकसंख्या आणि 40% जीडीपीचं प्रतिनिधित्व करतो. रशिया, चीन, इराण सारख्या राष्ट्रप्रमुखांसोबतच सर्व सदस्य राष्ट्रांसोबतच्या द्विपक्षीय चर्चांमुळे यंदाची ही ब्रिक्स परिषद केवळ ब्रिक्सपुरती मर्यादित न राहता भारत आणि अन्य अनेक राष्ट्रांमधील संबंधांच्या दृष्टीनं महत्वाची ठरणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन भक्ती सोनटक्के.
2: आताच आपण वृत्तविशेष हा कार्यक्रम ऐकला. ही आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आहे.
3: गजानना गणराया आधीवंदु तुझ मोरया. गजानना
4: गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीत सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

0: रसायत कलाकार जान्हवी सातोस्कर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका. सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही हे रंब तू गणनायका.
1: महिला टी ट्वेंटी आशिया चषक क्रिकेट मालिका 2026 अंतर्गत भारत आणि श्रीलंका संघादरम्यान दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम इथं खेळल्या जाणाऱ्या अंतिम सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन रेडिओ सेटवर ऐकता येईल. अस्मिता वाहिनीवरील नेहमीचे कार्यक्रम मोबाईल ॲपवर ऐकता येतील. श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. संध्याकाळचे 7:30 आहेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम सादर करत आहोत माझा आवार माझा शिवार.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करतो. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 22 भाद्रपद शके 1948 म्हणजेच 13 सप्टेंबर 2026. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकूया नारदीय कीर्तन. मधुरेश्वराचे महात्म्य हे आख्यान सादर करत आहेत कीर्तनकार चारुदत्त आफळे.

सर्वांचे आवडते देव गजानन यांच्याबद्दलचा एक विशेष सिद्धांत या अभंगामध्ये तुकोबा सांगताय. आणि तो सिद्धांत म्हणजे असा, काही वेळेला माणसं अशी असतात की भक्ती करण्यापेक्षा अभ्यास करण्यापेक्षा शंकाच जास्त काढतात, वात्रटपणा करतात, हो विचारतात. सगळ्या मंगल कार्यांच्या सुरुवातीला गणेश पूजा केली पाहिजे असा आपल्याकडे नियम आहे, आहे का नाही? आहे. सगळे पुढचे विधी झाले पण पहिली गणेश पूजा केली नाही तर मग ते विधी व्यर्थ होतील, खरं आहे का नाही? तर मग काही वात्रट लोक विचारतात, मग शंकर पार्वतीच्या लग्नाचं काय? पण आधी गणेश पूजा होण्यासाठी गणपती अजून जन्माला आलेले नाहीत, मग काय करायचं? तेव्हा अहो संतांना सुद्धा अशा वात्रटांना तोंड द्यायला लागतं, त्यामुळे त्यांनी हा अभंग तयार केलाय आणि सांगितलंय, बाबा रे ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ते तीन देवांचे जन्मस्थान. जसं भगवान प्रभू रामचंद्र हा विष्णूंचा अवतार, पण या अवतारापूर्वी सुद्धा विष्णू रूपामध्ये ते आहेतच. भगवान गोपालकृष्ण हा महाविष्णूंचा अवतार, पण आधी ते विष्णू रूपात आहेतच. तसं शंकर पार्वती

तिच्या पोटी जन्म घेतलेले गणेश हा गणेशांचा अवतार, याच्या पूर्वी ते ओंकार रूपामध्ये आहेतच। कंठापाशीचा अ, जिव्हेपाशीचा उ आणि ओठापाशीचा म यामध्ये सर्व शब्द ब्रह्म आहे, हा शास्त्र सिद्धांत आहे। तर या मूळ ओंकार स्वरूपाला आपल्या देहाचंच चित्र दिलं आहे। 3 हा आकडा ओठाची संख्या दाखवतो, ओठाचा आकार दाखवतो। पुढे 7 संख्या जिव्हेचा आकार दाखवतो आणि वरचं चंद्रबिंब हे नासिकेची अवस्था दाखवत। तेव्हा अशाच एका विशिष्ट चित्राला आपण ओंकार मान्य केला आहे। आता त्या ओंकाराची मूर्ती करायची म्हणजे कशी काय करणार, म्हणून तो ओंकार फक्त आडवा केला आणि गजमुख अशा तऱ्हेचं गजाननाचं एक प्रतीक चित्र ज्याला म्हणतात, एक शब्द ब्रह्मात्मक चित्र ज्याला म्हणतात, अशी मूर्ती जन्माला आली। म्हणून या गजवदन रूप ओंकार रूप अशा गणेशाकडून अनंत गोष्टी आपल्या लोकांनी शिकल्या पाहिजेत, बुद्धिवंतांनी शिकल्या पाहिजेत। अरे गणेश बुद्धीची देवता आहे, तर मग बुद्धी असलेल्यांनी हत्तीच्या डोक्यासारखं वागलं पाहिजे, कशालाही धडक द्यायला घाबरलं नाही पाहिजे, सुई इतकी सुद्धा चूक डोळ्याला दिसली पाहिजे। सोंडेनं वेळ प्रसंगी झाड उचलता आलं तरी सुई सुद्धा उचलण्याची करामत केली पाहिजे। कान सुपासारखे पाहिजे, चांगलं ते ठेवायचं, फुलपट ती उडवायची, हे सद्गुण कानामध्ये पाहिजेत। एक दंत गणेश आहेत, तेव्हा समाज कार्य करणाऱ्यांनी एक बाणी असं राहिलं पाहिजे, एक उत्तरात बोललं पाहिजे आणि उदर विशाल म्हणजे अनेकांचे अपराध पोटात घातले पाहिजेत। अहो तरच असा गुणवान मनुष्य गणाधीश होत असतो। म्हणून समर्थांनी सुद्धा त्यांना वंदन केलंय।

या राघवाचा जय जय रघुवीर समरथ। ही सृष्टी जेव्हा उत्पन्न झाली तेव्हा ओंकार नाद निघाला असं जाणते सांगतात। तेव्हा निर्गुणातून सगुणाकडे येण्याचा हा आरंभ ओंकार आहे, तर मग सगुणातून निर्गुणाकडे याच स्वराने जाता आलं पाहिजे हा निश्चित सिद्धांत आहे। म्हणून अवतार कार्याचा संदेश काय तो आपण अवतार कार्यामध्ये पाहू, पण तूर्त अशा शंकर पार्वतीच्या पोटी जन्माला आलेल्या गणेशाकडे बघताना सुद्धा ते मूळ स्वरूपामध्ये विष्णू स्वरूपात कसे आहेत, मूळ ओंकार स्वरूपात कसे आहेत, त्यांच्या शब्द ब्रह्म बुद्धी ब्रह्म या स्वरूपामध्ये ते कसे आहेत यालाही आपल्याला ओळखता आलं पाहिजे, वंदन करता आलं पाहिजे। यासाठी तुकोबार

गणेश पुराणामध्ये गणेशांच्या अवतारांच्या अनेक कथा आहेत. त्यातली एक कथा फार मनोरम आहे, ती जरा आपल्याला अधिक जवळची आहे, कारण त्या अवतारामध्ये गणेश जन्म महाराष्ट्रामध्ये झालेला आहे, दक्षिणेकडे झालेला आहे, आणि पराक्रमाची सुद्धा सुरुवात दक्षिणेकडे झाली आहे. कथा झाली अशी. सिंधू नावाचा दैत्य अतिशय माजला, यांनी तपश्चर्या करून सूर्याच्या कडून अमृतपात्र मिळवलं. अनेक वेळेला मनात शंका येते की हे असुर असे माजतात तर मग देव त्यांना वरदान कशाला देतात. याचं उत्तर आपल्याला समजलं पाहिजे. ते असुर, राक्षस, दुष्ट प्रवृत्तीचे असले तरी तपश्चर्या करतात. साध्या भाषेत म्हणायचं तर तपश्चर्या म्हणजे अभ्यासक्रम आणि वरदान म्हणजे पदवी. अशी तपश्चर्या केलेल्याला ते वरदान द्यावं लागतं, ती देवाची इच्छा असत नाही, पण ती असहाय्यता असते, देणं भाग असत. तपाला ते फळ मिळालंच पाहिजे. याने अमृतपात्र मिळवलं आणि मग या आसुरी लोकांचा मेळा जमा करून सैन्य उभं केलं, स्वर्ग जिंकला, इंद्राला भयभीत करून परागंदा केला. आणि याचे चढते वाढते अत्याचार पाहून भगवान शंकर पार्वतीसह आणि आपल्या सर्व शिवगणांसह दक्षिणेकडे निघून आले, अशी कथा गणेश पुराणाच्या पूर्वार्धात सांगितली जाते. दक्षिणेकडे म्हणजे कुठे निघून आले, त्रिसंध्या नामे क्षेत्रात, त्रिसंध्या नामे क्षेत्रात ऋषी

त्रिसंध्या नामाच्या क्षेत्रामध्ये या विंध्याचल पर्वताच्या पायथ्याशी ऋषी मुनींच्या आश्रमात येऊन वस्ती केली. बरेच दिवस त्या ठिकाणी सुखामध्ये गेले, पण पार्वती मातेचं मात्र मुख नेहमी उदास. एक दिवस शंकरांनी विचारलं, पार्वती असं काय झालं, अशी का उदास असतेस? तेव्हा तिने आपल्या मनातलं दुःख सांगितलं की भगवंता, आपण आपला हिमालय सोडून कैलास पर्वत सोडून दुसऱ्या ठिकाणी आश्रितासारखं राहतो आहोत. एका असुराच्या त्रासापाई जे स्वर्गातून परागंदा झालेले देव आहेत, पदच्युत झालेले देव आहेत, ते सर्व देव या आर्याव्रतामधले अनेक राजे ज्यांना या सिंधू दैत्यानं त्रास दिला, असे वनवासामध्ये गिरीकंदरी वास करणारे अनेक राजे आहेत, त्यांची सैन्य आहेत, मग आपण सारे एकत्र येऊन याचा पराभव करून आपल्या मूलस्थानी का नाही सन्मानाने राहू शकत? काय कमी पडत हो भगवंता? आमच्यामध्ये काय असं कमी आहे म्हणून आपल्याला विजय मिळत नाही? आणि अशा वेळी भगवान शंकरांनी एक सनातन सत्य सांगितलं आहे, बाई ग, सर्व राजे तयार आहेत, सर्व देवही तयार आहेत, सर्व राजांच्या फौजाही तयार आहेत, कमी एकाच गोष्टीची आहे, सेनापती नाही. या सगळ्यांना एक मनाने, एक हृदयाने, एक कार्यामध्ये एकवटून कोणी काम करेल असा सेनापती नाही. प्रत्येकाच्या मनात दुसऱ्याबद्दलचा दुजा भाव आहे. या देवांच्या या गणांनी म्हणायचं आम्ही त्यांचं काय ऐकायचं, त्यांनी म्हणायचं आम्ही यांचं काय ऐकायचं, या राजाने म्हणायचं आम्ही त्या राजाची आज्ञा का पाळायची, माझं तुझं करण्यामध्ये अख्खं आयुष्य गेलं, ही सगळ्यात मोठी कमी आहे. तुला तर कल्पना आहेच, ज्याप्रमाणे शरीराला नेत्र त्याप्रमाणे सैन्याला सेनापती. हे नेत्र जर चांगले नसतील तर चांगलं शौर्य असून शक्ती असूनही सारं काही खड्ड्यात पडतं, व्यर्थ जात. दोघांचा विचार झाला. त्या ओंकार रूप गणेशानं आपल्या पोटी जन्म घ्यावा आणि आपल्या प्रभावानं या दैत्यांचा प्रभाव नष्ट करावा, यासाठी उग्र व्रत आचरलं आणि एका सुमुहूर्तावरती या दक्षिण प्रदेश

देशी गजाननांचा जन्म झाला। अर्थात ही वार्ता सिंधू दैत्याला लागलीच। त्याचं बारीक लक्ष होतं याच्यावर, सगळ्या हालचालींकडे। गणेश दिसामासानं वाढू लागले, त्यांचं उपनयन म्हणजे मुंज करायची ठरली। या समारंभात सुद्धा या दैत्यानं काही मारेकरी पाठवले, 2 हत्ती मुद्दाम पाठवले त्या समारंभाचा विध्वंस करायला। हा मुंज मुलगा मध्ये उभा आणि 2 प्रवेशद्वारावर 2 हत्ती, पण ऐन सुमुहूर्त सावधान अशा मंगलाक्षता टाकायची वेळ झाली आणि हत्ती धावत सुटले। इथे खरी धैर्याची परीक्षा असते। या बालकाचं धैर्य जरा सुद्धा ढळलं नाही। हत्ती अगदी समीप येईपर्यंत तसाच शांत राहिला आणि अगदी जवळ आल्याबरोबर झटशी बाजूला झाला। ज्या योगे ते दोघे एकमेकांशी टक्कर झाले, नष्ट पावले महाराज। आणि बालकाचं हे धैर्य पाहून त्या उपनयनामध्ये त्या मुंजीमध्ये सर्व देवांनी त्यांना विविध अस्त्रे भेट दिली, त्याचा प्रयोग शिकवला। आणि आता सुयोग्य वयामध्ये आलेला गजानन आपल्या पराक्रमासाठी, उत्तर विजयासाठी निघायला याच मुहूर्ती निघावं हे योग्य। विचार झाला खरा, आपण काय करणाने निघायचं? असं तर सांगून निघता नाही येणार की आम्ही आता युद्धाला येतोय। काहीतरी वेगळं कारण सांगून उत्तरेकडे गेलं पाहिजे, शत्रूला थोडं अंधारात ठेवलं पाहिजे। काही वेळेला माणसांना विचित्र वाटतं, काव म्हणले देवाच्या कथेमध्ये सुद्धा फसवा फसवी। अहो, काही युद्धाचे नियम असतात, काही राजशास्त्राचे नियम असतात। या नियमाप्रमाणे गुन्हेगार जर समाजाला फसवून समाजाला त्रास देत असेल, तर अशा गुन्हेगाराला फसवूनच अटक करावी लागते, तरच देवांना विजय प्राप्त होत असतो। तेव्हा स्वतःच्या स्वार्थापोटी जर कोणी फसवणूक केली तर ते पातक होतं, पण समाजाच्या स्वास्थ्यासाठी जर अशा तऱ्हेचा काही प्रकार केला त्याला मुच्छद्दीपणा म्हणतात, हे समजलं पाहिजे। काय कारण काढावं? मनात असं आलं, गजाननाचं लग्न आहे म्हणून सगळं वऱ्हाड उत्तरेकडे चाललंय असं दाखवावं। अहो, पण लग्न करायचं म्हणजे मग ते स्थळ वगैरे पाहिजे ना। स्थळ कोण सांगणार? दुसरं कोण सांगणार? नारद मुनींना बोलवा। आणि नारद मुनी आले, महाराज नारायण नारायण नारायण। भगवान शंकरांनी कौतुकानं विचारलं, नारदा आमचे गजानन आता विवाहाला योग्य आहेत, त्यांना काही स्थळ वगैरे बघा, तुम्ही सगळ्या त्रिभुवनात फिरत असता। नारद म्हणले, अहो कसं स्थळ बघणार, जरा थोडा वेळ चेष्टा केली नारदांनी। म्हणाले, अहो घरदार नाही म्हणून सगळ्यांचीच किंमत एकसारखी कुणी करत नाही। जाणती माणसं समजतात, विषप्राशन करणारे, जगाच्या कल्याणासाठी महाविष पचवणारे जे भगवान शंकर, अशांच्या घरी कोण कन्या देणार नाही। ब्रह्मदेवाने सुद्धा मला कानावर घातलं, एक त्यांच्या 2 कन्या उपवर आहेत, त्यासाठी स्थळ बघायचंच होतं। तर आता तुमचं स्थळ सुचवतो, म्हणजे उत्तम संबंध झाला। या लग्नाचं निमित्त करून हे वऱ्हाड निघालं। या वऱ्हाडाच्या निमित्तानं सिंधू दैत्यामुळे पदच्युत झालेले सगळे राजे, त्यांची सैन्य, शिवगण, बाकी सगळे इकडे तिकडे परागंदा झालेले देव सगळे या वऱ्हाडामध्ये एकत्र आले। आणि असा सगळं सैन्यासह हा मेळा उत्तरेकडे चालू लागला। उत्तरेस चालू लागला।

कमलासुर योद्ध्यांनी मध्ये अशी अडवणूक केल्यावर गणेशानं आपल्या बुद्धी कौशल्यानं सेना उभी केली. कमलासुराच्या तुलनेमध्ये सेना कमी होती, पण मांडणी करण्यामध्ये बुद्धी हवी. बुद्धीनं सारे काही चालले तर फार सारे सोपे. मांड

गुणेशाच्या दागदी पुढे कमलासुर पराभूत झाला, पळू लागला, त्याला पकडला आणि त्याचा शिरच्छेद केला। हा गणेशाचा पहिला पराक्रम या महाराष्ट्र भूमीवरती ज्या ठिकाणी झाला ते ठिकाण मयुरेश्वर या नावाने प्रसिद्धीला आलं। म्हणून अष्टविनायकामध्ये हे मोरेश्वराचं स्थान, मयुरेश्वराचं स्थान प्रथम वंदनाचं मानकरी ठरलं। अष्टविनायकाची सुरुवात या मयुरेश्वराच्या दर्शनाने व्हावी अशा रीतीचा हा नेम झाला।

मंडळी, आत्ताच आपण कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी सादर केलेलं मधुरेश्वराचं महात्म्य हे नारदीय कीर्तन ऐकलं. आजच्या कार्यक्रमापुरता निरोप घेऊया. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. पुढील भेटीपर्यंत नमस्कार.

माझं आवार माझं शिवार हा शेतकरी बांधवांसाठी असलेला कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनीवरून. आमची पुढची उद्घोषणा लवकरच, त्यापूर्वी ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात शंकराची आरती. त्यांना सोबत केली आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर यांनी. आरतीला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि प्रभाकर पंडित यांनी.

0: मागे होता आहेत कलाकार जान्हवी सातोस्कर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका. सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही हे रंब तू गणनायका.
1: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन.
2: त्वम एव प्रत्यक्षम तत्वमसि, त्वम एव केवलम कर्तासि, त्वम एव केवलम हर्तासि, त्वम त्वम त्वम. हे अक्षर उच्चारल्यानंतर आतमध्ये गुंजतो तो अहम अहम अहम. संपूर्ण अथर्वशीर्ष 180 डिग्री फिरत. ते मला माझ्यात पाहायला सांगत.
1: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन या विषयावर धनंजय गोखले यांचं अभ्यासपूर्ण भाषण.
2: त्वम भूमी, त्वम आपः, त्वम अन्नः, त्वम अनिलः, त्वम नभः, वाग्नातस. अरे अरे नाही जमलं तर त्वम ब्रह्मा, त्वम विष्णु, त्वम रुद्रः, त्वम इंद्रः. गुणधर्म समजावून घे आणि ते गुणधर्म तुझ्यात आहेत, त्यामुळे तू असा बसू नको. तुला छान आनंदी जगायचंय की नाही मजक पाहू.
1: जरूर ऐका साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 14 तारखेला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन सविता जेरे, सादर करते आहेत सुमित श्रीबाद.
3: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. रात्रीचे 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होतील.
4: आकाशवाणी मुंबई. शैलेश औटी राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्लीत आयोजित 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेची सांगता. वाढत्या भूराजकीय तणावाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकजुटीनं काम करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स देशांना आवाहन. भाजपा NDA शासित सर्व राज्यांमध्ये 2029 आधी समान नागरी कायदा आणू अशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा. गणेशोत्सवाच्या तयारीचा सर्वत्र उत्साह आणि कनिष्ठ गट हॉकी आशिया चषक स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष संघाची विजेतेपदाला गवसणी. नवी दिल्लीत 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेची आज सांगता झाली. विविधता ही या परिषदेची ओळख राहावी, सहकार्य ही प्रेरणा आणि प्रगती ही मानवतेच्या कल्याणासाठी योगदान देणारी असावी असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समारोपाच्या भाषणात केलं. ब्रिक्स हा फक्त देशांचा समूह नसून समस्यांवरचे तोडगे आणि चर्चांची एक परिसंस्था आहे आणि गेल्या 2 दिवसांमध्ये हीच धारणा अधिक बळकट झाली आहे असं ते म्हणाले. ब्रिक्स परिषदेत संमत झालेला नवी दिल्ली जाहीरनामा हा सामायिक दृष्टिकोन आणि भविष्यातल्या सहकार्याला एक स्पष्ट दिशा देईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वाढत्या भूराजकीय तणावाचा जगभरातल्या सामान्य नागरिकांच्या जीवनावर विपरीत परिणाम होत असून या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आणि विशेषतः ग्लोबल साऊथमध्ये एक सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यासाठी ब्रिक्स देशांनी एकजुटीनं काम करणं आवश्यक असल्याचं

असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स शिखर परिषदेच्या खुल्या सत्रात सांगितलं. तंत्रज्ञान तसंच महत्वपूर्ण खनिजांचा हत्यार म्हणून वापर ही बाब गंभीर असून सर्वसमावेशक प्रगती आणि समृद्धीच्या मार्गात यामुळे अडथळा येऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी सध्या युद्धामध्ये गुंतलेल्या रशिया, इराण यासह चीनसारख्या राष्ट्रांचे प्रमुख या शिखर परिषदेत उपस्थित होते. भारताच्या अध्यक्षतेखाली लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य

0: भारताच्या अध्यक्षतेखाली लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता या चार मुद्द्यांवर ब्रिक्सनं लक्ष केंद्रित केलं आहे. आपल्या सहकार्य आणि पाठिंब्यामुळे आपल्या सामायिक दृष्टिकोनाचं सर्वांच्या हितात रुपांतर करण्यात यशस्वी झालो आहोत याचा आनंद असल्याचं मोदी यांनी सांगितलं.
1: आज के इंटरकनेक्टेड वर्ल्ड में कोई भी संकट एक क्षेत्र तक सीमित नहीं रहता, इसलिए हमने ब्रिक्स समूह में रिजिलियंस बढ़ाने पर विशेष बल दिया है. चुनौतियों को समय रहते पहचानना, उनके लिए तैयार रहना और तुरंत कार्रवाई करना भी उतना ही आवश्यक है. इसी सोच के साथ इन्फेक्शियस डिजीज के प्रिवेंशन और रिस्पॉन्स के लिए ब्रिक्स इंटीग्रेटेड अर्ली वार्निंग सिस्टम पर सहमति बनी है.
0: गेल्या 3 दिवसात प्रधानमंत्र्यांनी 15 राष्ट्रांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय बैठका घेतल्या. याशिवाय त्यांनी अनेक जागतिक नेते आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रमुखांसोबत अनौपचारिक चर्चाही केल्या. या बैठकांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करणं तसंच प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर विचार विनिमय करण्यावर त्यांनी भर दिला. गेल्या 2 दिवसात मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. आज त्यांनी कझाकिस्तान, इजिप्त, इंडोनेशिया, फिलिपीन्स या देशांच्या अध्यक्षांशी चर्चा केली. या नेत्यांनी धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याचा संकल्प व्यक्त केला. देशातल्या काही राज्यांमध्ये आधीच समान नागरी कायदा आणला असून 2029 आधी भाजपा एनडीए शासित 21 राज्यांमध्ये हा कायदा आणू अशी घोषणा गृहमंत्री अमित शहा यांनी आज केली. मुंबईत ते वार्ताहर परिषदेला संबोधित करत होते. आज सकाळी शहा यांचं मुंबई दौऱ्यावर आगमन झालं आणि त्यांनी विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. या दौऱ्याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: 17 सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि ऑक्टोबर महिन्यात त्यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत देशभरात सेवा संकल्प अभियान राबवलं जाणार असल्याची माहिती आज शहा यांनी वार्ताहर परिषदेत दिली.
3: इसका मंत्र है जन सेवा ही प्रभु सेवा और लक्ष्य है जन भागीदारी से 2047 विकसित भारत की रचना करना. और इस सेवा संकल्प अभियान के माध्यम से 25 वर्षों की ये प्रेरक यात्रा, इसके उद्देश्य और इसके सिद्धियां और आने वाले दिनों के लिए संकल्प जो है हमारा, वो हम देश की जनता को बताने का काम करेंगे.
2: राज्यघटनेनं दिलेल्या अधिकारांचा वापर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गरिबांचं जीवनमान उंचावण्यासाठी, देशाला एक प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून घडवण्यासाठी, देश सुरक्षित करण्यासाठी, अंतर्गत सुरक्षा बळकट करण्यासाठी, कित्येक दशकांपासून प्रलंबित असलेल्या समस्या सोडवण्यासाठी केला. तसंच 15 ऑगस्ट 2047 पर्यंत विकसित भारताची निर्मिती करायचा संकल्प देशाला दिला असे गौरवोद्गार त्यांनी काढले. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत 12 विविध कार्यक्रम राबवले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री मोदी यांच्या कार्यकाळात देशानं विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा आणि सरकारनं वेगवेगळ्या समाज घटकांसाठी राबवलेल्या योजनांचा उल्लेखही त्यांनी केला. शहा यांनी आज सकाळी मुंबईतल्या एशियाटिक सोसायटीला भेट दिली आणि प्राचीन दस्तऐवजांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. देशाचा इतिहास आणि ज्ञान वसाहतवादापासून मुक्त करणं याचा अर्थ भूतकाळ पुसून टाकणं असा नव्हे, तर भारताच्या दृष्टिकोनातून ऐतिहासिक सत्य जगासमोर मांडणं असा होतो, असं प्रतिपादन त्यांनी केलं. त्यानंतर 52व्या भारतीय रत्न आणि आभूषण पुरस्कार सोहळ्यात त्यांनी भाग घेतला. प्रयोगशाळेत तयार होणाऱ्या हिऱ्यांमुळे या व्यवसायात मोठं परिवर्तन झालं असून या पूर्ण मूल्यसाखळीच्या दृष्टीनं क्षमतावर्धन करायचं आवाहन त्यांनी या क्षेत्रातल्या व्यावसायिकांना केलं. अमित शहा उद्या नवी मुंबईत हिंदी दिवस 2026 आणि 6व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं उद्घाटन करणार आहेत. ते या कार्यक्रमाला संबोधितही करणार आहेत.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गणेशोत्सवाची तयारी सर्वत्र उत्साहानं सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी सार्वजनिक उत्सवांच्या मोठमोठ्या मूर्ती आधीच मंडपात विराजमान झाल्या आहेत. बाजारपेठांमध्ये फुलं, सजावटीचं सामान, पूजा साहित्य इत्यादी खरेदी करण्यासाठी गर्दी झाली आहे. विविध दुकानं, ऑनलाईन विक्री सेवा इत्यादींमध्ये गणेशोत्सवानिमित्त विशेष सवलती उपलब्ध आहेत. गौरी गणपती सणाकरता गावी जाण्यासाठी भाविकांची गर्दी आहे. रस्त्यांवर अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली आहे, तर रेल्वे आणि एसटी गाड्याही प्रवासी भरभरून जात आहेत. मुंबईसह अनेक ठिकाणी आज सकाळपासून पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं उत्साहावर काहीसा परिणाम झाल्याचं दिसत आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या भाविकांच्या वाहनांचे आज 2 अपघात झाले. राजापूरजवळ टेम्पो ट्रॅव्हलर उलटून चालकासह 16 जण जखमी झाले. यापैकी 10 जणांची प्रकृती गंभीर आहे. खेड तालुक्यात खवटीजवळ दुचाकी 25 फूट खोल खड्ड्यात कोसळून चालकाचा मृत्यू झाला, तर सोबतची तरुणी गंभीर जखमी झाली.

0: भारतीय महिला आणि पुरुष अशा दोन्ही संघांनी कनिष्ठ हॉकी आशिया चषक स्पर्धेच्या अजिंक्यपदावर नाव कोरलं आणि आगामी FIH कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेतलं स्थान निश्चित केलं. महिला संघानं आजच्या अंतिम सामन्यातल्या विजयानंतर या स्पर्धेच्या जेतेपदांची हॅट्रिक साधली. सानिका माने हिच्या एकमेव गोलच्या जोरावर भारतानं चीनवर मात केली. पुरुष संघानंही दक्षिण कोरियाचा 4-1 पराभव केला आणि सलग दुसऱ्यांदा अजिंक्यपद पटकावलं. पॅरा बॅडमिंटनमध्ये जपान इंटरनॅशनल स्पर्धेत भारताच्या पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेत्या प्रमोद भगत यानं आज पुरुष एकेरीच्या SL3 प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. त्यानं अंतिम सामन्यात भारताच्याच उमेश कुमार याचा 21-16, 21-8 असा पराभव केला. पुरुष दुहेरीच्या SL3 SU5 प्रकारात मात्र प्रमोद आणि सुकांत कदम यांच्या जोडीला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. अंतिम सामन्यात इंडोनेशियाच्या जोडीनं त्यांना 5-21, 15-21 असं नमवलं. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या जेतेपदासाठी आज रात्री अलेक्झांडर झ्वेरेव आणि बेन शेल्टन यांच्यात अंतिम लढत होईल. भारतीय वेळेनुसार आज रात्री 11:30 हा सामना सुरू होईल. गोवा विधानसभेच्या पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष आणि गोवा फॉरवर्ड पार्टी यांनी गोवा फर्स्ट या आघाडीची आज घोषणा केली. ही आघाडी म्हणजे मतदारांसाठी बिगर भाजपा आणि बिगर काँग्रेस पर्याय असल्याचं आपचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. जागतिक स्तरावर वाढती अनिश्चितता, कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेली वाढ, अमेरिकी रोख्यांच्या परताव्यातली वाढ अशा अनेक कारणांमुळे परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात 13,138 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. त्यामुळे 2026 या वर्षात एकंदर काढून घेतलेल्या गुंतवणुकीची रक्कम 2,37,000 कोटी इतकी झाली आहे. महिला T20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज दुबईत भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतलाय. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 3 षटकात बिनबाद 29 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्लीत आयोजित 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेची सांगता. वाढत्या भूराजकीय तणावाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकजुटीनं काम करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स देशांना आवाहन. भाजपा NDA शासित सर्व राज्यांमध्ये 2029 आधी समान नागरी कायदा आणू अशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घोषणा. गणेशोत्सवांच्या तयारीचा सर्वत्र उत्साह आणि कनिष्ठ गट हॉकी चषक आशिया चषक स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष संघाची विजेतेपदाला गवसणी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 होत आहेत. आज लोकसंगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शंकर पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत.

0: कार्यक्रमात यानंतर ऐकूया शाहीर दशरथ रेडकर आणि सहकार्यांनी गायलेलं हे लोकगीत.
1: अरे बरसू लागला या भूवरती.

0: या गाण्याबरोबरच लोकसंगीताचा आजचा कार्यक्रम संपला.
1: गजानना गणराया धीवंदू तुझ मोरया गजानना
2: गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीत सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

0: होत आहेत कलाकार जान्हवी सातोस्कर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका. सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही हे रंब तू गणनायका.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 होत आहेत. आता हिंदी सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अपर्णा रॉय यांच्या आवाजात हे भक्तिगीत.

श्रोतेहो, आता जाणून घेऊया आपण हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज मुंबई शहर आणि उपनगरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. कमाल तापमान कुलाबा इथं 25 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज इथं 23 अंश सेल्सिअस. किमान तापमान कुलाबा इथं 26 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज इथं 24 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथं 95 आणि सांताक्रूज इथं 95% इतकी. येत्या 24 तासात कमाल आणि किमान तापमान 37 अंश सेल्सिअस आणि 23 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. मुंबई आणि उपनगरात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडतील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे. तर श्रोतेहो, हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आता आपण ऐकूया कार्यक्रम भावधारा.

0: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोण।
1: त्वम एव प्रत्यक्षम तत्वमसि, त्वम एव केवलम कर्तासि, त्वम एव केवलम हर्तासि, त्वम त्वम त्वम हे अक्षर उच्चारल्यानंतर आतमध्ये गुंजतो तो अहम अहम अहम। संपूर्ण अथर्वशीर्ष 180 डिग्री फिरत, ते मला माझ्यात पाहायला सांगत।
0: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन या विषयावर धनंजय गोखले यांचं अभ्यासपूर्ण भाषण।
1: त्वम भूमी, त्वम आपः, त्वम अन्नलः, त्वम अनिलः, त्वम नभः, वाग्ना तस, अरे नाही जमलं तर त्वम ब्रह्मा, त्वम विष्णु, त्वम

0: रुद्र हा तो इंद्र हा गुणधर्म समजावून घे आणि ते गुणधर्म तुझ्यात आहेत, त्यामुळे तू असा बसू नको, तुला छान आनंदी जगायचंय की नाही मजक पाहू।
1: जरूर ऐका साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 14 तारखेला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून। सूत्रसंचालन सविता जेरे, सादर करते आहेत सुमित श्रीबाद।
2: तुमचं हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्त्वाचं। दातांचं आरोग्य निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे।
3: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं। आणि इयरली फॉलोअप ह्या काही गोष्टी आहेत, ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात।
2: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण, सहभागी होत आहेत तज्ञ डॉक्टर अनघा मुळे। आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका। मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही।
4: श्रोते हो, भावधारा कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकूया प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांचं हे गीत।

श्रोते होया गीताबरोबरच आजचा आपला सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा इथेच संपतोय. रात्रीचे 11:30 होत आहे. सादर करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात शाश्वती मंडळ यांनी गायलेला राग छायानट. विलंबित बंदिश आहे झोमरामध्ये आणि द्रुतबंदिश आहे तीन तालात. यांना तबला साथ दिली आहे प्रसून चॅटर्जी यांनी आणि सारंगीची साथ आहे उस्ताद फारुक लतीफ खान यांची. तर ऐकूया शाश्वती मंडळ यांनी गायलेला राग छायानट.